हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 26 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताला विसरणं ही आत्महत्याच. एकदा एका माणसानं पक्वान्न कशी तयार करावी हे शिकवण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या सहाय्यानं निरनिराळी पक्वान्न कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरतं पीठ देखील मिळत नसे आणि त्यांना त्या पक्वान्नाच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरं. त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नाच्या ज्ञानासारखं आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही. जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही ते ज्ञान खरं असलं तरी आपल्याला उपयोगाचं नाही. आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच आहे की आपण जगतासाठी देव मानतो तर संत देवासाठी जगत मानतात. खरं म्हणजे जी गोष्ट आचरायला अति सुलभ असते ती समजावून सांगायला फार कठीण असते. ती खरी अनुभवानच जाणायची असते. ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा. म्हणजेच जेव्हा मिश्रणानं पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्ण समजावेत. या जगामध्ये सर्व दृष्टीनं पूर्ण असा एक भगवंतच आहे. त्याला विसरणं ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात म्हणजेच त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा. सर्व कीर्तनांचं सार हेच असतं, फक्त मांडणी निराळी आहे. रामरायाने सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितलं. जो तो करून शोधासाठी निघून गेला. परंतु मारुती अतिबुद्धिमान, त्यानं सीतेला कसं ओळखायचं असं विचारलं. त्यावर श्रीरामांनी तिचं पुष्कळ वर्णन केलं, ते सुंदर आहे म्हणून सांगितलं. परंतु सुंदर स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही. तेव्हा श्रीराम प्रभू त्याला म्हणाले, तुला मी काय सांगतो हे कळलेलं दिसत नाही. तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव की जिथं तुला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथं ती आहे म्हणून समज. तेव्हा ती खूण मारुती रायाला पटली. आणि ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचं सार्थक झालं, त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मिळवायचं बाकी असं काही राहिलंच नाही. मारुती रायाची भक्ती फार मोठी. श्रीरामाला वाटलं याला आता काहीतरी चिरंजीव असं दिल्याशिवाय याचं समाधान होणार नाही आणि म्हणून चिरंजीव असं हे आपलं नाम त्याला त्यानं दिलं. त्यामुळं या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला. सर्व संतांचं सांगणं आहे की मनापासून भगवंताचं नाम घ्या आणि आपलं कर्तव्य कर्म करा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 8300-16512 या क्रमांकावर.

0: कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड.
1: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर.

देशपांडे। दशक पहिले, समास 10वा, नरदेह स्तवन। हा नरदेह खरोखरच धन्य आहे। ज्या ज्या प्रकारचा परमार्थ करावा तो तो नरदेहामुळे सिद्धीस जातो ही याची अपूर्वता आहे। या नरदेहाच्या प्राप्तीमुळे एकजण भक्ती करू लागला, एकजण विरक्त झाला, त्याने डोंगरदऱ्यामध्ये वास्तव्य केले। काही जण तीर्थाटन करतात, काही पौरश्चरण करतात, काही नामस्मरण करतात, अशा विविध प्रकारे परमेश्वरावर निष्ठा व्यक्त करतात। काही तप करतात, काही योगाभ्यास करतात, काही अभ्यास करून वेदशास्त्रामध्ये व्युत्पन्न होतात, कोणी हठयोग करतात, देहाला क्लेश देतात, तर काही भाव बाळगून देवाला शरण जातात। एक महानुभाव म्हणून विख्यात आहेत, एक भक्त म्हणून ख्यातनाम आहेत, एक सिद्ध आहेत, एक सिद्ध तर गगनामध्ये देखील विहार करतात, एक तेजामध्ये तेज मिसळून तेज झाले, एक पाण्यामध्ये विरघळून गेले, एक जण वायूमध्ये अदृश्य झाले, एक अनेक रूपे धारण करतात, एक पाहता क्षण निघून जातात, काही बसल्या जागी असूनही भ्रमण करतात, काही विविध स्थाने समुद्र पार करतात, एक शिंस्र स्वापदावर बसतात, एक अचेतन भिंती वगैरे चालवतात, काही आपल्या तपोवलाने प्रेतातही प्राण आणतात, काही तेजाला देखील फिके पाडतात, काही पाणी आटवतात, काही जगातील वायू देखील थांबवतात। असे नाना सिद्धी प्राप्त झालेले हटनिग्रही लक्षावधी सिद्ध होऊन गेले आहेत। एक मनातील ओळखणारे, एक बोलले ते खरे करणारे, एक अल्पसिद्ध, एक सर्वसिद्ध, असे सर्व प्रकारचे सिद्ध प्रसिद्ध झाले आहेत। एक नवविधा भक्तीच्या मार्गाने गेले, ज्यांनी परलोकी गाऊन निजस्वार्थ साधला, तर एक योगी गुप्त मार्गाने ब्रह्मभवनापर्यंत पोहोचले। एक वैकुंठास गेले, एक सत्ती लोकी राहिले, एक कैलास पर्वतावर शिवरूप होऊन बसले, एक इंद्रलोकी जाऊन इंद्र झाले, एक पितृलोकी मिळाले, एक नक्षत्र मंडळात जाऊन स्थिर झाले, तर एक क्षीरसागरामध्ये विलीन झाले। सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चार प्रकारच्या मुक्ती आपल्या स्वेच्छेने त्याने प्राप्त केल्या। असे सिद्ध साधुसंत अनेक झाले असून त्यांनी स्वहित साधले आहे। नरदेह हा असा विख्यात असून त्याचे वर्णन काय करावे। या नरदेहाच्या आधाराने नाना साधनांची द्वारे उघडतात आणि मुख्य म्हणजे सारासार विचार करून अनेक जण मुक्त झाले आहेत। या नरदेहाच्या मुळे अनेक उत्तम स्थानी पोहोचले असून अहंकार सोडून स्वानंद सुख मिळवते झाले आहेत। नरदेह प्राप्त होऊन ऊर्ध्वगती मिळाल्याने संशय समूळ नष्ट झाला आहे। पशुदेहाला गती नाही असे सर्वत्र बोललं जातं। नरदेहीच परलोकाची प्राप्ती होऊ शकते। संत, ऋषीमुनी, साधू, समाधानी भक्त, मुक्त, ब्रह्मज्ञानी, विरक्त, योगी, तपस्वी, तत्वज्ञानी, योगाभ्यासी, ब्रह्मचारी, दिगंबर, संन्यासी, षडदर्शनी, तापसी वगैरे सर्व नरदेहामुळेच झाले आहेत। म्हणून नरदेह श्रेष्ठ आहे, नाना देहांमध्ये वरिष्ठ आहे। त्याच्यामुळे यमयातनेचे संकट नष्ट होते। नरदेह हा स्वाधीन असतो, तर सहसा पराधीन नसतो। परंतु परोपकार करून नरदेह जिजवावा आणि कीर्ती संपादन करावी। घोडे, बैल, गाई, म्हशी, नाना पशु, दासी यांच्यावरील प्रेम नाहीसं झाल्यावर त्यांना कोणी विचारणार नाही। नरदेहाचे तसे नाही, इच्छा असो किंवा नसो त्यांना बंधन घालता येत नाही। नरदेह पांगळा असेल तर उपयोग होत नाही, किंवा थोटा असेल तर परोपकार करता येत नाही। नरदेह अंध असेल तर तो वाया गेला, किंवा बहिरा असेल तर निरूपण ऐकता येणार नाही। नरदेह मुका असेल तर बोलता येणार नाही। अशक्त, रोगी असला तर त्याचा काही उपयोग होणार नाही। नरदेह मूर्ख असला किंवा त्याला फेफरे संबंधाने असले तरी तो निरर्थक जाणावा। असे काही नसेल तर चांगला नरदेह असलेल्याने परमार्थ मार्ग लगेच अवलंबावा, असा सल्ला समर्थ रामदास आपल्याला देत आहेत। आणि हा भागही इथे समाप्त झाला असून याच दशकात

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोते हो नमस्कार. अनेक प्रकारची गाणी रसिकांच्या मनामध्ये नित्य फेर धरत असतात. कोणतं गाणं कधी आठवेल आणि मनावर स्वार होईल, अधिराज्य गाजवेल, हे काही सांगता येत नसतं. कवी राजा बढे यांनी 1954 साली रचलेली ही एक लोभस कविता आहे. गजानन वाटवे यांच्या स्वरसाजामध्ये काहीसा मादक स्वर दिला आहे मालती पांडे यांनी. फुललेल्या सृष्टीमधल्या मोहरलेल्या तरुवेली दिसल्या अन तोही दिसला की राजस राजकुमार. भेवयांच्या खेचल्या कमानी मिटुनी अर्धी नयन पापणी. भेवयांच्या खेचल्या कमानी मिटुनी अर्धी नयन पापणी. जहर माखला तीर काजळी नजरेवरती चढला. जहर माखला तीर काजळी नजरेवरती चढला. मुकाचा माझ्या मनचा रावा चतुराईनं लढला. मुकाचा माझ्या मनचा रावा चतुराईनं लढला. कुणी गबाई चोरुनी माझा हिरवा चाफा चाफा खोडीला. परिगबाई डाव उलटला खेळाचा या रंग पलटला. परिगबाई डाव उलटला खेळाचा या रंग पलटला. संकोचाचा ससा अचानक हातामधूनही सुटला. संकोचाचा ससा अचानक हातामधूनही सुटला. मदनाचा संदेश पारवा मनात माझ्या दडला. भिडस्त स्वभावानं बंड पुकारल्याचं किती सार्थ वर्णन हे आहे हो. कुणी गबाई चोरुनी माझा हिरवा चाफा चाफा खोडीला.

घट तिचा रिकामा झऱ्यावरी त्या चुंबिती नाचुनी जललहरी. कविवर्य भारा तांबे यांनी अजमेर मुक्कामी 15 फेब्रुवारी 1922 रोजी रचलेली ही लोकप्रिय काव्यरचना आहे. स्वर आणि स्वरसाज गजानन वाटवे यांचा आहे. अशी कशी ही जादू घडली, बघता बघता कशी हरपली. अशी कशी ही जादू घडली, बघता बघता कशी हरपली. का समजून या राणी आपुली, तिचं उचलून नेई कुणीतरी. का समजून या राणी आपुली, तिचं उचलून नेई कुणीतरी. घट तिचा रिकामा झऱ्यावरी त्या चुंबिती नाचुनी जललहरी. असं काहीच हवं हवसं वाटणारं नवल घडतं आणि पुढचं सारं जीवनच मेंदीचे रंग घेतं. मेंदीचे रंग मोरपंखी प्रीतीवर स्वार झालेलं अल्लड मन सभोवतालचा आस्वादही मोठ्या प्रेमानं घेतं ते असं.

श्रावण आला नाही आला माझा प्राणसखा, श्रावण आला नाही आला माझा प्राणसखा. दत्ता डावदेकरांच्या संगीत नियोजनामध्ये मालती पांडे यांनी गायलेलं हे भावगीत आहे. प्राणसख्याच्या विरहाग्नीमध्ये होरपळणारं हे मन किती व्याकुळ होत असतं याचंच कथन आहे हे. फिरतं सृष्टीचक्र, स्वतःचं उभारीचं वय, श्रृंगार रसाचा उद्रेक आणि मनीषा यांचा मनोज्ञ संगम मालती पांडे यांच्या स्वराविष्कारामधून खूपच छान भावतोय तो असा. श्रावण आला नाही आला माझा प्राणसखा.

परदेशी सदन घरी आले, परदेशी सदन घरी आले, देह ताप सरले, सुखमयमी मंगल गीत म्हणाले। जानकी अय्यर यांच्या स्वरामध्ये कवी मंगेश पाडगावकर यांचं भावगीत आता आपण ऐकूया। संगीतकार गजानन वाटवे। श्री हरी हाच माझा प्रियकर होय, त्याच्याशिवाय सारं जगणंच फोल आहे हो। श्री कृष्णाची मूर्ती तर मीरेच्या मनामध्ये कायम विराजमान असायची। जेव्हा त्या श्रीहरीचं आगमन महालामध्ये व्हायचं तेव्हाच्या मीरेच्या उन्मनी अवस्थेचं वर्णन मंगेश पाडगावकर यांनी खूप तरलपणे केलं आहे ते असं।

नका मारू खडा शेरी भरला घडा, नका मारू खडा शेरी भरला घडा, सख्या जाईल तडा हे भिजेल गोरे अंग, ऐकेन बाई तरी हसे खदखदा असा कसा श्रीरंग, ऐकेन बाई तरी हसे खदखदा असा कसा श्रीरंग। कवी राजा बढे यांचं हे नितांत सुंदर असं कृष्णलीला वर्णन करणारं भावगीत आहे। प्रारंभी त्या खट्याळ खोडकर कान्ह्याची काहीशी तक्रार करणारं हे मन त्या श्रीरंगाच्या चरणी कसं समर्पित होतं त्याचं वर्णन कवी राजा बढेंनी मोठ्या खुबीनं केलं आहे। अधरिता मधुर मधुमेवा मुरलीस वाटला हेवा, अधरिता मधुर मधुमेवा मुरलीस वाटला हेवा, हे असे काय हो देवा, आता फुटद्या घडा खुशाल मारा खडा, आता फुटद्या घडा खुशाल मारा खडा, या पुढे कधी नमी करी न हो ओरडा, या पुढे कधी नमी करी न हो ओरडा। प्रपंचामधून निवृत्त होऊन परमार्थामध्ये रममाण व्हायला लावणारी ही गवळणच म्हणायची नाही का? गायक आणि संगीतकार गजानन वाटवे।

0: बरेद्रश्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात आरती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करती आरजे श्रद्धा. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आरएस डवरे. 7:20 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 आम्ही प्रसारित करणार आहोत इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम रोटरी सेवा कनेक्ट, सादर करते रोटरी क्लब नाशिक. 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक. 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. 11:00 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती. 11:30 सुंदर कथा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करते दिलीप कजगावकर. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 1:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे, सादर करत्या मेघना साने. 1:30 आपण ऐकू शकणार आहात न्याय संवाद या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते विवेक ठाकूर. 2:00 आपण ऐकू शकणार आहात जीवनरंग, सादर करत्या सुषमा दाते. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. 4:30 गिरवाण विश्व या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादर करते भोपाल देशमुख. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 26 सप्टेंबर, आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन म्हणून ओळखला जातो. त्यासोबतच जागतिक गर्भनिरोधक दिन म्हणून देखील पाळला जातो. आजच्या दिवशी 1932 रोजी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म झाला होता. 1923 रोजी प्रसिद्ध भारतीय अभिनेते देवानंद यांचा देखील जन्म झाला होता. 1956 रोजी उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पपई हे महत्वाचं फळ पीक. या पपई लागवडी बाबतीत आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे आणि पपईची लागवडी वाढते. तर या पपई लागवडीपूर्वी सगळ्यात महत्वाची बाब जर कोणती असेल तर ती म्हणजे वानाची किंवा जातीची निवड. तर यापैकी आपल्याला आपल्या भागामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये पपईचे कोणत्या जातीची लागवड करता येईल, त्या जातीची काही वैशिष्ट्य काय आहेत याविषयी आपण जाणून घेऊया. विशेषतः महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये वॉशिंग्टन, कोयमतूर दोन, उसा डेलिशियस, उसा मॅजेस्टी, रांची आणि तैवान 786 या काही महत्वाच्या जाती आपल्या भागामध्ये आपण त्याची लागवड करू शकतो. परंतु त्यातही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं ज्या जाती शिफारस केल्या त्याला लागवडीसाठी आपण प्राधान्य दिलं पाहिजे. त्याचे काही दुरोगामी फायदे असतात. तर त्यापैकी ज्या जाती आपण आज पाहिल्या त्यापैकी एक महत्वाची जात जी आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे स्वीकारलेली तैवान रेड लेडी, ज्याला म्हणतो 786, ही एक महत्वाची जात. तर या जातीची झाडं जी आहेत ती मध्यम उंचीची असतात. फळाचं वजन 1.5 ते 2 किलो असतं. गर लाल रंगाचा असतो आणि 8 ते 9 महिन्याच्या आत या जातीला फळं यायला लागतात. ही जात विषाणूजन्य रोगाला जास्त प्रतिकारक्षम आहे असं सुरुवातीला आपण सांगत होतो, परंतु आज तीही काही प्रमाणात बळी पडत आहे. ही जात भारतात सर्व राज्यात लागवडीखाली आहे. महाराष्ट्रातही ती मोठ्या प्रमाणात स्वीकारलेली आहे. परंतु तिच्यावर ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी समजून आपली गरज ओळखून जर आपण तिची लागवड केली तर काही हरकत नाही. परंतु आज ती व्हायरसला जसं म्हणतो आपण इतकंसं प्रतिकार करताना आढळत नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊन नंतरच तिची लागवड जर केली तर चांगलं राहतं. दुसरं जे आपण कोयमतूर दोन जसं महाराष्ट्रासाठी म्हटलं होतं तर फळं सर्वसाधारण या जातीची जे आहेत ते 1.2 ते 1.5 किलो असतात. ती आकाराने मोठी अर्धवर्तुळ आकार असते आणि हिरवट पिवळसर ती जात आहे. गर गडद पिवळा असतो, मऊ आणि रसाळ असतो. ही जात पेपेन काढण्यासाठी लावली जाते. प्रत्येक फळापासून 4 ते 6 किलो पेपेन मिळतं. त्यापासून एका हेक्टरमध्ये जवळजवळ 400 ते 500 किलो पेपेन जे आहे ते आपल्याला मिळू शकतं. दुसरं जे आहे ते आहे कूर घनेड्यू. तर ही या जातीची झाडं जी आहेत ती मध्यम उंचीची असतात. फळाचं वजन 1.5 ते 2 किलो. फळाचा रंग गडद हिरवा असतो व फळावर उभ्या चिरा असतो. फळाचा गर पिवळा असतो व तो पूर्णपणे विरघळतो. तर ह्या ज्या आहेत त्या काही महत्वाच्या जाती आपण पाहण्याचा प्रयत्न केला की व ज्या जातीमुळं आपण हे करू शकतो. परंतु पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं ज्या जाती शिफारस केलेल्या आहेत त्या जातीची जर आपण लागवड केली शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळतं. त्यामुळं प्रत्येक जातीची वैशिष्ट्य ओळखून आणि विशेषतः आपल्या गरजेनुसार कृषी विज्ञान केंद्र, उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करून त्यांचा तांत्रिक मार्गदर्शनाखाली जर पपईची लागवड केली तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो आणि आपलं उत्पादनही चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.

0: रसिका हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिका हो रोटरी सेवा कनेक्ट ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आज आपण गप्पा मारणार आहोत बिलीफ या संस्थेच्या संस्थापक मुक्ता नावरेकर यांच्याशी. एकूणच ही संस्था कशी सुरू झाली आणि संस्थेच्या अंतर्गत कोणकोणते उपक्रम राबवले जातात या सगळ्याच विषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर सुरुवातीला मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद.
0: बरं, बिलीफ हा शब्द ऐकूनच छान वाटतं खरं तर हे नाव कसं सुचलं आणि त्याही आधी मी असं विचारेन की संस्था सुरू करावी असं का आणि कधी वाटलं?
1: बिलीफची सुरुवात जेव्हा झाली 2018 तर काही मी एकटीने संस्था सुरू नाही केली. माझ्यासोबत एक 6-7 जणांचा ग्रुप होता, माझा नवरा अतुल गायकवाड आणि आमचे काही मित्रमैत्रिणी होते. हे सगळे समविचारी मंडळी होती आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आधीपासून कामही करत होती. थोडं मागे जायचं म्हटलं तर माझ्या आई वडिलांची पण एक संस्था आहे, निर्मल ग्राम निर्माण केंद्र, जी नाशिक मध्येच काम करते. सो मी लहानपणापासून संस्थेच्या वातावरणातच वाढले आणि त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून काहीतरी छान काम करता येतं हे नक्की माहिती होतं. आणि मग जेव्हा 2018-17 आम्ही सगळेजण एकत्र बोलायला लागलो आणि सगळ्यांना असं वाटलं की आपल्या सगळ्यांना मिळून काहीतरी छान काम करता येऊ शकतं, त्याच्यामध्ये संस्था स्वतःची असेल तर एक स्वातंत्र्य असतं, आपले विचार आणि आपली कृती ह्यांना पुढे नेण्यासाठीच एक स्वातंत्र्य असतं, एक विश्वास असतो की आपण काहीतरी छान काम करू शकतो. तर त्याच्यातूनच बिलीफची सुरुवात झाली. आम्ही सगळ्यांनी मिळून ही संस्था सुरू केली. आणि बिलीफ नावाबद्दल सांगायचं झालं तर आमच्या सगळ्यांचा हा विश्वास आहे की आपण काहीतरी चांगलं काम करू शकतो आणि आपल्या शिक्षणाचा, आपल्यातल्या स्किल्सचा समाजासाठी काहीतरी छान उपयोग होऊ शकतो या विश्वासातून बिलीफ सुरू झाले.
0: वा, बरं. सुरुवातीचा अजेंडा नेमका काय होता? सोशल वर्क तर आलंच, पण त्यामध्ये कुठला असा मुख्य क्रायटेरिया होता का की ह्या वर्गासाठी आपल्याला काम करायचंय असं काही ठरलं होतं?
1: जेव्हा सुरुवात झाली तेव्हा शिक्षण हा विषय आमच्या डोळ्यासमोर होता आणि आरोग्य विषय पण होता. आरोग्यातही आम्ही काम केलं पण शिक्षण विषयातलं काम जास्त पुढे गेलं. एक आमचा फोकस होता की सिस्टम सोबत काम करायचं, म्हणजे शिक्षणाचा जर मुद्दा म्हटला तर जी मुलं सरकारी शाळांवरती अवलंबून आहेत त्या शाळांसाठी जर आपण काम केलं तर एक खूप मोठ्या वर्गासोबत आपलं काम पोहोचू शकतं. म्हणून मग आम्ही अंगणवाड्यांची निवड केली की अंगणवाड्यांमध्ये अशीच मुलं येतात ज्यांना प्रायव्हेट शाळांची फी परवडत नाही. किंवा आदिवासी भागामध्ये तर प्रायव्हेट शाळा नाहीच आहे, तिकडे अंगणवाडी सोडून दुसरा कुठलाच पर्याय नाही प्रीस्कूल एज्युकेशनला. त्यामुळे आपण ह्या मुलांसाठी काम करावं जी मोठ्या प्रमाणावरती सरकारी यंत्रणेवरती अवलंबून आहेत आणि सरकारी यंत्रणा ऑलरेडी खूप आतपर्यंत पोहोचलेली आहे आणि खूप चांगलं काम करतायत. सो त्यांना सपोर्ट केला तर आपल्याला अजून जास्त चांगलं काम करता येईल. हा आमचा मुख्य हेतू होता. दुसरा हेतू आमचा हा होता की अशी मुलं जी सरकारी व्यवस्थेच्या परिघातच आहेत, ज्यांच्यासाठी खूप खूप मोठी व्यवस्था नाही आहे, म्हणजे मग अनाथ मुलं असतील जी अनाथालयात राहतात, किंवा निरीक्षण गृहांमध्ये राहणारी मुलं असतील, किंवा गुन्ह्यामध्ये अडकलेली मुलं असतील ज्यांच्यावर खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत, जे आम समाजामध्ये वावरू शकत नाहीत, ते एका सिस्टीमचा भाग नाहीयेत, त्यांच्यासाठी वेगळी सिस्टीम आहे. किंवा आपल्या गोदावरी घाटावरती अशी मुलं आहेत जी शाळेत तर एनरोल आहेत पण शाळेत पूर्ण वेळ जातातच असं काही नाही, त्यांच्या घरातलं वातावरणही शिक्षणाला पोषक नाही आहे. तर म्हणजे व्यवस्थेच्या बाहेर पण नाहीयेत पण व्यवस्थेत पण नाहीयेत अशी जी परिघावरची मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही काम करावं आमच्या डोक्यात होतं आणि म्हणून आमचा किताब घर नावाचा उपक्रम आम्ही खास या मुलांसाठी सुरू केला.
0: अर्थातच त्याच्यावरून लक्षात येतं की पुस्तकांशी संदर्भात काहीतरी हा प्रोजेक्ट आहे, तर थोडं त्याच्याबद्दल थोडं सविस्तर सांगा.
1: येस, नक्कीच. पुस्तकं हा आमच्या सगळ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि खास करून बालवाङ्मय लहान मुलांची पुस्तकं आणि अशी पुस्तकं जी लहान मुलांना खूप मजा देतील. फक्तच तात्पर्य सांगतील किंवा फक्तच काहीतरी शिकवण देतील असं नाही, तर नकळत शिकवण घडेल पण मुख्य उद्देश हा पुस्तकांशी कनेक्ट करणं, वाङ्मयाशी कनेक्ट करणं आणि स्वतःला त्यातून मजा येईल, स्वतःचा शोध घेता येईल अशा प्रकारची पुस्तकं आम्ही मुलांसोबत वापरतो आणि त्याचाच आमचा हा कार्यक्रम आहे किताब घर. याच्यामध्ये फक्त पुस्तकच मुलांना देतो असं नाही, तर पुस्तकांवर आधारित काही उपक्रम सुद्धा घेतो. म्हणजे नुसतंच पुस्तक वाचून दाखवलं तर त्या पुस्तकाचा तेवढा थोडाफार परिणाम नक्कीच होतो, पण त्या पुस्तकाला जोडून जर काही उपक्रम घेतले तर मुलं त्याच्यामध्ये अजून रमतात, अजून नवीन नवीन गोष्टी शोधतात, स्वतःला शोधतात, जगाला शोधतात. आणि त्यामुळेच पुस्तकांवर आधारित उपक्रम घेणार किताबघर हा आमचा मुख्य कार्यक्रम आहे. मग उदाहरण द्यायचं झालं तर उडणारा मासा नावाचं एक पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये माशाचं स्वप्न असतं की मला उडायचंय आणि त्याची जबाबदारी असते की त्याला इतर माशांचं रक्षण करायचंय, मग हे दोन्ही तो कसं साध्य करेल अशी ती गोष्ट आहे. ही गोष्ट वाचली की हा मजेशीर गोष्ट आहे, ही गोष्ट वाचून दाखवल्यावर आम्ही मुलांसोबत त्यांच्या स्वप्नांविषयी बोलतो. मग तुमच्या इच्छा काय आहेत, तुमच्या आकांक्षा काय आहेत, तुम्हाला काय बनायचंय, कसं बनायचंय. मग ती स्वप्न अगदीच मी फक्त डॉक्टर इंजिनियर बनेल इतकी मर्यादित नसतात. मुलं खूप काय काय लिहितात, बोलतात, व्यक्त होतात आणि त्याच्यातून आमचा उपक्रम पुढे जातो. अशा उपक्रमांचा समावेश किताब घरमध्ये असतो आणि अगदी 2 वर्षापासून 18 वर्षापर्यंतच्या मुलांसोबत आम्ही पुस्तकांना घेऊन काम करतो.
0: हे झालं शिक्षणाविषयी, पण तुम्ही म्हटलात की त्याच्या जोडीला आरोग्यावरती सुद्धा तुम्ही फोकस केला होता. मग आरोग्याविषयीची काय काय कामं आतापर्यंत आपल्याकडे झाली आहेत?
1: आरोग्याविषयीचा फोकस आमचा खूप तात्कालिक होता खरं तर. जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये पुण्यामध्ये कुठेच आरोग्य सुविधांवरती खूप ताण होता आणि हेल्थ केअर मिळत नव्हतं ज्या वस्त्यांमध्ये आम्ही पुण्यात काम करत होतो अंगणवाड्यांमध्ये, तिथून आम्हाला खूप मागणी यायला लागली की आम्हाला हेल्थ केअर मिळत नाही आहे, गेलो कुठे तर आमचा कंटेनमेंट झोन आहे. मग त्यावेळेस आम्ही तात्पुरतं म्हणून आरोग्यासाठीचं काम केलं होतं. आमचेच एक संस्थापक आहेत डॉक्टर अमोल गायकवाड, त्यांनीच तिथे त्या वस्तीमध्येच क्लिनिक सुरू केलं होतं आणि अगदी अफोर्डेबल एकदमच कमी किमतीमध्ये लोकांना आरोग्य सुविधा आम्ही त्या काळात प्रोव्हाइड केल्या होत्या. त्यासोबतच कोरोनामध्ये इतरही काही कामं केली जसं की मजुरांना हेल्थ केअर आणि न्यूट्रिशनच्या गोष्टी देणं, कारण मजूर खूप प्रवास करत होते, त्यांना अन्न देणं, त्यांना रेशन पुरवणं असे पण आम्ही काम केलं. पण हे सगळं कोरोनापुरतं होतं. एकदा सगळं परत ओपन झाल्यावरती मग आम्ही आमच्या मूळ शिक्षण ह्या विषयावरतीच परत फोकस केला.
0: सध्या आपल्याकडे कोणकोणते प्रोजेक्ट चालू आहेत आणि कुठल्या भागामध्ये काम सध्या सुरू आहे?
1: सध्या आमचं काम पुणे आणि नाशिक या 2 जिल्ह्यांमध्ये आहे आणि प्रोजेक्ट म्हणाल तर आमचा शक्ती नावाचा एक प्रोजेक्ट आहे जो अंगणवाडी सक्षमीकरण कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये नाशिकमध्ये सध्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या 38 अंगणवाड्यांमध्ये आम्ही काम करतो. ह्या अंगणवाड्याच्या ज्या अंगणवाडी सेविका असतात त्यांना बालशिक्षणाचं प्रशिक्षण देणं, म्हणजे अगदी 3 ते 6 वर्षाच्या मुलांना काय शिकवायचं, कसं शिकवायचं, किती शिकवायचं, ह्या सगळ्याचं आम्ही तांत्रिक प्रशिक्षण त्यांना देतो आणि अंगणवाडीच्या ज्या मदतनीस असतात, हेल्पर असतात, त्यांनाही आम्ही प्रशिक्षण देतो. आणि प्रत्यक्ष अंगणवाडीत जेव्हा त्या मुलांसोबत काम करतात तेव्हा पण आमची टीम तिथे जाऊन त्यांना काही सपोर्ट करते, त्यांचं काम बघून त्यांना काही फीडबॅक देते, असं अंगणवाडी सेविकांसोबतचं काम आहे. आणि ह्याच मुलांच्या पालकांसोबत आम्ही घरोघरी बाल विकास नावाचा एक उपक्रम राबवतो.
0: अच्छा.
1: आमचा असा ठाम विश्वास आहे की घरात पण मूल खूप शिकत असतं आणि पालकांना पण मुलाला मुलाच्या शिक्षणामध्ये सहभाग घेण्याची इच्छा असते पण नेमकं मुलांसोबत काय करायचं हे माहीत नसतं. तर म्हणून आम्ही घरोघरी बालविकास नावाचं एक पुस्तक बनवलंय जे खास पालकांसाठी आहे, अत्यंत सोप्या भाषेमध्ये, कमी शब्दात, जास्त चित्रांमध्ये, मुलांसोबत पालकांनी घरी करण्याचे उपक्रम त्याच्यामध्ये आहे.
0: बरं,
1: तर ते पुस्तक पालकांना आम्ही ह्याच अंगणवाड्यांच्या पालकांना ते पुस्तक देतो, त्यांनाही त्याचं प्रशिक्षण देतो की मुलांसोबत घरी कसं काम करा, घरातल्याच वस्तू वापरून मुलांना कसं शिकवा, असा आमचा तो उपक्रम आहे.
0: वा, फ्युचर काय प्लॅन्स आहेत बिलीव्हचे?
1: फ्युचर आमच्या मनात तर खूप कल्पना आहेत. मुख्यतः जो किताबघर उपक्रम आहे जो नाशिकमध्ये आणि पुण्यामध्ये चालतो, तर तो सगळा चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट सोबत चालतो आणि अशा अनेक चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट आजही आहेत ज्यांना ह्या कामाची गरज आहे. सो त्या सगळ्यांसोबत हे काम कंटिन्यू करावं, किताबघरचे अजून सेंटर्स तयार व्हावी असं आमचा एक मनीषा आहे आमच्या मनातली. दुसरं असं की अशी बरीच मुलं आहेत जे रस्त्यावर राहतात किंवा वस्तीत राहतात, त्यांना किताबघरचं ऍक्सेस कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणं, कदाचित भविष्यामध्ये एखादं फिरतं वाचनालय असेल जे त्यांच्यापर्यंत पुस्तकं पोहोचवेल आणि त्यांच्यासोबत काम करणं सोपं जाईल, असे काही उपक्रम आम्हाला भविष्यात करायची इच्छा आहे.
0: बरं, थोडं बॅकग्राऊंड तुम्ही सांगितलं होतं की घरात पण संस्था ऑलरेडी होती, मग पॅरेंट्सचं काही मार्गदर्शन मिळत असतं का?
1: खूप जास्त मिळतं. कठीण परिस्थितीमध्ये संस्था कशी चालवायची हे सगळं मी आईबाबांकडनं शिकले.
0: बरं, ह्या सगळ्या डोलारा सांभाळण्यासाठी बऱ्याच वेळेला आर्थिक सहाय्य खूप महत्वाचं असतं.
1: बरोबर.
0: मग त्यासाठी कशी मदत मिळत असते?
1: अगदी खरा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, कारण सामाजिक संस्थांना आर्थिक सपोर्ट शिवाय काम करणं खूप अशक्यच असतं. तर आमच्या संस्थेला बिलीफला CSR माध्यमातून काही संस्था, काही CSR कंपन्यांनी मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये विप्रो फाउंडेशन आहे, नाशिकचं बॉश इंडिया फाउंडेशन आहे, पुण्याचं प्राज फाउंडेशन आहे, सुमती ट्रस्ट आहे, असे काही संस्थाच आहेत जे इतर संस्थांना मदत करतात. दुसरं मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं की जो किताबघर हा उपक्रम आहे याला आतापर्यंत कुठल्याही CSR फंडिंग मिळालेलं नाही, मात्र नाशिकमधले काही सरुदय इंडस्ट्रियलिस्ट आहेत ज्यांनी एकत्र येऊन दरवर्षी ते किताबघरला सपोर्ट करतात आणि त्यांच्या वैयक्तिक देणग्यांमधूनच किताबघर हा उपक्रम आतापर्यंत गेली 2.5 वर्ष चालू आहे.
0: खूपच छान. जाता जाता काही सल्ला द्यावा असा वाटतो का?
1: सल्ला माहित नाही मी किती देऊ शकेन, पण मला आव्हान जरूर करावं असं वाटतंय. खूप लोकांना काहीतरी काम करायची इच्छा असते आणि खूप मनापासून ती इच्छा असते पण नेमकं काय करायचं माहित नसतं.
2: बरोबर.
1: सो सगळ्यांचं स्वागत आहे किताबघरमध्ये. ज्यांना ज्यांना असं काही वेगळं काम करायचं आहे किंवा काही कामाला सपोर्ट करायचा आहे त्या सगळ्यांनी जरूर किताबघरशी कनेक्ट व्हावं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आमच्याकडे खूप पुस्तकं आहेत. आमची लायब्ररी सगळ्यांसाठी फ्री आहे. सो कोणी येऊन कधीही पुस्तक वाचू शकतं.
0: वा. तर तुमची मदत घ्यायची असेल किंवा तुम्हाला मदत करायची असेल तर त्यासाठी पत्ता आणि फोन नंबर हे आपल्या श्रोत्यांना तुम्ही सांगा.
1: बर. आमचा किताबघरचा पत्ता आहे 6 पंचम सोसायटी गंगापूर रोड नाशिक आणि फोन नंबर आहे 94 05 17 71 06.
0: छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. आणि जी भावी पिढी ज्याला आपण म्हणतो की जी लहान मुलं आहेत देशाचं भविष्य त्यांच्यावरती तुम्ही काम करत आहात आणि एक वेगळा दृष्टिकोन त्यांना तुम्ही देत आहात आणि ज्यांच्यापर्यंत मदत पोहोचत नाही अशांपर्यंत तुम्ही पोहोचताय. खरंच खूप छान काम आहे. संस्थेचं कार्य असंच उत्तरोत्तर वाढत राहू अशा सदिच्छा देते. आणि आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
1: मी पण आभार मानायला हवेत. मला हा उपक्रम खूप छान वाटला. रोटरी सेवा कनेक्ट वेगवेगळ्या संस्थांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या दृष्टीनं. सो रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि रेडिओ विश्वास या दोघांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि अशा अनेक संस्थांना तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवावं ही शुभेच्छा.
0: नक्कीच. तर मंडळी आज आपण गप्पा मारल्या रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमामध्ये बिलीफ या संस्थेच्या संस्थापक मुक्ता नावरेकर यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम।
8: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी। यासाठी
7: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक, परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे, उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा, नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी, नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल, प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल, या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील।
8: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2016।

0: नंतर वाचा.
1: अरे काय हे, पुस्तक नंतर वाचा नाही, आता पुस्तक वाचा.
2: ऐकूया मला आवडलेले पुस्तक.
3: सर्व रसिक वाचकांना, विश्वास रेडिओवर मनापासून प्रेम करणाऱ्या विश्वासू श्रोत्यांना आणि रसिक वाचकांच्या मनःपूर्तीसाठी कृतिशील असणाऱ्या साहित्यिकांना मी वैद्य भूपाल देशमुखचा सस्नेह नमस्कार. पुस्तकावर बोलू काही या कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत एका कवयित्रीच्या स्पंदनांविषयी. परिस पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकाविषयी श्रीमती सुमती टापसे यांच्या स्पंदना या काव्यसंग्रहाविषयी. सिक्युरिटी प्रेसच्या हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स असणाऱ्या श्रीमती सुमतीताई शब्दांच्या प्रेमात पडून कवयित्री, कथा लेखिका, प्रासंगिक लेखिका, फिल्म मेकर, फिल्म डायरेक्टर होऊन पुरस्कारही मिळवतात. सगळेच आश्चर्यकारक आहे ना. आपण त्यांच्या स्पंदना या काव्यसंग्रहाचे स्वागत करूया. एकाच काव्यसंग्रहात दोन्ही भाषा असणे अशी सहसा न आढळणारी गोष्ट त्यांच्या काव्यसंग्रहात आपण आज दिसते. मराठी कवितांमधून त्यांच्या पहिल्याच मराठी मृण्मयी कवितेत, आजही सरीच्या स्वरातही डोलणाऱ्या वृक्षवेली नृत्यात होकाराची लय होती तुझ्या सवे चालताना, यातून त्यांनी प्रेमातली सकारात्मकता दर्शवलेली आहे. वारसा या कवितेत अतिथी देवो भव हा नाद स्वागताचा सांगत आम्हा भारती यांच्या स्वभावाची उंचीच त्यांनी दाखवली आहे. दृष्टांत कवितेतून शिवरायांनी रयतेला व अठरापगड जातींना जपलंय याचा दृष्टांत दिलेला आहे. मला चिडवू नका सख्यांनो, हे सांगता सांगता नको कान्हा बासरीची ओढ लावू, हे सांगत मी बहरले बावरले हेही राधा रूपात कबूल करतात. लोकल लाईफ स्टाईल मध्ये इंग्रजी, मराठी आणि हिंदी असा तीनही भाषांच्या शब्दांमुळे मन कवितेकडे खेचले जाते. तुझा अट्टहास नव्याने कळला हे संध्या कवितेत त्या सांगतात, तर बाई कवितेत स्त्रीचे उलगडलेले पैलू आपण आज दिसतात. पुढे नोकरवालीचा संघर्ष रंगवून अनुभवाचे बोल लढण्याचे बळ देते हेही सांगायला त्या विसरत नाहीत. एका मर्यादेतून भाळणं शिंपले कवितेतून मांडत रुसलेल्या रात्रीतून युगायुगाच्या अंतरीच्या नात्यापर्यंत त्या मजल मारतात. वचन कवितेत शिवबा, ज्योतिबा, पुण्यश्लोक अहिल्या यांचा उदय व्हावा ही इच्छा व्यक्त करतात. तर निरनिराळ्या प्रसंगात तू येशील का हे प्रियकराला विचारत असताना अद्भुत श्वासातून कळत गेलास तू, हेही स्पंदना कवितेतून स्पष्ट सांगून मोकळ्या होतात. आणि नंतर निशब्द भावनांमध्ये मी तुलाच पाहते रे ही प्रांजळ कबुली तुलाच रे या कवितेतून त्या देतात. डायरीत म्हणतात, मात्र तुझ्या तारखांची शेवटची पानं माझं प्रेम, माझा आत्मा, श्वास आहे माझा. तर मृदगंधातून पुन्हा त्याची आठवण येऊन चहूकडे पारिजात फुलावा असे कवयित्रीस जाणवते. शब्दास सखा म्हणून सांगितल्यावर असेही एक काव्य विजय या कवितेतून नात्यांची वीण घट्ट करा, कमी जास्त फरक नका करा अशी सूक्ष्म जाणीव देत त्यांचा मराठी कवितांचा भाग त्यांनी थांबवून हिंदी कवितांना सुरुवात केलेली आहे. एकंदरीत मराठी कवितांमधून मन, प्रेम, निसर्ग, ऐतिहासिक व्यक्ती, नात्यांची वीण, लोकल लाईफस्टाईल इत्यादी निरनिराळ्या विषयांना त्यांनी हळूवार स्पर्श केलेला आपणास आढळून येतो. सुमतीताईंच्या फिल्मी जगाशी संबंध असल्याने त्यांनी अनोखी महिमा ही कविता पहिली निवडली असावी. वा, त्यांच्या निवडीला 100% गुण. त्यात त्यांनी चित्रपटसृष्टीचे पितामह दादासाहेब फाळके यांची आठवण काढून जणू त्यांना वंदनच केले आहे. मी तर म्हणेन अनोखी महिमा दादासाहेब तुम्हारी, आपको वंदन करती कवयित्री भगिनी हमारी. वा, काहे मनुजा कवितेत अपनी श्रेष्ठ सभ्यता को अनुसरो अशी जाणीव त्या देतात. चेतना कवितेत आदरणीय बाबासाहेबांना शत शत प्रणाम करताना आपण त्यांना बघतो. म्हणजे मराठी कवितेत शिवबा, ज्योतिबा, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांची आठवण, तर हिंदीमध्ये दादासाहेब, बाबासाहेब आणि सीमेवर लढणारा जवान याची आठवण. वा, बढिया है. नई उमंग मध्ये त्या आत्मनिर्भर बनो सांगतात, तर जिंदगी बदलल्यावर मरके भी जियेंगे हे सांगतात. बाकी या कवितेत त्या जिंदगीला अहिस्ता चल असे सांगताना आढळतात. मैं आझाद पंछी हूं सांगितल्यावर तुम या कवितेत तुम क्या हो हे सांगताना जीवन और मृत्यू का मूलाधार हो तुम असे मान्य करतात. ऐसा ही इश्क मध्ये मोहब्बत ने एक कमबख्त शायर बना दिया मुझे, अशी सुंदर ओळ लिहितात. लम्हा मध्ये आते जाते लम्हे को मैं जी लेती हूँ, असं मन मोकळं करतात. कमबख्त दिल को चैन नहीं है, सिर्फ हसरत है सितम में, अशी लाजवाब अल्फाज क्या ये मोहब्बत या शेवटच्या कवितेत कागदावर अति प्रेमाने उतरवतात. वा, बहुत खूप. असा हा स्पंदना मराठी हिंदी कवितांचा संग्रह वाचनीयच आहे. त्यांच्या संग्रहास आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. पुन्हा भेटू पुस्तकावर बोलू काही या कार्यक्रमात पुढील वारी पुढील पुस्तक घेऊन. तोवर विश्वास रेडिओच्या सर्व रसिक श्रोत्यांना मी वैद्य भूपाल देशमुखचा सविनय सादर प्रणाम. धन्यवाद.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: या चित्रपटामधलं प्रतिमा राव हरिहरन आणि घनश्याम वासवानी यांनी गायलेलं रवींद्र रावल यांचं गीत आता आपण ऐकूया.

0: रवींद्र रावल यांचं गीत आत्ता आपण ऐकलं आणि या गीताला संगीत दिलं होतं.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380 16512 ह्या क्रमांकावर.
0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जलबिन मछली नृत्यविन बिजली या चित्रपटामधलं.

0: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं लाखों में एक या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत. साहिल उदयार्वी यांची गीतरचना, संगीतकार रवींद्र जैन. आणि हे गीत ऐकूया, हम तेरे आशिक है या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे वर्मा मलिक यांचं कर्तव्य या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात गुलजार यांची गीतरचना. संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत घर या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत या मराठीची या नगरी या चित्रपटामधलं वसंत कानेटकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात फारुख कैसर यांचं गीत, संगीतकार बप्पी लहरी आणि अँटनी पिंटो यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया सुरक्षा या चित्रपटामधलं.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. ऐकूया कठपुतली या चित्रपटामधलं हे गीत. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
4: सुनरी दुनिया ऐसी कन्या किसी के घर ना होए. जो मात पिता की, अरे मात पिता की इज्जत को देसी, अरे देसी

अरे पता होता तो बेटा मैं करती परिवार नियोजन।

0: फांसी का नहीं
1: घर पुत्र
0: लुट जाए
1: घर पुत्र
0: जो करता है तो
1: घर पुत्र जो करता है तो घर पुत्र
2: संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचा जगणा तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जय संतोषी मा या चित्रपटामधलं. कवी प्रदीप यांची गीतरचना ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आणि सजवलं आहे सी अर्जुन यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लाल दुपट्टा मलमल का, या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात, संगीतकार आनंद मिलिंद.

जस्टिस चौधरी या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार बप्पी लहेरी.

गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. आज की राधा या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी.

0: करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एवढी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल FD योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: ऐकूया हम साथ साथ है या चित्रपटामधलं किरण के यांची ही गीतरचना. उदित नारायण, शंकर महादेवन, सैफ अली खान, हेमा सरदेसाई आणि हरिहरन यांनी गायलेली. संगीतकार राम लक्ष्मण.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं जवानी दिवानी या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, किसी से ना कहना, या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. योगेश यांच्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपटगीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत. अपना देश या चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: जरा
1: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल? विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर. ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना? हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
2: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
3: किंमतवाला या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: अच्छा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278. स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
7: कार्यक्रमात आता ऐकूयात लोक परलोक या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी।

देखो इसे कहते हैं रंबा संबा।

0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुदर्शन फकीर यांचं गीत दुरिया. या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे जयदेव यांनी, आणि हे गीत ऐकूयात के एन शर्मा, राणू मुखर्जी आणि प्रीती सागर यांच्या आवाजात.
1: मोठा चेलमदारी

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
0: संत साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती, सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात ईर्षा या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीतकार राम कदम.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं
1: शाळा सोडावी लागली तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री AP पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
2: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
1: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री AP पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
2: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026
1: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
3: ऐकूयात प्रके अत्रे यांचं श्यामची आई या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि सहकारीने गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

आणि आता हे गीत ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटावरचं ग दि माडगुळकर यांचं गीत कृष्णाकल्ले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांच्या चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं. ऐकूया ललिता फडके यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात कलंक शोभा या चित्रपटामधलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेवडकर यांचं गीत कुंगवाचा करंडा या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत साज आहे प्रभाकर जोग यांचा.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात, मुंबईचा सावई या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत अवघाचे संसार या चित्रपटामधलं. ऐकूया मधुबाला जव्हेरी यांच्या स्वरात, आणि या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात कवी संजीव यांचं पाटलाची सून या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात कुंकवाचा करंडा या चित्रपटामधला जगदीश ठेकूळकर यांचं गीत सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत आणि सजवलं आहे प्रभाकर जोगी यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वंदना विटणकर यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं शुरामी वंदिते या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जगदीश चेबुडकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: आणि आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं प्रपंच या चित्रपटामधलं गीत. हे शब्द आहेत ग. दि. माडगूळकर यांचे, संगीत दिलं आहे सुधीर वळकीन यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात मधुसूदन कालेलकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे राजमन्य राजश्री या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

घटमी घेऊनी हा अमृत घटमी।

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत राम राम पाहुणा या चित्रपटामधलं गीत. संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत गंगाधर महांबळे यांचं सोबती या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक छानशी गोष्ट. गुपित. पुण्यातील सकाळनगर मध्ये राहणाऱ्या राज आणि नेहाच्या लग्नाला जेमतेम 2 वर्ष झाली होती. राज संगणक अभियंता होता आणि तो एका मोठ्या आय टी कंपनीत नोकरी लागता. नेहा आर्ट्सची पदवीधर होती. नोकरी करायची नाही कारण दुसऱ्याच्या हाताखाली काम करायची तिला अजिबात इच्छा नव्हती. नेहा दिसायला सुंदर, राहणी आधुनिक, स्वभावाने मन मोकळी आणि हसतमुख होती. मित्रमैत्रिणींचा मोठा गोतावळा असल्यामुळे तिचा बराच वेळ त्यांच्यातच जायचा. कंपनीच्या कामानिमित्त राजला 3 महिन्यांसाठी कोचीला जावं लागलं. सुरुवातीचे काही दिवस नेहा आणि राज फोनवर बराच वेळ बोलत होते, पण हळूहळू नेहाच्या वागण्यात काहीतरी बदल जाणवू लागला. ती फोनवर फार वेळ बोलत नव्हती, कधी कधी फोनही उचलत नव्हती आणि बऱ्याचदा अगदी तुटक उत्तरं देऊन फोन ठेवत होती. नेहाची आई सावित्रीबाई आणि वडील सदानंद कात्रजला राहत होते. मुलीच्या वागण्यातला बदल सावित्रीबाईंच्याही लक्षात आला होता. हल्ली नेहा नीट बोलत नाहीये, फोन केला की उचलत नाही आणि उचलला तरी 2 मिनिटं बोलून फोन ठेवते. कामात असेल, तू काच काळजी करू नकोस, सदानंदांनी सावित्रीबाईंना समजावलं. पण एक दिवस तर नेहाचा फोन दिवसभर बंद होता. संध्याकाळी तिचा मेसेज आला, मी ठीक आहे, काळजी करू नका. हा मेसेज वाचून सावित्रीबाईंची चिंता अजूनच वाढली. तुम्ही एकदा जाऊन बघा ना, मला काहीतरी वेगळंच वाटते. सावित्रीबाईंनी आग्रह केल्यामुळे सदानंद दुसऱ्या दिवशी नेहाकडे गेले. नेहाने दार उघडलं, चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली, या बाबा, काय गं फोन का बंद ठेवला होतास? तुझी आई खूप काळजी करते. काही नाही बाबा, मोबाईलची बॅटरी संपली होती. नेहाने त्यांना आत घेतलं आणि गप्पा मारत त्यांच्यासाठी मसाला चहा केला. तेवढ्यात तिचा फोन वाजला. फोन घेऊन नेहा बेडरूममध्ये गेली आणि बराच वेळ हळू आवाजात ती कोणाशी तरी बोलत होती. बाहेर आल्यावर ती म्हणाली, बाबा मला थोडं बाहेर जावं लागेल, तुम्ही थोडा वेळ थांबणार का? ठीक आहे, सदानंद म्हणाले. त्यानंतर नेहा बाहेर गेली. सदानंद काही वेळ तसेच बसून होते. सहज त्यांची नजर टेबलावरच्या कागदांकडे गेली. त्यातील एका कागदावर नजर पडताना ते थांबलेत. त्यांनी तो कागद उचलला आणि त्यावर लिहिलेले शब्द वाचून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मनात एक अनामी भीती दाटून आली. त्यांनी आजूबाजूला नजर टाकली. टेबलाजवळ ठेवलेली काही पुस्तकं आणि मासिकं त्यांनी बघितली. त्यांनी त्यातील काही पाने चाळली. त्यातही त्यांना त्याच प्रकारच्या विषयाशी संबंधित मजकूर दिसला. आता मात्र त्यांची भीती आणखीन वाढली. हे काय चाललंय, त्यांच्या मनात विचार आला. त्यांनी तो कागद घडी करून खिशात ठेवला. काही वेळाने नेहाला एक मेसेज पाठवला, बेटा मी निघतो, माझा एक मित्र येणार आहे, तुझ्या आईला सांगतो की तू एकदम ठीक आहेस, आणि ते तिथून निघाले. काही वेळाने नेहा परत आली. घरात आल्यावर तिला एका महत्वाच्या कागदाची आठवण झाली. तिने टेबलावरचे कागद चाळले पण तो कागद दिसत नव्हता. तिच्या लक्षात आलं की ती बाहेर गेली तेव्हा उघडी असलेली खिडकी आता बंद होती. तिने बाबांना फोन केला. बाबा, तुम्ही खिडकी बंद केली का? हो नेहा, एक कागद उडून बाहेर गेला म्हणून मी खिडकी बंद केली. काही महत्वाचा होता का तो कागद? नाही हो बाबा. अहो, महत्वाचा असता तर मी जपून ठेवला नसता का? नेहाने फोन ठेवला. कागद खिडकीतून बाहेर उडून गेला हे बरं झालं, बाबांनी पाहिला असता तर. पण तो कागद खिडकी बाहेर गेला नव्हताच, तो तर सदानंदांच्या खिशात गेला होता. घरी परतल्यावर सावित्रीबाईने विचारलं, काय म्हणते नेहा? काय नाही, ठीक आहे ती. सदानंदांनी खिशातला कागद बाहेर काढला नाही. त्यांनी पाहिलेलं सावित्रीबाईंना सांगितलं असतं तर त्यांची चिंता आणखीनच वाढली असती. त्या रात्री सदानंदांनी राजला फोन केला. राज, नेहा काही दिवसांपासून विचित्र वागते, तुमच्यात काही बिनसलंय का? नाही हो बाबा, असं काहीच नाही. मग तिच्या वागण्यात एवढा बदल का? मला खरं काय ते सांग. मला काही कल्पना नाही, मी रोज तिच्याशी 15-20 मिनिटं बोलतो, ती ठीक आहे. राज, तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीस ना? नाही हो बाबा, खरंच नाही. फोन ठेवल्यावर राजने लगेच नेहाला फोन केला. नेहा, बाबांनी मला फोन केला होता, ते तुझ्याबद्दल खूप चिंतेत आहेत. काय चाललंय? मला काही सांगायचंय का तुला? गरज असेल तर मी कोचून परत येतो. नेहा काही क्षण शांत राहिली आणि मग हसली. त्यानंतर बराच वेळ दोघांचं बोलणं चाललं होतं. नेहाने राजला सगळं काही सविस्तर सांगितलं. राज, तू आई बाबांनी यातलं काहीही सांगू नकोस. अरे, मला त्यांना सरप्राईज द्यायचंय. ठीक आहे. फोन ठेवल्यावर राजला दिलासा मिळाला. आता त्याला नेहाच्या वागण्यातला बदल समजला होता. मात्र आई बाबांना हे गुपित कळलं तर नेहाचं सरप्राईज फसणार होत. पुढचे 8-10 दिवस असेच गेले. नेहाचा फोन कधी लागायचा, कधी बंद असायचा. कधी ती आईशी अगदी थोडक्यात बोलायची तर कधी फोनच उचलायची नाही. सावित्रीबाईंची चिंता आता भीतीमध्ये बदलली होती. त्यातच त्यांना विचित्र स्वप्न पडू लागली. कधी नेहा त्यांच्यापासून दूर जाताना दिसायची तर कधी ती काहीतरी सांगण्यासाठी हात पुढे करताना दिसायची. पण सावित्रीबाई तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच त्यांची झोप उडायची. एकदा पहाटे त्या घाबरून उठल्या. मला खूप भीती वाटते. सदानंदांनी त्यांना शांत करत म्हटलं, अगं स्वप्न होतं ते, तू उगाच मनाला लावून घेऊ नकोस. सदानंदांच्या मनातही आता अस्वस्थता वाढली होती. राजने सदानंदांना फोन केला. बाबा, माझं इथलं काम संपलं आहे, मी उद्या सकाळी डायरेक्ट तुमच्याकडे येते. दुसऱ्या दिवशी सकाळी राज कोचीहून परत आला तो थेट सदानंदांच्या घरीच गेला. सावित्रीबाई आणि सदानंद दोघेही त्याची वाट पाहत होते. आपण 1 तासात निघूया, राज म्हणाला. कुठे जायचंय? सदानंदाने विचारलं. आधी चला, तिथे गेल्यावर सगळं कळेल. काहीही न बोलता राजने दोघांनाही गाडीत बसवलं आणि डायमंड हॉटेलमध्ये आणलं. हॉटेलच्या एका खोलीत गेल्यावर राजने समोरच्या स्क्रीनकडे बोट दाखवलं. स्क्रीनवर दुसऱ्या एका खोलीतील दृश्य दिसत होत. समोर नेहा उभी होती. तिने साडी नेसली होती, केस मोकळे सोडले होते. कपाळावर साडीला मॅचिंग टिकली, हातात बांगड्या आणि केसात घसरा होता. ती नेहमीपेक्षा खूपच सुंदर दिसत होती, पण तिच्या डोळ्यावर पाणी होतं. सावित्रीबाईंचं काळीज धडधडू लागलं. नेहा, नेहा हळूहळू एका शिडीवर चढू लागली. हे काय चाललंय? सदानंद ओरडले. नेहा शिडीच्या टोकावर पोहोचली आणि नंतर खूप उंच असलेल्या त्या रूमच्या उंचावर असलेल्या खिडकीत जाऊन बसली. तिने शिडीला धक्का दिल्याने शिडी जोरात आपटली आणि आता नेहा खाली उडी मारण्याच्या तयारीत होती. मी 1 ते 100 म्हणते आणि नंतर उडी मारून संपवते स्वतःला. मी गेल्यावर माझी किंमत समजेल सगळ्यांना, नेहा जोरात म्हणाली. सावित्रीबाईंनी राजचा हात घट्ट पकडला. राज, तिला थांबव. सदानंद ओरडले. बघतोस काय, आमची मुलगी जीव द्यायला चालली. राज मात्र शांत उभा होता. तू नाही जाणार? मग मी जातो. सदानंद पुढे सरसावले पण राजच्या पायात अडकून पडले. मीच जाते, सावित्रीबाई म्हणाल्या आणि त्या घाईने पुढे जाऊ लागल्या. 2 पावलं पुढे जाताच त्यांचा पाय अडकला. ऐक, पाय लचकला माझा. पण त्यांना त्याची पर्वा नव्हती, त्या तशाच पुढे चालत होत्या. 98, 99, 100 आणि नेहा खाली उडी मारणार तेवढ्यात अचानक आलेल्या जोरदार आवाजाने सगळे दचकले. बघा ना, जीव द्यायला निघालेल्या नेहाला वाचवायला ना तिचा नवरा पुढे आला, ना बाप, ना आई. आणि म्हणून मुलींनो, जीवन संपवण्याचा विचार मनात आणू नका. मनात जे काय असेल ते बोला आणि हक्क सोडून देण्यापेक्षा तो मिळवण्यासाठी लढा. तुमची किंमत तुमच्या जिवंतपणीच कळू द्या. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली आणि त्यानंतर लगेच आवाज आला, कट, ऑल ओके, वेल डन. खोलीतले दिवे लागले. कॅमेरे, लाईट्स आणि क्रू मेंबर्स दिसू लागले. सदानंद आणि सावित्रीबाईंच्या आता लक्षात आलं, ते जे काही पाहत होते ते सत्य नव्हतं, ते तर शूटिंग होतं. तेवढ्यात नेहा दार उघडून आत आली. आई, सावित्रीबाईंनी तिला घट्ट मिठी मारली. अगं, माझा जीव गेला असता ना, नेहा हसत म्हणाली. सॉरी आई. तेवढ्यात एक तरुण पुढे आला. नमस्कार, मी वरद, या फिल्मचा निर्माता. तुमच्या मुलीने नायिकेच्या भूमिकेत अप्रतिम अभिनय केलं. 2 महिन्यांपासून सुरू असलेलं शूटिंग आज संपलं. आगा तिच्या मानधनाचा 50 लाख रुपयांचा चेक. सावित्रीबाईंचे डोळे विस्फारले. 50 लाख? सदानंद मात्र अजूनही राजकडे पाहत होते. राज, एक सांग, तू इतका शांत कसा होतास? आम्ही दोघे जीवाच्या आकांताने ओरडत होतो आणि तू मात्र अगदी निवांत उभा होतास. तुला आधीपासून सगळं माहीत होतं? हो बाबा. अरे मग आम्हाला का नाही सांगितलंस? राज हसत म्हणाला, अहो, तुमच्या लेकीनेच सांगितलं होतं. तिला तुम्हा दोघांना सरप्राईज द्यायचं होतं. तुम्ही म्हणता ना, नेहा तिचे गुण आणि हुशारी वाया घालवते म्हणून. सावित्रीबाई नेहाकडे पाहत म्हणाल्या, माझ्या मुलीपेक्षा जावयाचं ऍक्टिंग भारी. सगळेच हसले. सदानंदांनी हळूच खिशातून एक कागद काढला. थांबा, माझ्याकडेही एक गुपित आहे. काय? सावित्रीबाईंनी विचारलं. हा कागद मला नेहाच्या घरी सापडला होता. त्यांनी कागद उघडला. त्यावर लिहिलं होतं, डायमंड हॉटेल, तारीख, कॉर्नरची रूम, कॅमेरा, आत्महत्या. बाबा, आणि खिडकीतून कागद उडून गेल्याचं तुम्ही मला सांगितलं होतं ना? नेहा, मी खोटं बोललं तुझ्याशी. सावित्रीबाईंचे डोळे मोठे झाले. आणि तुम्ही मला सांगितलंच नाही? अगं, मला तुला घाबरवायचं नव्हतं. अहो, गेल्या 8 दिवसांपासून मला भयानक स्वप्न पडत होती. मी घाबरून उठत होते आणि तुम्ही मात्र केवळ मला समजावत होता. सदानंद हसत म्हणाले, म्हणजे शेवटी सगळ्यात भारी ऍक्टिंग माझंच, बरोबर ना? हो, माझे बाबा आहेतच जगात लय भारी. नेहा म्हणाली, नेहा, खूप छान संदेश दिलास तू आणि किती छान दिसत होतीस ग तू. असे म्हणत सावित्रीबाईंनी नेहाला जवळ घेत मान्य केलं की नेहा तिच्या गुणांचा आणि हुशारीचा अगदी योग्य वापर करते.
4: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: 10:00 ते 2:00 आणि 4:00 ते 9:00. अहो मग, वाट कसली पाहताय? आत्ताच संपर्क करा 9420457.
6: कार्यक्रमात आता ऐकूयात बाई मी भोळी या चित्रपटामधलं जगदीश चेबुरकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात संगीतकार राम कदम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी खाली आली.
1: हो पण कशाला?
0: माडीवरची मंडळी खाली आली.
1: माडी

0: भागा बाई आली आली वो भागा बाई
1: आली आली वो भागा बाई आली आली वो भागा।
2: स्वतःचे वाहन स्वतःचा व्यवसाय ऑटो रिक्षा टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। विश्वास बँक व्यवसाय प्रगतीची साथी।
3: आता ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत सापळा या चित्रपटामधलं। संगीतकार माणिकराव पोपटकर।

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत। यांच्या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं।

कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत बाळकराव मुरळीकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: मजेची।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, पशुधन या कार्यक्रमाअंतर्गत कोंबड्यांमध्ये जीवाणूपासून होणारा आजार याविषयी आज आपण जाणून घेऊया. यामध्ये कोंबड्यांना जीवाणूपासून होणारा आजार क्रॉनिक रिस्पिरेटरी डिसीज. कोंबड्यांना होणारा हा सर्वसाधारण रोग असून मायकोप्लाझ्मा गॅलिनॅरम जीवाणू यास कारणीभूत आहे. याचा प्रादुर्भाव पक्षाची रोगप्रतिकारक शक्ती क्षीण झाल्यावर होतो. सर्व वयोगटात हा रोग होतो. 4 ते 8 आठवडे वयोगटातील पक्ष्यांना जास्त होतो. मृत्यूचे प्रमाणही लहान वयोगटात जास्त आहे. हवेच्या पिशव्यांचा हा रोग असल्यामुळे या रोगास एअर सॅक डिसीज असेही म्हणतात. या रोगाचे गांभीर्य मौसमावर अवलंबून असते. हिवाळ्यात झाल्यास दुरुस्त होण्यास बराच कालावधी लागतो, परंतु उन्हाळ्यास लागण झाल्यास लवकर बरा होतो. हा रोग हळूहळू वाढणारा असून बराच काळ कळपात राहणार आहे. व्यवसायांच्या दृष्टीने बराच घातक असल्यामुळे कोंबडी पालकांचा गंभीर प्रश्न होऊन बसला आहे, कारण मृत्यूची संख्या कमी असली तरी उत्पादनावर बराच परिणाम होतो. अंड्यावरच्या कोंबड्या कमी प्रमाणात अंडी देतात. ब्रॉयलरमध्ये त्यांच्या वाढीवर परिणाम होऊन वजन घटते. मासल पक्षा इतर रोग जीवाणूबरोबर हा रोग आल्यास मृत्यूचे प्रमाण 30% असते. वजन बरोबर येत नाही, शिवाय मांस निकृष्ट टाकाऊ ठरते. या रोगाचा जीवाणूचा आकार व जीवाणूच्या मध्ये मोडतो. रोगाचा प्रसार रोगवाहक पक्ष्याच्या स्पर्शाने तसेच हवेतून विष्ठेतूनही होतो. रोगी पक्ष्यांच्या अंड्यातून पुढील पिढीतील त्याचा प्रसार होतो. लागण झालेल्या नराच्या वीर्यात या रोगाचे जीवाणू असतात. असे नर प्रजोत्पादनास वापरल्यास या रोगाचा प्रसार होतो व कळपात हा रोग सावकाश पसरतो. शेतकरी बंधूंनो, या रोगाची लक्षणे बघितल्यास हिवाळ्यात लक्षणे जास्त दिसतात. मोठ्या कोंबड्यांमध्ये घशाची घरघर, नाकातून पाणी गळणे ही प्रमुख लक्षणे आहेत. हा रोग तुलनेत मादीपेक्षा नरात जास्त आढळतो. मासल जातीच्या कोंबड्यांना हा रोग 4 ते 8 आठवडे वयोगटात दिसतो. खाद्य खाण्याचे प्रमाण घटते, वजन कमी होते, अंडी देण्याचे प्रमाण खाली येऊन ठराविक पातळीवर राहते. यामुळे आर्थिक नुकसान होते. मोठ्या पक्ष्याच्या तुलनेत लहान पिल्ल्यात मृत्यूचे प्रमाण जास्त असते. मासल पक्ष्यात प्रमाण 30% जाते. PM केल्यानंतर नाकात, घशात, श्वासनलिकेत चिकट पदार्थ आढळतो. श्वासनलिका व फुफ्फुसांना साधारण सूज आलेली असते व त्यावर चिकट त्राव असतो. रोग निदानासाठी प्रयोगशाळेची मदत घेऊन जीवाणूचा शोध घेणे जरुरी आहे. शेतकरी बंधूंनो, यामध्ये प्रतिबंधक उपाय म्हणजे नराची रोग निदान चाचणी केल्याशिवाय ते प्रजोत्पादनासाठी वापरू नये. रोगवाहक पक्षी CRD कर्ल्स अँटीजन्स टेस्टने ओळखता येतात. यासाठी 0.5 ते 1 CC रक्त घेऊन त्यातील अँटीजन काढले जाते. सिरम व अँटीजन काचेच्या प्लेटवर मिसळतात. ते स्वच्छ दिसली तर पक्षी निरोगी समजावा व दयासारखे मिश्रण झाल्यास अथवा त्यात निळे जांभळे ठिपके दिसल्यास रोगवाहक समजावा. प्रत्येक महिन्यात ॲम्बिस्टियन अथवा स्टेप्टीबॉयजिनचे इंजेक्शन द्यावे. शेतकरी बंधूंनो, यामध्ये दुसरा जीवाणूपासून होणारा रोग म्हणजे कार्ली सेप्टिसेमिया किंवा कोलाय बॅसिलोसिस. हा अनुजीवजन्य सांसारिक रोग असून इसका सिया कोलाय जीवाणूमुळे होतो. वेळीच दक्षता न घेतल्यास व्यवसायात फार मोठा धोका पोचू शकतो. अतोनात नुकसान होऊन धंदा बंद करण्याची पाळी येऊ शकते. या रोगाचे जीवाणू सामान्यतः पचन संस्थेत असतात, परंतु काही ताणामुळे हा रोग डोके वर काढतो. उदाहरणार्थ पक्षी उपाशी राहणे किंवा अपुरा खाद्यपुरवठा, तापमानातील विषमता यामुळे रोग फावते. शेतकरी बंधूंनो, या रोगाचा प्रसार दूषित हवा, पिण्याचे पाणी तसेच खाद्याच्या माध्यमातून हा रोगाचा प्रसार होतो. फार्ममधील व्यवस्थापन आरोग्य रक्षणाच्या नियमाकडे लक्ष न पुरवल्यास रोग उद्भवण्यास मदत होते. शेतकरी बंधूंनो, या रोगाचे लक्षणे जसे पक्षी मंद होतात, पातळ हगवण सुरू होते, वजन कमी होते, खाद्यावरची वासना कमी होते, पिसे पिंजरलेली असतात. हा रोग श्वास मार्गात गेल्यास घशाची खरखर होते, श्वास घेण्यास त्रास होतो, म्हणून पक्षी तोंड उघडे ठेवून श्वास घेतात. कळपातील सर्व पक्षी निस्तेज दिसतात. मृत्यूचे प्रमाण साधारणतः दुपटीने व तिपटीने वाढते. पक्ष्याच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन वाढ अनियमित होते. पीएम केल्यास यकृत मोठे झालेले दिसते, त्यावर मृत पेशीचे टिपके नेक्रोटिक्स फोकाय दिसतात. यकृतावर चिकट जिलॅटिन सारखा पडदा येतो. पिवळा बलक न सोसल्याने अवस्थेत दिसून येतो. शेतकरी बंधूंनो, प्रतिबंधक उपाय म्हणून पक्ष्यांची घरे विशेषतः निर्जंतुक करून फार्मला निदान 3 ते 4 आठवड्याचा आराम देणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचे दूषितीकरण थांबवण्यासाठी स्टेरिडॉल 2 मिली 10 लिटर पाण्यात किंवा सेफगार्ड 2 मिली 10 लिटर पाण्यात वापरावे. फार्मच्या सभोवलतीस सांडपाणी साचू देऊ नका. उंदराचा नायनाट करा. खाद्यात प्रथिनाची व ई जीवनसत्वाची उच्चतम पातळी ठेवल्यास आजारी पक्ष्याचे आरोग्य पूर्वपदावर येते आणि मरणाचे प्रमाण कमी होते. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
0: तर मंडळी, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
0: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
2: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
0: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
2: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं गीत, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. चित्रपट आहे सवाल माझा ऐका, आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: स्वतःचं रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96-0417-9861 आणि गणेश सोमवंशी 83-800-16508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात देव माणूस या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

हे गीत आहे झेप या चित्रपटामधलं. ऐकूया ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात, पडछाया या चित्रपटामधलं ग.दि. माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत, आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत रंगपंचमी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. हे शब्द आहेत गदी माडगुळकर यांचे आणि संगीतकार राम कदम.

0: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कवी संजीव यांचं पाटलाची सूप या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकार्यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.
1: अरे अरे अरे अरे अरे अरे अरे
2: नको भेटू मला नको दाटू मला नको खेटू मला
1: आता

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: आणि आता ऐकूयात आरती हवालदार आणि सहकार्यांनी गायलेलं गीत. जगदीश शेवूडकर यांची गीतरचना, संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूया पाहुणे या चित्रपटामधलं.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: या कार्यक्रमात आता ऐकूयात लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांच्या आवाजात ऐकूया ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना. संगीतकार वसंत देसाई.

ऐकूनच आता ऐकूयात गरीबाघरची लेख या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं आणि गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पेजेचा विडा या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे शांताराम नांदगावकर यांची, संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी, आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
2: नमस्कार श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 वरून मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्याकडे पाहुणे आले आहेत कवयित्री पुष्पा कोल्हे. या तशा निवृत्त शिक्षिका आहेत, पण त्यांनी खूप लेखन केलेलं आहे अनेक वर्तमानपत्रात, मासिकात वगैरे. त्यांचं शिक्षण BSc MA MEd आहे, परंतु अनेक प्रकारच्या पदवी काही त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. त्यांचं लेखन आपण वाचलं असेल कदाचित नवाकाळ, महाराष्ट्र टाइम्स, दैनिक सामना अशा अनेक वर्तमानपत्रातून आणि लोकप्रभा, लोकदर्पण, अक्षर वैदर्भी अशा आदी मासिकातून, दिवाळी अंकातून त्यांनी पुस्तक परीक्षण लिहिली आहेत, कविता निबंध लिहिलेले आहेत. आणखीन काही पदविका सांगते मी तुम्हाला. त्यांच्या भारतीय संस्कृती व नीतीमूल्य विषयक पदविका प्राप्त केलेली आहे. हे आहे कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक इथून. तसंच संस्कृत परिचय पदविका यात तर त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. ते विश्वविद्यालयाचं नाव आहे कालिदास विश्वविद्यालय रामटेक. अनेक पुस्तकांचं त्यांनी मुद्रित शोधन केलंय, म्हणजे साहित्याशी सतत संपर्क आहे त्यांचा. आता त्यांचा एक काव्यसंग्रह प्रकाशित झालाय आणि त्याला लागोपाठ 2 पुरस्कार मिळालेले आहेत मंडळी. तर त्याच काव्यसंग्रहाचं शीर्षक आहे आता गायचे नव्याने. आता गायचे नव्याने या पुस्तकाला 2 पुरस्कार मिळालेले आहेत. एक आशीर्वाद पुरस्कार नुकताच जाहीर झाला आणि सांडू पुरस्कार जो अतिशय प्रतिष्ठेचा असतो तोही त्यांनी प्राप्त केला आहे. तर त्यानिमित्त मी कवयित्री पुष्पा कोल्हे यांची मुलाखत आपल्यासमोर घेणार आहे. तर नमस्कार पुष्पाताई, खूप स्वागत आहे रेडिओ विश्वास मध्ये.
3: नमस्कार मेघनाताई, खूप खूप धन्यवाद सुरुवातीलाच आपण मला इथे आमंत्रित केलंय.
2: हो, तर पुष्पाताई तुमच्या काव्यसंग्रहाबद्दल मला खूपच आहे. तर प्रथम तुम्ही तुमचे काव्य सादर कराल का?
3: हो चालेल.
2: हा, घ्या ना कविता.
3: हो, आपल्या सर्वांवर एका परमेश्वराची फार कृपा आहे आणि त्याच परमेश्वराची एक स्तवनपर कविता सादर करते. सगळं

0: वाह वाह वाह, तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवली होती का ही कविता तुम्ही?
1: शिकवली नव्हती, पण अशा अनेक कविता शिकवलेल्या आहेत. ती अलीकडची कविता आहे जी आता गायचे नव्याने या काव्यसंग्रहामध्ये समाविष्ट केलेली आहे.
0: अच्छा, आता गायचे नव्याने या टायटल वरूनच आम्हाला फार उत्सुकता आहे. म्हणजे नव्याने असं काय काय त्याच्यात आहे तुमचं?
1: मी त्यात म्हणजे आतापर्यंतच्या ज्या कविता होत्या त्यांच्यापेक्षा थोड्या वेगळ्या कविता घेतलेल्या आहेत, आणि यात जास्त करून म्हणजे आई किंवा स्त्री महात्म्य अशा प्रकारच्या आणि सकारात्मक ऊर्जादायी अशा प्रकारच्या कविता घेतल्या आहेत. यापूर्वी कधी कधी नैराश्यची एक काजळी माझ्या कवितांना असायची, ती
0: अच्छा,
1: आता सोडून आता गायचे नव्याने हा एक संग्रह मी केलेला आहे.
0: छान छान. मग आता स्त्री विषयक काही नव्याने असेल तर ऐकवा ना आम्हाला.
1: आता आपल्या जीवनातील पहिली स्त्री म्हणजे आपली आई,
0: हा
1: आणि ही आई आपल्या मुलांना घडवत असते, त्यावेळी ती काय काय करते ते ह्या कवितेमध्ये आहे.
0: बरं.
1: कवितेचं शीर्षक आहे मस्त जमवते आई. मस्त जमवते आई, आयुष्य मुलांचे घडवते आई, सगळे कसे मस्त जमवते आई. फाटलेल्या संसारास शिवते आई, संसारात लोणच्या सम मुरते आई. हारलेल्या मुलाला धीर देते आई, मुलांच्या यशाने जिंकते आई. घराच्या सुखासाठी धडपडते आई, वेदनेवर सहज हुंकर घालते आई. दुःख चटके शांततेने सांगते आई, घरादारात हिरवळ अंथरते आई. बी पासून वृक्ष कसा वाढवते आई, वटवृक्षात स्वतःला बांधून घेते आई. मायेचा सागर स्वतःच बनते आई, स्वतः मायेचा सागर ती बनते सगळ्यांसाठी, पण पापणी आड सागर लपवते आई. पापणी आड सागर लपवते आई, जगण्याचे अनुभव शिकवते आई. अनुभवाचे विद्यापीठच असते आई, अनुभवाचे विद्यापीठच असते आई.
0: बरोबर.
1: अशा प्रकारची ही आईवरील कविता.
0: नाही, सुंदरच आहे. म्हणजे आईचं इतकं व्यक्तिमत्व तुम्ही चितारलं आहे तुमच्या कवितेत. पण आई मुलांची काळजी घेणं किंवा आईने घरासाठी काही करणं यापेक्षा वेगळी काही आई असू शकते का हो?
1: असू शकते ना.
0: ती कशी असेल?
1: ती मुलांना प्रत्येक वेळी पुढे नेणारी अशी, घराच्या सुखासाठी धडपडणारी, घरात सुंदर वातावरण ठेवणारी आणि मुलांच्या पंखांना बळ देणारी अशी आई असू शकते.
0: हो, पण मी म्हणते की मुलांची काळजी घेण्या व्यतिरिक्त काही आई असेल का? म्हणजे आई ही घरामध्ये एक स्त्री आहे, व्यक्ती म्हणून आहे. आता ती मुलांची काळजी घेणं हे ते नेहमीच करतच असते, त्यापेक्षा तिचं जीवन काय असेल वेगळं? स्वतःसाठी ती काय करते?
1: तिची उरली सुरली काय स्वप्न असतील त्यांना ती पुढे नेण्याचा प्रयत्न करेल, कारण आता मुलं बाहेर गेल्यानंतर तिच्या हातात कुठेतरी वेळ आलेला असतो आणि त्याचा फायदा घेऊन ती आपल्या म्हणजे बकेट लिस्ट ला पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
0: हा, म्हणजे आता आधुनिक स्त्री अशी हवी की तिने मुलांची काळजी घेणं वगैरे हे तर झालंच आहे, आणि आता तिच्याकडे नवी उपकरणं पण खूप आहेत मुलांना शिकवण्यासाठी. त्यामुळे ती त्यातून बाहेर पडून आणखी स्वतःचा विकास करेल अशी एक स्त्री पण आता उदयाला येत आहे ना. आणि तुम्ही आता संस्कृतीचा अभ्यास खूप केलेला आहे, भारतीय संस्कृती, तर ती जी पदविका तुम्ही घेतलेली आहे त्याच्यामध्ये काय शिकवलंय तुम्हाला?
1: म्हणजे भारतीय संस्कृती म्हणजे किती पुरातन आहे आणि त्यात कोणकोणते मुद्दे आहेत, ती संस्कृती कशी उदयाला आली आणि त्या काळचं शिक्षण कसं होतं, म्हणजे या सगळ्यांचा परिचय आम्हाला त्या पदविकेमधून करून दिला गेला.
0: म्हणजे गुरुशिष्य परंपरा.
1: हो, आणि त्याच्या जोडीला म्हणजे इतर धर्म सुद्धा, हिंदू धर्माबरोबर इतर धर्मांचा सुद्धा अभ्यास थोडाफार आम्हाला करता आला.
0: अच्छा, खूपच छान.
1: म्हणजे बौद्ध धर्म, नंतर इतर सगळेच धर्म, शीख वगैरे सगळे.
0: बरं, मग हिंदू संस्कृतीचं वैशिष्ट्य असं काय आहे इतर धर्मांपेक्षा?
1: संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आई वडिलांना मान आहे, गुरुजींना मान आहे. आपण आचार्य परमो धर्म समाव शिकवतो, तर म्हणजे गुरु आणि शिष्य यांचं एक आगळं वेगळं स्थान आपल्या वैदिक परंपरेला लाभलेलं आहे. भारतीय संस्कृतीचं ते खास वैशिष्ट्य आहे. आणि ते हळूहळू कुठेतरी आता बदलत गेलं आणि आता औपचारिकपणा जरा जास्त आला. त्यावेळी कसं निसर्गात शिक्षण होतं, गुरुगृही शिक्षण होतं आणि स्वावलंबनावर भर होता आणि गुरुपत्नी म्हणजे गुरु माता त्या विद्यार्थ्यांची ती खूप काळजी घ्यायची, मुलांची जेवण वगैरे तीच द्यायची त्यांना. पण मुलं सुद्धा स्वावलंबीपणे त्यांना मदत करत असत. उदाहरणार्थ सरपण आणून दे किंवा पाणी आणून दे किंवा या प्रकारची कामं.
0: बरोबर. आता भारतीय संस्कृती, भारतीय सण समारंभ याबद्दल विचार करताना माझ्या मनात एक प्रश्न येतो नेहमी. जीवती असते, जीवती माहितीये ना? हा, तर ती म्हणजे काय असतो, त्याचा अर्थ काय असतो? आई मुलांसाठी काय करते?
1: आई मुलांचं रक्षण तर करतेच ना, सांभाळ करते, रक्षण करते.
0: म्हणजे जीवतीला आई मुलांसाठी काय काय पकवान, खीरपुरी वगैरे बनवून देते त्या दिवशी. आणि अशा प्रकारे ती पिठोरी अमावस्या नाही का असते त्या दिवशी, असं श्रावणामध्ये असते. तर आता नुकतंच ते झालंय श्रावण. तर माझ्या मनात असा विचार येतो की आपल्या संस्कृतीमध्ये आई मुलांसाठी काय काय करते वगैरे असे सण आहेत. हो, पण मुलांनी आईसाठी काहीतरी करण्यासाठी एक सण आहे असं आपल्या संस्कृतीत नाहीये ना?
1: नाहीये. पण आपण हे जे सण समारंभ करतो यात म्हणजे आदी देवतेची पूजा करतो किंवा आता लक्ष्मी पूजनला लक्ष्मीची, दुर्गाष्टमीला दुर्गेची वगैरे, म्हणजे ही आईचीच एक प्रकारची रूप आहेत आणि त्यांचं पूजन आपल्या संस्कृतीत आहेच. आजकाल असं म्हणजे फादर्स डे मदर्स डे असा प्रकार नाहीये, पण संस्कृतीने प्रत्येक सणामध्ये या आदिशक्तीचा एक गौरव केलेला आहे.
0: हा, त्या आदिशक्तीचा गौरव केलाय. मग ही आदिशक्ती आपल्या घरातच असते खरं म्हणजे.
1: खरं तर आहे.
0: हा, म्हणजे आईने आयुष्यभर मुलांचं केलेलं आहे, सारखंच ती करत असते सगळी काळजी. तर एकतरी दिवस असा हवा ना आपल्या संस्कृतीत की या दिवशी आईसाठी मुलांनी खूप काही करायचं आहे, आईसाठी स्वयंपाक करायचा आहे, आईला काहीतरी आणून द्यायचं आहे. आई नाही का असं
1: आपण म्हणू शकतो, कारण काय 12 महिने 24 तास अगदी आई आपली सगळ्यांसाठी स्वयंपाक वगैरे बनवत असते. पण एखादा दिवस तिला आराम देणं हे आजच्या पिढीचं एक कर्तव्य आहे.
0: किंवा निदान भेटायला जाणं, किंवा वृद्धाश्रमात असेल तर तिला भेटायला जाणं, नाही का? कुठे असेल, समजा एक मुलगा नाशिक मध्ये आहे आणि आई मुंबईत आहे, तो त्या दिवशी तिला भेटायला जाईल निदान, नाही का? सगळं ते एक पाहिजे.
1: आजकाल समजा मूल लांब असेल तर आजकाल अशी मोबाईल मध्ये सुविधा आहे की आपण कॉल करू शकतो आणि पाहू शकतो, कॉल करून
0: आपल्या भावना आपण
1: रोजचा संपर्क ठेवू शकतो. करायला हवा.
0: कधी कधी हे फादर्स डे मदर्स डे परदेशातले मला बरे वाटतात, म्हणजे त्यांनी तो विचार केला आहे तसा इथे सुद्धा आपण करायला पाहिजे. आता तुम्ही बरंच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही शैक्षणिक उपक्रम वगैरे सुद्धा केलेले आहेत, शिक्षिका म्हणून काम करत, मग ते काय होते?
1: म्हणजे मी विज्ञान शिक्षिका असल्यामुळे विज्ञान प्रदर्शन आम्ही जेव्हा असतील त्यावेळेला आमच्या मुलांना घेऊन म्हणजे त्यांचा गट स्थापन करून विशिष्ट विषयावर एखादं मॉडेल बनवायचो, प्रतिकृती बनवायचो आणि ती प्रदर्शनात ठेवायचो. अशा काही प्रदर्शनाच्या वेळी माझ्या मुलांना त्या मॉडेलसाठी प्रतिकृतीसाठी बक्षिस मिळालेली आहे. अगदी जिल्हा स्तरावर पूर्ण बृहन्मुंबई स्तरावर सुद्धा बक्षीस मिळालेलं आहे.
0: छान. वैज्ञानिक दृष्टिकोन हा लहानपणापासून मुलांचा निर्माण व्हायलाच पाहिजे, नाही का? कारण आपल्या देशामध्ये असं
1: आपण जे जगतो आहे ना त्या प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे. आपल्या रोजच्या जेवणात सुद्धा विज्ञान आहे.
0: हो ना,
1: सकाळी उठल्यापासून आपण दातवण करतो त्यात सुद्धा विज्ञान आहे, झोपेपर्यंत.
0: असं बरोबर
1: क्षणाला आपण विज्ञानाशी निगडित आहोत.
0: अगदी. आणि आता होम सायन्सला कधी कधी लोक कमी समजतात, परंतु म्हणजे घराची व्यवस्था कशी ठेवावी किंवा स्वयंपाक कसा करावा, कोणते पदार्थ त्यात असले म्हणजे हेल्दी आहे, हेल्दी फूड म्हणतो आपण तसं,
1: म्हणजे आहारातली पोषण मूल्ये आणि आपल्या शरीराला काय आवश्यक आहे काय नाही याचा विचार प्रत्येक आईने ठेवणं, म्हणजे गृहविज्ञान सुद्धा जपणं हे महत्वाचं आहे.
0: आणि मला आता वाटायला लागलं शिक्षण क्षेत्रामध्ये आपण हे आपल्यासाठी फूड बनवणे ही क्रिया म्हणजे विदाऊट फेल म्हणजे असावीच, आवश्यकच आहे. जर तुम्ही प्रत्येकाला जेवायला लागतो आपलं फूड बनवण्यासाठी जे काय आहेत ते शिकून घेतलं पाहिजे, नाही का? हा, पुरुष असो स्त्री असो त्यांना लागणारच आहे ते.
1: प्रत्येकाला आपलं पोट भरण्यासाठी जे काही आवश्यक थोडंफार अन्न निर्मिती आहे ते करताच आलं पाहिजे.
0: हा, आणि ते करून बाकीचं मग करिअर करता आलं पाहिजे. आता परदेशात गेलेली मुलं स्वतः स्वयंपाक करतातच आहे, पुरुष पण करतात मुली पण करतात, नाही का? पण आता ट्रेंड असा आलाय की मुली म्हणतात आम्हाला स्वयंपाकघरातच जायचं नाही. किती चुकीचं वाटत,
1: चुकीचं आहे.
0: तुम्हाला जेवायला पाहिजे तर स्वयंपाकही करता आला पाहिजे, नाही का? तर हे शिक्षण तर मला वाटतं दिलंच पाहिजे सगळ्यांना, आणि मग ते अतिशय सोपं वाटून जाईल अशा पद्धतीने, एवढं काही कठीण नसतं ते. तर आता तुम्ही शिक्षिका म्हणून काम केलंय, कवयित्री म्हणून काम केलंय आणि कार्यकर्ता म्हणून सुद्धा काम केलंय अनेक संस्थांमध्ये. तर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चेंबूर शाखेच्या तुम्ही अध्यक्ष होतात ना?
1: देवनार शाखेची.
0: देवनार, अच्छा, देवनार चेंबूर साइड बाय साइडच आहे.
1: 2022 ते 2025 या काळामध्ये देवनार शाखेची शाखाध्यक्ष म्हणून होते. विविध कार्यक्रम घेतले होते.
0: अच्छा, काय काय घेतले होते कार्यक्रम?
1: साहित्य वाचन, नंतर काव्य कवी संमेलन, तर आपलेच अनुभव आपण सांगायचे, सुख दुःखाचे अनुभव कथन, त्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेतले होते. नंतर कुणाकुणाच्या मुलाखती आम्ही घेतलेल्या, तर काही प्रसिद्ध व्यक्तींचे सन्मान सुद्धा आम्ही आयोजित केले होते.
0: छान छान. साहित्य गंगा ही अशीच प्रवाहित राहते, अनेक संस्थांमध्ये अनेक संस्थांचे कार्यकर्ते असतात, म्हणजे तुम्हाला स्वतःला काही फायदा नसताना तुम्ही ते कार्यक्रमासाठी योगदान देत असतात, तुमच्या आयुष्यातला वेळ देत असतात.
1: आणि ते योगदान देताना आपल्याला एक विशेष आनंदही होत असतो. आपण एखाद्या संस्थेशी निगडीत असताना जे मनापासून काम करतो त्यामुळे आपल्याला मनापासून आनंद देखील मिळत असतो.
0: हो ना. तुम्ही अनेक वर्तमानपत्रात आणि दिवाळ्यांकात वगैरे लिहिलेलं आहे, तर काही असा वेगळा विषय हाताळला होता का?
1: वेगळा विषय म्हणजे कविता निबंध आणि पुस्तक परिचय परीक्षण याच्या व्यतिरिक्त मी व्यक्तिचित्रण पण लिहिलेलं आहे.
0: अच्छा, आणि मुद्रित शोधन केलं, त्याचा अनुभव काय, त्याच्यामुळे काय मिळतं आपल्याला?
1: आणि मला स्वतःला वाचनाची खूप आवड आहे आणि वाचता वाचता आणि मुलांचे निबंध तपासता तपासता आपसुकच एक दृष्टी निर्माण झाली की व्याकरण दृष्ट्या आपल्या लेखनात चुका व्हायला नको. मग यामुळे एक मुद्रण दोष काढायचा मला एक छंदच लागला,
0: सवय लागली.
1: सवय लागली. मग हल्ली एक साइड बिझनेस म्हणा किंवा असं एक आवड म्हणून मुद्रण दोष काढण्याचं काम देखील करत असते.
0: त्यामुळे काय वाचन होतं आपोआपच का?
1: मग त्यामुळे माझं वाचन तर होतच आणि समोरच्या लेखकाला काय म्हणायचं आहे किंवा कुठल्या विषयावर ते लिहितात याबद्दल आपल्याला आपोआपच कळू लागत.
0: बरोबर,
1: त्यांचा दृष्टिकोन कळतो आणि आपण कसं लिहिलं पाहिजे पुढे, असे थोडीफार दृष्टी आपल्याला येते.
0: पण असं किती पुस्तकांचं मुद्रित शोधन केलं
1: आतापर्यंत? मी 15 पुस्तकांचं मुद्रित शोधन केलेलं आहे.
0: ही सगळी साहित्यातलीच होती?
1: हो हो, अगदी दिग्गज मंडळींनी सुद्धा माझ्याकडे दिलेली आहेत.
0: मुद्रित शोधनाचे
1: पण ग्रंथालयाच्या पण 2 पुस्तकांना मी केलेलं आहे.
0: अच्छा, यामुळे काय होतं विविध विषयांवरची पुस्तकं वाचली जातात किंवा दुसरं काय आता सध्या आणि ही करंट पुस्तकं असतात ना, सध्याच आता प्रकाशित होणारी असतात, मुद्रित शोधनाला आलेली, जुने पाने नसतात. त्यामुळे आपल्याला हा करंट नॉलेज म्हणजे सध्याचं काय चालू आहे लेखन लेखकांचं हेही कळत असेल, नाही का? हा, अपडेट राहता तुम्ही. तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि अनेक विषयांवर तुम्ही काम केलेलं आहे. तुमची एका कुठल्या तरी कवितेनेच आपण शेवट करूया. आणखी एक कविता वाचाल का?
1: हो चालेल. आणि मला एक सांगायचं म्हणजे, आता गायचे नव्याने हा कविता संग्रह चेंबूर मधील ज्येष्ठ साहित्यिका प्रतिभा सराफ यांच्या प्रेरणेमुळे खर तो पुढे आला. कारण त्या नेहमी म्हणायच्या की तुमचा संग्रह पुढे आला पाहिजे, आणि त्यांची प्रस्तावना आणि माननीय श्री अशोक बागवे सरांची पाठराखण अशी या पुस्तकाला आहे. अनघा प्रकाशन ठाणे यांनी तो काढलेला आहे. साहित्य संस्कृती महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं अनुदान घेऊन त्यांनी हा कविता संग्रह जनतेच्या सेवेसाठी आणलेला आहे.
0: वा वा, खूप छान. मी ते पाठराखण त्यांचे ब्लर्ब वाचलं बरं का, अशोक बागवांनी फार सुंदर लिहिलेलं आहे त्यांनी, आणि त्यामुळे या पुस्तकाची आणखीनच हे वाढली, उंची वाढलेली आहे. आणि प्रतिभा सराफ यांचा प्रस्तावना असल्या तर काही प्रश्नच नाही, अतिशय विदुषी असलेल्या मॅडम आहेत त्या, आणि तुमची मैत्री पण आहे मला वाटतं छानपैकी. ओके, ठीक आहे, घ्या तुमची कविता एक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हेगी ऐकणार आहोत आंधिया या चित्रपटामधलं अंजाण यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत कुमार सानू यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. घर खरेदी हा अनेकांसाठी आयुष्यातला सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो, पण प्रॉपर्टी परचेस, बँक लोन, टायटल व्हेरिफिकेशन आणि लीगल ड्यू डिलिजन्स या गोष्टींकडे अनेक वेळा पुरेसे लक्ष दिलं जात नाही. अनेक लोकांचा असा समज असतो की बँक लोन अप्रूव्ह झाला म्हणजे प्रॉपर्टी लिगली क्लिअर आहे, पण प्रॅक्टिकल रियालिटी अनेक वेळा वेगळी असू शकते. आणि आज आपण याच प्रॅक्टिकल लीगल रियालिटीजवर चर्चा करणार आहोत. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट पवन चंद्रात्रे सर. 2006 पासून ते नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये लीगल प्रॅक्टिस करत असून प्रॉपर्टी मॅटर्स, बँकिंग रिलेटेड मॅटर्स आणि इमुव्हेबल प्रॉपर्टीजच्या टायटल व्हेरिफिकेशन या क्षेत्रामध्ये त्यांचा विशेष अनुभव आहे. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर इथे त्यांचे कार्यालय असून ते 80 पेक्षा अधिक बँक्स आणि NBFCs सोबत एम्पॅनल्ड आहेत. तसेच अनेक नामांकित बिल्डर फर्म्ससाठी ते प्रोजेक्ट लीगल ॲडवायझर म्हणून कार्यरत आहेत. बँकिंग एम्प्लॉईजसाठी त्यांनी अनेक ट्रेनिंग सेशन्स घेतले असून प्रॉपर्टी लॉज संदर्भात त्यांच्या 100 पेक्षा अधिक लेखांचे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशन झाले आहे. सर, न्याय संवादमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. सगळ्यात आधी रेडिओ विश्वास यांनी मला या विषयावर चर्चा करण्यासाठी इकडे आमंत्रित केलं आणि माझं जे काही थोडंसं नॉलेज आहे ते शेअर करण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
0: थँक्यू. थँक्यू सर. सर, अनेक लोकांसाठी घर खरेदी हा आयुष्यातला सर्वात मोठा फायनान्शियल डिसिजन असतो, पण प्रॉपर्टी परचेस करताना लीगल ड्यू डिलिजन्स नेमका किती महत्त्वाचा आहे?
1: ॲक्च्युली घर खरेदी हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खूप मोठा टप्पा असतो, विशेषतः जे मध्यमवर्गीय लोक आहोत आपण, तर त्यांच्यासाठी आपण आयुष्यात कदाचित एक किंवा दोनच घर खरेदी करतो आणि जी काही आपली आयुष्याची पुंजी आहे तर ती आपण त्या घर खरेदीमध्ये लावत असतो आणि किंबहुना घर खरेदी केल्यानंतर जे काही आपण लोन घेत असतो ते पुढचे अनेक वर्ष हे ते लोनच्या परतफेडीसाठी आपल्याला लागतात. आणि अशा घर खरेदीमध्ये जर काही थोडी त्रुटी राहिली किंवा त्याच्यामध्ये थोडे लीगल प्रॉब्लेम झाले तर मग माणूस हा फार मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकतो, एका मानसिक अस्वस्थतेमध्ये तो जाऊ शकतो. त्याच्यामुळे प्रत्येकानेच कुठलेही घर खरेदी करताना आपण आपल्याला आवडेल असं घर सिलेक्ट करतो, पण ते घर खरेदी करताना त्याचे कागदपत्र क्लिअर आहेत का नाहीत आणि पुढे आपल्याला काही त्या संदर्भात अडचणी येणार नाहीत का, तर ह्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये मी सगळ्यात आधी सांगेल, आता हा जो विषय आहे तर हा कागदपत्रे तपासणे हा तर खरं त्या क्षेत्रातल्या जे तज्ज्ञ आहेत, वकील असतील, लीगल ॲडवायझर असतील, तर त्यांना हा जास्त चांगल्या पद्धतीने जमू शकतो. पण तरी एक सामान्य माणूस म्हणून आपण घर खरेदीचा निर्णय घेतला तर आपण वकिलांकडे जाण्याच्या आधी आपण काही बेसिक डॉक्युमेंट्सची आपण स्क्रुटिनी करून घेतली पाहिजे.
0: बरोबर.
1: तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तो जो प्रोजेक्ट किंवा जे काही बिल्डिंग ज्याच्यावर उभी आहे तर त्याचा सातबारा पाहायला पाहिजे आपण. आता आम्ही असं म्हणतो की कुठल्याही प्रॉपर्टीचा सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड हे त्या प्रॉपर्टीचा आरसा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही मालकाचं नाव असेल किंवा इतर अधिकारात काही कर्ज असेल, कुठले बोजे असतील, तर हे त्या सातबाऱ्यावरती आपल्याला दिसता क्षणी दिसतात. त्याच्यामुळे आपल्याला ते सातबाऱ्यावरून लगेच कळतं की ह्या प्रॉपर्टीवर काही कुठला बोजा आहे का आणि त्या संदर्भात आपण प्रश्न त्या बिल्डरला किंवा डेव्हलपरला आपण विचारू शकतो. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा असतो की जे आपण अग्रीमेंट करतो बिल्डर सोबत, तर आपण पाहिलं असेल की बिल्डर त्या अग्रीमेंटमध्ये खूप अटी शर्ती टाकतो, तर त्या अटी शर्ती सुद्धा आपण नीट वाचून घेतल्या पाहिजे. त्याच्यानंतर कुठलाही आपण फ्लॅट किंवा प्रॉपर्टी परचेस केली तर आपल्याला तो खूप साऱ्या अमेनिटीज सांगतो की या प्रोजेक्टमध्ये ही अमेनिटी आहे, स्विमिंग पूल आहे, गार्डन आहे, अजून कुठल्या बरेच काही अमेनिटी सांगतो. तर त्या सगळ्या अमेनिटीज बघून आपण ते घर खरेदी करतो. त्याचं जे ब्रोशर असतं त्या ब्रोशरमध्ये सुद्धा अनेक चित्र दाखवलेले असतात आणि आपल्याला काही कमिटमेंट्स दिल्या जातात. आता आमच्याकडे बरेच लोक येतात की जेव्हा आमचं अग्रीमेंट झालं, बिल्डिंग कम्प्लीट झाली, आम्ही राहायला आलो, पण आम्हाला त्या अम्युनिटीज दिल्या नाही किंवा 10 सांगितल्या त्याच्या मी 4च दिल्या, त्या 6 पुढच्या दिल्याच नाही. पण आम्ही जेव्हा त्यांचा अग्रीमेंट बघतो तेव्हा त्या अग्रीमेंटमध्ये त्या अम्युनिटीज लिहिलेल्याच नसतात. मग अशा वेळेस हा प्रश्न तयार होतो की मग त्यांच्या विरुद्ध कायदेशीर ऍक्शन घ्यायची कशी काय, कारण जे काही अग्रीमेंट आहे हे तुमचं लिगल डॉक्युमेंट आहे, कोर्टामध्ये पण तेच वाचलं जाणार आहे आणि जी सुविधा तुम्ही त्यांना कमिटच नाही केलेली तर त्याच्या विरुद्ध तुम्ही कायदेशीर ऍक्शन कशी घेणार? त्याच्यामुळे ज्या काही अम्युनिटीज वगैरे आहेत तर त्या ज्या बिल्डर कमिट करतोय तुम्हाला घर खरेदीच्या वेळेस किंवा त्याचे पैसे घेतोय तुमच्याकडून तर त्या सगळ्या अम्युनिटीज वगैरे आहेत तर त्या ज्या बिल्डर कमिट करतोय तुम्हाला घर खरेदीच्या वेळेस किंवा त्याचे पैसे घेतोय तुमच्याकडून तर त्या सगळ्या त्या अग्रीमेंट मध्ये आहेत का नाही हे पाहून घेणं सगळ्यात महत्वाचं असतं. त्याच्यानंतर आता नवीन रेरा हा एक कायदा आला आहे सगळ्यांना माहिती आहे तर प्रत्येकाने घर खरेदी करण्यापूर्वी त्या प्रोजेक्ट जो तो रेरा रजिस्टर प्रोजेक्ट असेल तर त्या तिचा जो नंबर लिहिला असतो प्रत्येक त्याच्या ब्रोशरवरती त्या होल्डिंगवरती प्रत्येक ठिकाणी रेरा नंबर लिहिलेला असतो.
0: बरोबर.
1: त्या रेरा नंबरवरून रेराच्या साईटवर जाऊन त्या प्रोजेक्टची ए टू झेड सगळी माहिती त्याच्यात असते. म्हणजे असं होऊ शकतं की बिल्डरचे जे सेल्स पर्सन आहेत ते तुम्हाला काही वेगळं सांगतील पण रेरावरती काही वेगळं असेल. त्याच्यामुळे तुम्ही ते पण खात्री करून घेणं जरुरी आहे. रेरामध्ये तुम्हाला त्या बिल्डिंगमध्ये कोणतं मटेरियल वापरणार आहे, कोणत्या क्वालिटीचं स्टील वापरणार आहे, सिमेंट वापरणार आहे, कोणत्या अम्युनिटीज देणार आहे, कोणत्या कंपनीचं वापरणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची तिथे असते की ते प्रोजेक्ट कम्प्लिशनची डेट काय आहे. कारण आपण बिल्डरला विचारतो तर बिल्डर सांगतो की आम्ही 12 महिन्यात पोझिशन देणार आहे, 18 महिन्यात पोझिशन देणार आहे पण प्रत्यक्षात त्याचे अग्रीमेंट असतं त्याच्यात फार पुढची डेट असते किंवा रेरामध्ये सुद्धा ती खूप 3-4 वर्षापूर्वीची नंतरची डेट असते. मग अशा वेळेस जेव्हा बिल्डर आपल्याला पोझिशन देत नाही तेव्हा आपण त्याला विचारायला जातो तर प्रत्यक्षात आपण जे कागदपत्र सही केलेले आहेत किंवा रेरावरती ही फार पुढची डेट असते. त्याच्यामुळे आपल्याला तोपर्यंत वाट पाहणं याच्याशिवाय काही पर्याय नसतो. त्याच्यामुळे आपण रेरावरती जाऊन त्या प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स हे तपासून घेतले पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि बिल्डर जे आपल्याला ओरली सांगतोय आणि रेरावरती त्याने काय डिक्लेअर केलंय हे सुद्धा आपण तपासणं जरुरी
0: आहे.
1: रेरामध्ये अजून एक गोष्ट खूप चांगली आहे की जर त्या प्रोजेक्टवर कुठलं लिटिगेशन असेल, कुठल्या कोर्ट केसेस चालू असतील तर ते बिल्डरवर बंधनकारक आहे की तुम्ही ते लिटिगेशन तिकडे रेरावरती डिक्लेअर केलं पाहिजे.
0: अच्छा.
1: आता कुठलाही फ्लॅट घेताना कुठलाही बिल्डर किंवा त्याचा सेल्सचा माणूस हा तुम्हाला सांगणार नाही की ह्या प्रोजेक्टवर असं असं लिटिगेशन चालू आहे. तो सांगणार की नाही सगळे कागदपत्र क्लिअर आहे, आमच्या अमुक अमुक बँकांमध्ये सगळ्या फाईल्स आमच्या सगळ्या अप्रूव्ड आहे प्रोजेक्ट, तो हे सांगणार. पण तो हे नाही सांगणार की माझ्या प्रोजेक्टवरती हे लिटिगेशन आहे. पण ती गोष्ट तुम्हाला रेरा साईटवरती मिळू शकते. त्याने डिक्लेअर केलं असेल तुम्हाला ते नक्की त्याच्यावरती लिटिगेशनचे डिटेल्स मिळतील आणि तुम्हाला त्याबद्दल प्रश्न विचारता येतील किंवा अजून तज्ज्ञ लीगल ऍडवायझरकडे जाऊन हे लिटिगेशन किती सिव्हिअर आहे आणि भविष्यात तुमच्या फ्लॅट खरेदीवर किंवा त्या प्रोजेक्टवर त्याचा काय परिणाम होईल आणि हा सगळा विचार करून तो फ्लॅट घ्यायचा का नाही इथपर्यंत तुम्ही डिसिजन घेऊ शकता. त्याच्यामुळे हे एक फार महत्वाचं आहे की जे प्रोजेक्ट रेरा रजिस्टर आहेत तर त्याचं निश्चितच रेरा साईटवर जाऊन आपण ही सगळी माहिती घेतली पाहिजे. त्याच्यानंतर बऱ्याचशा अग्रीमेंटमध्ये पेमेंट शेड्यूल असतं. आपण जेव्हा बिल्डरला सांगतो तेव्हा तो आपल्याला काही पेमेंट शेड्यूल देत असतो की तुम्ही 2 महिन्याने एवढे द्या, 4 महिन्याने एवढे द्या. मग आपण सांगतो की माझ्याकडे आत्ता अर्जमेंट नाहीये तेव्हा तो फ्लॅट बुकिंग करताना तर म्हणेल की नाही काय अडचण नाही, आम्ही सांभाळून घेऊ तुम्हाला, तुम्हाला जसं पाहिजे तसं द्या. आणि मग आपण तो एक रिलॅक्सेशन घेऊन फ्लॅट बुक करतो. पण प्रत्यक्षात ते जे अग्रीमेंट असतं त्या अग्रीमेंटमध्ये डेट फिक्स असतात आणि त्याच्या पुढचा असाही क्लॉज असतो की तुम्ही जर ह्या डेटच्या पुढे पेमेंट गेलं किंवा नाही करू शकलात तर तुम्हाला 18%, 24%, 36% व्याज लावतात. आणि मग अशा वेळेस तिथे त्यांचं आणि आपलं तिथे कुठेतरी फ्रिक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे जे आपलं अग्रीमेंट आहे त्याच्यामध्ये जे आपलं जे ठरलं आहे बिल्डर आणि आपल्यामध्ये आणि अग्रीमेंटमध्ये जे लिहिलं आहे तर ह्याच्यामध्ये सुसंगता पाहिजे, तरच त्या व्यवहार करण्यात आपली पारदर्शकता राहू शकते. आणि म्हणजे आपण कोणाच्या तोंडी बोलल्यावर नाही गेलं पाहिजे. किंवा बरेच लोक म्हणतात हे राहू द्या अग्रीमेंटमध्ये हा क्लॉज, बाकी आम्ही कुठे तुमच्याकडे मागणार आहे. असं कमिटमेंट होते पण प्रत्यक्षात जर नंतर जेव्हा काही थोडस जरा डिस्प्यूट होतो तेव्हा मग त्या अग्रीमेंटच्या क्लॉजवर बोट दाखवलं जातं. मग अशा वेळेस आपली पंचायत होते आणि मग आपल्याला कुठेतरी

0: वादामध्ये आपला तो व्यवहार सापडतो. त्याच्यानंतर अजून पण एक असतं की एका किमतीला आपला फ्लॅट ठरतो की ठीक आहे तुम्हाला 40 लाखामध्ये आम्ही हा फ्लॅट देणार आणि त्याच्यावरती काही नाही असं ठरलं जातं. पण प्रत्यक्षात जे अग्रीमेंट होतं तिथे अनेक पद्धतीचे एक्स्ट्रा चार्जेस लिहिलेले असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ह्याच्यावर जो GST लागेल तो एक्स्ट्रा भरावा लागेल. त्याच्यानंतर पाणी कनेक्शन, लाईट कनेक्शन ह्याच्यासाठी तुम्हाला इतके पैसे वेगळे द्यावे लागतील. पार्किंगसाठी वेगळे द्यावे लागतील. मोठ्या प्रोजेक्टमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून ते अजून अमाऊंट घेतात. त्याच्यानंतर वन टाईम मेंटेनन्स अजून घेतात. बरं, हे सगळे ज्या गोष्टी आहेत ह्या अग्रीमेंटमध्ये लिहिलेल्या असतात आणि मग आपण जेव्हा त्याची डिमांड आपल्याकडे होते मग त्यावेळेस आपण सांगून की आपलं तर असं काही ठरलं नव्हतं पण आपण जे अग्रीमेंट सही करून दिलेली आहे त्याच्यामध्ये तर या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते आपल्या देणं बंधनकारक होऊन जातं आणि अशा वेळेस आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो. तर असं आहे. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या फ्लॅटचा शॉपचा एरिया. की आपल्याला जेव्हा सांगितलं जातं की हा तुमचा 1200 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे आणि आपण त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करतो की 1200 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे, आपला अमुक अमुक रेट मिळाला आहे आणि इतक्याला आपला फ्लॅट गेलाय. पण ते जे कॅल्क्युलेशन आहे ते फार ट्रिकी असतं. म्हणजे प्रत्यक्षात अग्रीमेंटमध्ये त्याच्यापेक्षा फार कमी हे कार्पेट एरिया लिहिलेलं असेल आणि त्याच्यावर अनेक पद्धतीचे लोडिंग लावले जातात की बिल्टअप एरिया, सुपर बिल्टअप एरिया, सेलेबल एरिया, त्याच्यामध्ये पार्किंग, त्याच्यावरती अजून लोडिंग, असं करून तो 1200 होत असतो. म्हणजे आपल्या जरी म्हणायला 1200 असेल किंवा आपण 1200 रुपयाप्रमाणे ते स्क्वेअर फीटचे पैसे देत असतो पण प्रत्यक्षात आपल्याला कमी एरिया मिळतो. तर हे सुद्धा तज्ज्ञांकडून आपण समजून घेणं गरजेचं आहे की एक्झॅक्ट एरिया किती आहे आणि लोडिंग किती लावलं आहे आणि आपल्याला हे सगळं पाहणं खूप आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: तर ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण नक्कीच त्याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे.
1: ग्रेट. माझा खरं तर पुढचा प्रश्न होता पण हा आपण आत्ताच कव्हर केला आणि खूप चांगल्या प्रकारे केला की बिल्डर प्रोजेक्ट घेताना लोक सर्वात जास्त चुका कुठे करतात. तर आपण हे चांगल्या प्रकारे कव्हर केलं की त्याच्यामध्ये आपण 3 गोष्टींबद्दल बोललो. बरोबर. एक बोललो की अग्रीमेंट नीट वाचणं.
0: बरोबर. त्याच्यात अटी शर्ती,
1: त्याच्यात ज्या चुका आहेत त्या अटी शर्तीचं, मग ते पेमेंटचं झालं, अमेनिटीजचं झालं, एरियाचं झालं. आणि दुसरं आपण बोललो होतो
0: म्हणजे एरिया, त्याचा फ्लॅटचा एरिया,
1: तो एक झाला.
0: तो आपण फ्लॅट एरिया आपण नीट पाहून घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त अजून काही रक्कम देणे लागतो का आपण.
1: बरोबर. आणि आपण रेराच्या साईट बद्दल बोललो.
0: येस.
1: की तुम्ही तुमचा ड्यू डिलिजन्स जर करायचं असेल तर तुम्ही रेराची साईट चेक करून तो जो नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल. त्यामध्ये त्याचं जे काही प्रेझेंट लिटिगेशन असेल काय असेल याची पण माहिती आपल्याला मिळेल.
0: अजून एक जो आपण जो पहिला प्रश्न विचारला की कोणत्या कागदपत्रांची आपण खात्री करून घेतली पाहिजे, तर त्याच्यामध्ये मी एक थोडक्यात सांगेन की आपण त्याचा 7/12 तपासला पाहिजे. त्याच्यानंतर त्या प्रोजेक्टसाठी ज्या आवश्यक त्या परवानग्या आहेत त्या परवानग्या सगळ्या त्या डेव्हलपरने घेतल्या आहेत का. मग त्याच्यामध्ये कमेन्समेंट सर्टिफिकेट असू शकतं. त्याच्यानंतर त्याची NA परमिशन आहे का, लेआउट त्याचा अप्रूव्ह आहे का. मोठा प्रोजेक्ट असेल तर त्याला एन्व्हायरमेंटचं क्लिअरन्स लागतं. त्या सगळ्या परवानग्या आहेत का, कारण ह्या जर आवश्यक परवानग्या नसेल तर कदाचित प्रोजेक्ट पुढे सुरू झाल्यानंतर तो बंद पण पडण्याची शक्यता असते. काही ठिकाणी हरित लवादाचा विषय असतो. तर हे जे सगळे विषय म्हणजे परवानग्या आहेत या परवानग्या घेणं जरुरी आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे त्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स मूळ कागदपत्र त्याच्याकडे आहेत का. म्हणजे हे तर आपण सध्या जास्त आपण बिल्डर कडून जे आपण फ्लॅट घेतो त्याच्याबद्दल बोलतोय पण जेव्हा रिसेलचे पण आपण फ्लॅट घेतो.
1: बरोबर.
0: तर त्यावेळेस जेव्हा रिसेलचे फ्लॅट घेताना आपण ज्यांच्याकडून फ्लॅट खरेदी करतोय तर त्यांच्याकडे त्या फ्लॅटचे आतापर्यंत ते जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत तर त्याचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहेत का.
1: बरोबर.
0: हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण कधी कधी असं असतं की आपण एखाद्याशी फ्लॅटचा व्यवहार तर करतो पण त्याचे जे मूळ कागदपत्र आहेत तर ते ऑलरेडी कोणाला तरी गहाण ठेवलेले असतात.
1: बरोबर.
0: किंवा कुठल्या तरी कारणाने दुसऱ्या माणसाच्या ताब्यात असतात आणि मग जेव्हा आपण फ्लॅट परचेस करू त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा त्याच्यावर एक बोजात आपला दिसू शकतो. आणि मग आपण तर ज्याच्याकडून फ्लॅट परचेस करतो त्याला तर पूर्ण पैसे देऊन टाकतो आणि मग त्याच्यानंतर जर वाद झाला मग तिथे आपलं आर्थिक नुकसान होणं हे शक्य आहे. त्याच्यामुळे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत तर हे त्याच्याकडे आहेत का हे व्यवहार करण्यापूर्वी हे निश्चित आपण खात्री करून घेतली पाहिजे. काही लोकांचं असं असतं म्हणजे आम्ही अशी उदाहरणं बघतो की जेव्हा फ्लॅटचं ट्रान्झॅक्शन होतं तर त्यावेळेस ते म्हणतात की ओरिजिनल डॉक्युमेंट आमचे हरवले आहेत किंवा सापडत नाही, आम्ही घर शिफ्टिंग करतो त्याच्यामध्ये कुठेतरी ते मिसप्लेस झाले, अशा पद्धतीचे त्यांच्याकडून कारणं येतात. आणि नंतर काही दिवसांनी कळतं की त्याच्यावर त्यांनी लोन उचललंय आणि ते बँकेत दुसऱ्या कुठेतरी बँकेत जमा आहे. आणि मग जेव्हा त्या बँकेची जप्तीची नोटीस येते त्यावेळेस हा सगळा प्रकार उघड केला येतो. त्याच्यामुळे मूळ कागदपत्र हे आपण घर खरेदीपूर्वी समोरच्याकडून घेणे हा पण खूप महत्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर या जी काही आपण घर खरेदी करतोय तो जो प्लॉट असेल, ती जागा असेल, ती टोटल लँड असेल, त्याच्यावर काही लिटिगेशन चालू आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं. अर्थात सामान्य माणसांना तज्ज्ञ वकिलांकडे जाऊन हे तपासण्याशिवाय पर्याय नसतो.
1: बरोबर.
0: पण कुठल्याही वकिलांकडे किंवा लीगल ॲडवायझरकडे तुम्ही गेलात तर त्यांच्याकडून ही खात्री करून घ्यायला आपल्या निश्चितच आवश्यक आहे की लिटिगेशन आहे का. कारण नाशिकमध्ये सुद्धा अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत की ज्या ठिकाणी खूप बिल्डिंग झाल्या आहेत, लोक राहत आहेत, अशा ठिकाणी लिटिगेशन त्या पूर्ण एरियावर चालू आहे आणि त्याच्यावर कोर्टाने स्टे सुद्धा दिलाय. त्याच्यामुळे आता त्या प्रॉपर्टींचे खरेदी विक्री, लोन हे ट्रान्झॅक्शन होणं आता मुश्किल झालंय. आणि जेव्हा तुम्ही फ्लॅट परचेस करता कदाचित त्याच्यावर स्टे नसेल त्याच्यामुळे तुमचे व्यवहार होऊन गेले, पण त्याच्यानंतर स्टे आलाय त्याच्यामुळे आता व्यवहार नाही होत आहेत. त्याच्यामुळे मग अशा वेळेस ती डेडलॉकची सिच्युएशन होऊन जाते.
1: राईट,
0: की आपण प्रॉपर्टी तर परचेस केलीये पण आता आपल्याला ती विकता येत नाहीये, त्याच्यावर कर्ज मिळत नाहीये. मग अशा प्रकार सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण जी प्रॉपर्टी परचेस करतोय तर त्याच्यावरती कुठलं लिटिगेशन तर नाही ना, हे आपण तपासून घेणं महत्वाचं आहे.
1: सर, मला याच एक फॉलो क्वेश्चन आहे की लोकांमध्ये कॉमन बिलीफ असतो की बँक लोन अप्रूव्ह झालं म्हणजे प्रॉपर्टी लिगली क्लिअर आहे, हा समज कितपत योग्य आहे, आणि परचेसरने इंडिपेंडेंट ऍडव्होकेट कडे जाणं का महत्वाचं आहे.
0: हा हा खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. कारण आपल्यापैकी मी तर म्हणेल 95% जे खरेदीदार आहेत तर त्यांचा जास्त कल हा त्या घराच्या सिलेक्शनवर असतो. त्याचा तो प्रोजेक्ट, ते आपल्याला ते लोकेशन सोयीचं आहे का नाही, फ्लॅटचा लेआउट कसा आहे, किचन कुठे आहे, सगळ्या रूम्सचे अरेंजमेंट कुठे आहे, त्यामुळे तो फ्लॅट आवडतोय का आपल्याला, ह्याच्यावर आपला भर असतो. आणि आपल्या बजेटमध्ये आहे का, एकदा तो व्यवहार जमला की आपण बिल्डरला पुढचा प्रश्न विचारतो आता अग्रीमेंट कधी करायचं, मग एक डेट ठरते आणि आपण अग्रीमेंट करतो. पण ह्या प्रोसेसमध्ये आपण त्या प्रोजेक्टचं टायटल व्हेरीफाय करतोय का हे विसरून जातो.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामध्ये बिल्डर बऱ्याच वेळेस आपल्याला सांगतात की हा प्रोजेक्ट आमचा अमुक अमुक बँकांमध्ये अप्रूव्ड आहे, त्या बँकांचे त्या प्रोजेक्टच्या बाहेर बोर्ड सुद्धा लागलेले असतात, किंवा अनेक लोकांचे लोन सँक्शन होऊन तिथे त्यांचे ते तो व्यवहार पूर्ण देखील झालेला असतो.
1: बरोबर.
0: मग अशा वेळेस आपल्याला वाटतं की जर बँकांनी प्रोजेक्ट अप्रूव्ह केला आहे आणि तिथे एवढे सगळे व्यवहार सुरू आहेत, याचा अर्थ तो प्रोजेक्ट क्लिअरच असेल. आणि त्याच्यावर म्हणजे आपण परत वेगळा त्याच्यामध्ये वकील अपॉइंट करून
1: बरोबर
0: परत ते सगळं व्हेरीफाय करायची काय आवश्यकता. किंवा आपण कधी कधी बिल्डरच्या नावावर पण जातो की ठीक आहे, हे अमुक अमुक रेप्युटेड आहे, तर आता म्हणजे आपण काय अजून व्हेरीफाय करणार. किंवा अशा पद्धतीचा आपण शक्यतो हा माइंडसेट नाहीये की नवीन फ्लॅट घेताना आपण स्वतः सुद्धा तो टायटल व्हेरीफाय केला पाहिजे. मग त्याकरता मी सांगेल की ही गोष्ट आता हळूहळू लोकांमध्ये अवेअरनेस वाढतो आहे. आणि एक लक्षात घ्या की आपण 50 लाख 70 लाख 1 कोटी 2 कोटी जर फ्लॅट घेत असू तर आपण वकिलांकडे जाऊन थोडासा तिथे आपला वेळ आणि खर्च करून आपण तो फ्लॅटचा टायटल त्यांच्याकडून इंडिपेंडेंटली तपासून घेणं आवश्यक आहे. की जेणेकरून ज्या गोष्टी बिल्डर आपल्याला सांगत नाही तर त्या बिल्डर्स आपल्याला म्हणजे काही जे त्या प्रोजेक्ट बद्दल काही विषय असतील तर ते आपण डाऊट त्यांच्याकडून क्लिअर करून घेऊ शकतो. आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारलाय की जर बँक लोन झालं म्हणजे ती प्रॉपर्टी क्लिअर आहे असा आपला समज असतो, तर त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगेल की निश्चितच बँक जी असते जे कुठलंही लोन देताना हे कागदपत्र तपासून घेतात. कारण याचा मागचा उद्देश बँकेचा असा असतो की जर उद्या त्या ज्या बॉरोवरने जर कर्ज घेतलेलं आहे आणि ते जर कर्ज त्यांना फेडता नाही आलं तर ती प्रॉपर्टीची विक्री करून बँकेला आपले पैसे वसूल करता यायला पाहिजे. ह्याच्याकरता बँक टायटल हे तपासून घेत असतं.
1: बरोबर.
0: पण आता दुर्दैवाने असं झालंय की या फायनान्स सेक्टरमध्ये सुद्धा खूप कॉम्पिटिशन झाली आणि खूप कॉम्पिटिशन झाले असल्यामुळे प्रत्येक जण म्हणजे त्याच्याकडे जर एखादा कस्टमर आलाय तर त्यांना तो सोडायचा नाही.
1: बरोबर.
0: आणि थोडस अग्रेसिव्ह मार्केट झालंय, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस असं असतं की एखादा प्रोजेक्ट अप्रूव्ह होतो तर तो अप्रूव्ह होताना बँक काही स्वतःचे कॉल घेत असतं की त्यांना जरी माहिती आहे की ह्या प्रोजेक्टवर लिटिगेशन आहे पण तरी ते स्वतःचा एक निर्णय घेतात, स्वतःची रिस्क घेतात की मग. आणि कधी कधी असं पण असतं की एखादा प्रोजेक्ट अप्रूव्ह झाला आहे त्याच्यात थोडासा काही प्रॉब्लेम आहे तर बँक जेव्हा प्रोजेक्ट अप्रूव्ह करतं तर त्यावेळेस त्यांचे काही नॉर्म्स असतात की ते सुद्धा बॉरोअर जर चांगला असेल त्यालाच लोन देतात. ते लोन त्याचं प्रोजेक्ट अप्रूव्ह करताना सुद्धा काही टर्म्स असतात की त्याचा सिबिल स्कोर इतक्याच्या पुढे असेल त्यालाच आम्ही लोन देणार, कारण ह्याच्यामध्ये हा लीगल प्रॉब्लेम आहे. किंवा जे सरकारी नोकर आहे त्यांनाच आम्ही लोन देणार, कारण त्यांच्याकडे जरी प्रॉपर्टीमध्ये काही गडबड झाली तरी दुसऱ्या सोर्सेसने त्यांना ते लोन रिकव्हर करता येईल. अशा अनेक अटी शर्ती ह्या बँकेच्या असतात पण त्या अटी शर्ती फक्त बँक आणि तो बिल्डर यांनाच माहिती असतात. आपल्याला फक्त एवढंच कळतं की त्याच्यात बँक लोन अप्रूव्ह आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे बँक हे जे टायटल व्हेरिफिकेशन करत असतं हे त्यांच्यासाठी करत,
1: त्यांच्या अँगलने. ते
0: बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे बँकेचं काम आहे. तर मी नेहमी सगळ्यांना सांगतो की जेव्हा तुम्ही बँकेत लोन देता तेव्हा बँक जे टायटल व्हेरीफाय करतं हे त्यांच्यासाठी करतं. म्हणजे तुम्ही हे बँकेचं काम नाही, तुमचं टायटल व्हेरीफाय करायचं. आपला पैसा आहे, आपली प्रॉपर्टी आहे, आपण हप्ते भरणार आहे तर ते टायटल व्हेरीफाय करायचं काम आपलंच आहे. बँक एक ऍडिशनल एक त्यांच्याकडून जे ऍक्टिव्हिटी करते पण त्याच्यावर भरोसा ठेवून आपण एवढा मोठा व्यवहार करणं पण काही योग्य नाही. त्याच्यामुळे आपण सुद्धा हे टायटल व्हेरीफाय केलंच पाहिजे आणि बँकेचं लोन अप्रूव्ह झालं तर हे एक ऍडिशनल एक आपल्याला सपोर्ट आहेच की येस आपण पण व्हेरीफाय केलंय आणि बँक सुद्धा लोन देते, याचा अर्थ प्रॉपर्टी क्लिअरच आहे असं आपण समज केलेला कधी पण चांगला.
1: कधी सर एम्पॅनल्ड ऍडव्होकेट प्रॉपर्टी व्हेरिफिकेशन करताना किंवा इन जनरल आपण प्रॉपर्टी व्हेरिफिकेशन करतो तेव्हा नेमकं काय काय डॉक्युमेंट तपासतो?
0: हा आता हा एक चांगला प्रश्न आहे की जसं मी आता मगाशी पण सांगितलं की जेव्हा एखादी बँक एखाद्या बॉरोवरला लोन देते तर त्यावेळेस त्यांचा उद्देश एकच असतो की जर हे लोन पुढे रिपे नाही झालं आणि एनपीए झालं तर त्यावेळेस ती प्रॉपर्टी विकून बँकेला त्यांचे जे काही कर्जाचे पैसे आहेत ते वसूल करता यायला पाहिजे. त्याच्यामुळे प्रॉपर्टीचा टायटल व्हेरीफाय करताना आम्ही सगळ्या त्या प्रोजेक्टचे पेपर्स तपासतो की त्यांना प्रॉपर परमिशन्स आहेत का, त्या परमिशन्स व्हॅलिड आहेत का, त्याच्यानंतर रिसेलचे फ्लॅट असेल त्याच्यामध्ये कम्प्लिशन आला आहे का, नंतर प्रोजेक्ट हा व्यवस्थित सगळा कम्प्लीट झाला आहे का. त्याच्यानंतर आम्ही ऑनलाईन सर्च घेत असतो की बऱ्याच वेळेस बिल्डर किंवा जे फ्लॅट सेलर असतात तर त्यांनी काही परस्पर व्यवहार केलेले असतात त्या प्रॉपर्टीवर.
1: बरोबर.
0: आणि ते आपल्याला ते डॉक्युमेंट रिव्हील करत नाही, आपल्याला ते डॉक्युमेंट दाखवत नाही. पण आम्ही जेव्हा ऑनलाईन सर्च करतो तेव्हा ऑनलाईन सर्चमध्ये आम्हाला काही कागदपत्रांचा उलगडा होतो की ह्यांनी ऑलरेडी कुठेतरी लोन घेतलेलं आहे किंवा हा फ्लॅट ऑलरेडी कोणाला विकलाय, मग ते आमच्या लक्षात येतं. आणि मग जर असं जर असेल तर मग आम्ही तो निगेटिव्ह रिपोर्ट देतो की हे ऑलरेडी ट्रान्झॅक्शन झालं आहे आणि मग अशा पद्धतीने ते लोन तिथं होत नाही आणि मग त्या ठिकाणी म्हणजे जो काही फ्रॉड वगैरे जर होणार असेल तर तो फ्रॉड आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर अशा पद्धतीचे आम्ही सगळे डॉक्युमेंट्स बघतो. त्याच्यानंतर जे त्या संदर्भात जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत तर आम्ही बँकेला सांगतो की हे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या कस्टडीमध्ये घेतले पाहिजे, तर त्याची एक यादी देत असतो. सगळ्या परमिशन सगळ्या आहेत का महापालिकेकडून, बांधकाम परवानग्या, लेआउट एने जागा आहे का, हे सगळे आम्ही परमिशन चेक करत असतो. त्याच्यानंतर आम्ही त्याचा टायटल फ्लो बघतो की ही प्रॉपर्टी कोणाकडून कोणाकडे ट्रान्सफर झाली आहे आणि ती ट्रान्सफर होताना काही त्याच्यामध्ये काही लिंक मिसिंग तर नाहीये ना. म्हणजे असं होऊ शकतं की समजा एखादी प्रॉपर्टी चार लोकांच्या नावावर आहे पण पुढे ट्रान्सफर होताना तीनच लोकांनी केलेली आहे, मग जो एक जो नाहीये तर तो पुढे वाद करण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे जे सगळं जो टायटलची हिस्ट्री आहे तर ही सगळी हिस्ट्री आम्ही चेक करतो.
1: किती वर्षाची करतो आपण?
0: आता जनरली लोन अमाऊंट कमी असेल तर आपण 13 वर्षाचं करतो आणि जर लोन अमाऊंट जास्त असेल तर आपण 30 वर्षाचं सर्च करतो की 30 वर्षामध्ये काय काय सगळं ट्रान्झॅक्शन झालेत ते आपण तपासतो.
1: ओके सर, बँक अप्रूव्हल आणि क्लिअर मार्केटेबल टायटल यामध्ये प्रॅक्टिकली काय फरक असतो?
0: माझ्या मते आपण मगाशी चर्चा करताना मी याचा उल्लेख केलाच की बँक जी आहे तर ही बँक ही फक्त त्या लोन अप्रूव्हल करतं आणि आरबीआयने जे काही त्यांना नॉर्म्स दिलेले आहेत किंवा बँकेची स्वतःची एक जी पॉलिसी आहे त्याप्रमाणे डॉक्युमेंट्स हे सगळे तयार घेत असतं. कधी कधी असंही असतं की समजा बँकेला जर एखादी गव्हर्नमेंटची स्कीम आहे त्या स्कीमच्या अंडर त्यांना लोन द्यायचंच आहे, एसएमई वगैरे जे सेक्टर आहेत, प्रायोरिटी सेक्टर, ऍग्री सेक्टर आहे, तर त्यांना लोन द्यावंच लागतं. मग अशा वेळेस जर एखाद्या प्रॉपर्टीमध्ये टायटल क्लिअर प्रॉपर्टी नसेल पण तरीही बँक त्यांच्या पॉवरमध्ये लोन देऊ शकते, त्याच्याकरता जो बॉरोवर आहे त्याच्याकडून काही हमीपत्र घेऊ शकते की उद्या या प्रॉपर्टीवर काही समजा बोजा आला किंवा अडचण आली तर त्याला तो जबाबदार राहील. त्याच्यानंतर अशा ठिकाणी कधी कधी बँक ॲडिशनल सिक्युरिटी पण घेते की ह्या सिक्युरिटीमध्ये प्रॉब्लेम झाला तर दुसरी एखादी सिक्युरिटी बॅकअप म्हणून पाहिजे तर अशी सुद्धा सिक्युरिटी घेते. आता गव्हर्नमेंटच्या सीजीटीएमएस वगैरे ज्या स्कीम आहेत तर त्याच्या अंडर त्या लोनला गव्हर्नमेंट गॅरंटर असतं. म्हणजे कदाचित जर ती प्रॉपर्टी जरी नाही विकता आली किंवा त्या बॉरोवरने जरी नाही ते लोन रिपे केलं तर गव्हर्नमेंटची गॅरंटी आहे त्याला. तर अशा अनेक पद्धतीच्या स्कीम असतात, अनेक पद्धतीचे बँकेचे नॉर्म्स असतात, आरबीआयने टाइम टू टाइम दिलेल्या गाईडलाईन्स आहेत, तर हे सगळं बसून हे लोन प्रपोजल एखादं होत असतं. आता हे सगळे पॅरामीटर्स तपासून जर एखाद्या बँकेने लोन दिलं तर ती प्रॉपर्टी 100% टायटल क्लिअर आहेच असं आपल्याला काही म्हणता येणार नाही. कारण त्या बँकेने त्यांचे जे प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टमध्ये ती केस बसवली आहे. पण याचा अर्थ की आपली प्रॉपर्टी टायटल क्लिअर आहे हे दोन समज करून घेणं हे कदाचित विरोधाभासाचं राहील. म्हणजे माझं म्हणणं असंही नाही की बँक म्हणजे टायटल क्लिअर प्रॉपर्टीला लोन देतं किंवा नाही देत, पण एक असं ढोबळ मानाने याचा अर्थ असा अर्थ काढणं योग्य नाही. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टी घेतो त्यावेळेस निश्चितच केवळ बँकेवर डिपेंड न राहता आपण सुद्धा इंडिपेंडेंटली ते टायटल व्हेरीफाय करून घेणं आणि जे जे आवश्यक डॉक्युमेंट आहे ते आपल्या रेकॉर्डला ठेवणं हे खूप महत्वाचं असतं.
1: सर, आजच्या अत्यंत प्रॅक्टिकल आणि महत्वपूर्ण चर्चेसाठी तुमचे मनपूर्वक आभार. घर खरेदी आणि बँक लोन संदर्भात समाजामध्ये अनेक गैरसमज पाहायला मिळतात. आजच्या चर्चेमुळे प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन कडे अधिक जागरूक आणि प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून पाहण्याची दिशा निश्चितच मिळेल. पुढील भागामध्ये आपण प्रॉपर्टी डिस्प्युट, टायटल लिटिगेशन, रिडेव्हलपमेंट रिस्क आणि फ्युचर लीगल कॉम्प्लिकेशन याबद्दल आणखी सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar

0: Bhaskar Jewelers, Agora Complex, Canada Corner, Nashik.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो नमस्कार, मी सुषमा दाते जीवनरंग या कार्यक्रमात वेगवेगळ्या लोकांची मुलाखत घेत असते. आज मला एक खूप छान मुलाखत घ्यायची आहे. त्यांचं नाव आहे वैशालीताई भागवत. त्यांची ओळख करून द्यायची झाली थोडक्यात तर सांगता येईल की त्या फाउंडर ऑफ ब्लॉसम फायनान्स फाईन सब याच्यात आहेत. कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत, निस्सम सर्टिफाईड अँड फायनान्शियल प्लॅनर आहेत, विनर ऑफ मेकओवर फिटनेस टेस्ट 2022 त्यांनी मिळवलं आहे, बेस्ट म्युच्युअल फंडचा ॲडवायझरी मॅनेजमेंट अवॉर्ड मिळाले आहेत, अनेक अनेक अवॉर्ड्सनी त्या सन्मानित आहेत. त्यांची या दोन मुलाखती खरं म्हणजे घेता येईल, एक म्हणजे फायनान्शियल प्लॅनर म्हणून आणि दुसरं म्हणजे ट्रेकिंगची आवड असून त्यांनी जवळपास अनेक ट्रेक्स पूर्ण केलेले आहेत, कैलास परिक्रमा पूर्ण केली आहे. म्हणून मी आता त्यांच्याकडे जाऊन त्यांची मुलाखत घेते. त्यांच्या ऑफिसपर्यंत आलेच आहे, पुण्यात असतात त्या. नमस्कार वैशालीताई.
2: नमस्ते.
1: येऊ का? येऊ का?
2: हो, या ना, या या, प्लीज या.
1: हा, रेडिओ विश्वास साठी तुमची मुलाखत घ्यायला आले. सुरुवात आपण जरा बालपण, शाळा, कॉलेजचं शिक्षण यापासून करूया, थोडं त्याबद्दल सांगा ना.
2: नक्कीच. नमस्कार श्रोते हो, मी वैशाली भागवत, पूर्वाश्रमीची मी वैशाली विद्याधर वाडेकर. माझे वडील अँटी करप्शन डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस होते, त्यामुळे माझा जन्म जरी भिवंडीचा असला तरी सुद्धा दरवर्षी दर 3 वर्षांनी होणाऱ्या त्यांच्या बदल्यांमुळे माझं प्रायमरी शिक्षण अहमदनगर, शालेय शिक्षण 4थीपर्यंत सोलापूर, 5वी ते 11वी रत्नागिरी, त्याच्या पुढचं कॉलेज परत सोलापूर, आणि त्यानंतर माझं लगेचच लग्न झालं, त्यामुळे पुढे इथे माझं पुढचं शिक्षण पूर्ण झालं.
1: अरे वा, अनेक ठिकाणी तुम्ही तसा गेलात म्हणजे वडिलांच्या बदलीमुळे.
2: हो, ठिकाणी
1: बरोबर. तुम्हाला पहिल्यापासून ट्रेकिंगची आवड होती का किंवा व्यायामाची आवड होती का?
2: तसं म्हणाल तर आवड मला नंतर लागली, पण माझे वडील अतिशय फिट असे पोलीस ऑफिसर होते, त्यांनी आम्हाला लहानपणापासूनच खेळाची व्यायामाची अशी आवड लावली होती. कारण आम्हाला एक तो ढिंकाचा लाडू जो आहे तो सकाळी पळून आल्याशिवाय 5 किलोमीटर तो मिळायचा नाही, त्याच्यासाठी पळायला जायला लागायचं. आणि ह्या आवडीतूनच मी स्पोर्ट्स मध्ये पण सहभागी झाले. सो शाळेमध्ये मी नॅशनल जिमनास्ट होते, आणि शिवाय हार्डन्स रनिंग 100 किलोमीटरची पण मी नॅशनल रनर होते, त्यामुळे फिटनेस माझ्याकडे होताच. ट्रेकिंग असं तुम्ही विचाराल तर साधारणपणे वयाच्या 45 नंतर मला ही आवड लागली, जेव्हा मुलं माझी साधारणपणे इंडिपेंडेंट झाली त्यानंतर.
1: बरोबर. पण मग तुम्ही आर्मीत वगैरे नाही गेलात इतक्या फिट असतात छान पैकी तर?
2: खरं तो काही मला स्कोप मिळाला नाही किंवा मला ती दिशा मिळाली नाही. सोलापूर वरून पुण्याला आलो आणि लगेचच लग्नाची मागणी आली, आणि समाव माझं 19व्या वर्षीच लग्न झालं, आणि घरातले सासरचे अतिशय चांगली लोक असल्यामुळे मला त्यांनी शिक्षण पूर्ण करायला लावलं, तर सगळं करायला लावलं, पण अशी काही दिशा मिळेल कारण इकडे सगळं लॉ आणि सीए असं बॅकग्राऊंड असल्यामुळे, आणि फायनान्सची तशी मला लहानपणापासून आवड असल्यामुळे मी याच्यामध्येच कंटिन्यू केलं माझं करिअर.
1: बरोबर. आणि तुम्ही म्हणलात की साधारण 45व्या वर्षी म्हणजे वयाच्या मध्यात आलोय आपण असं धरूया, तुम्ही गड किल्ले चढायला सुरुवात केली किंवा ट्रेकला सुरुवात केली, ती कुठले कुठले ट्रेक तुम्ही केलेत?
2: तसं मी बघितलं तर महाराष्ट्राचे 3-4 किल्ले केलेत, तसं रायगड केलाय, सिंहगड केलाय, कमलगड म्हणून आहे वाईच्या इथे, ते केले 3. पण ते 3 केल्यानंतरच मला अशी काही मैत्रिणीची संगत लाभली की त्यांनी मला हिमालयातल्या ट्रेकचं वेड लावलं. सो सगळ्यात पहिला मी काश्मीर ग्रेट लेक्स म्हणजे काश्मीर वरून जो वरती सोनमर्गच्या पुढे जे लेक्स आहेत तर त्या लेक्सचा ट्रेक केला, त्यानंतर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स केला, हेमकुंड साहिब केला, दायरा बुगियाल म्हणून आहे तो गंगोत्री यमुनोत्री तिकडे आहे, अमता पास आहे तो मनालीच्या पुढे आहे, संदकफू जो आहे तो वेस्ट बेंगॉलला आहे तो केला, आणि अगदी करंटली 1 वर्षापूर्वी मी मोबलॉ म्हणजे युरोपियन ट्रेक म्हणजे आल्प्स पर्वतांवर पण मी जाऊन आले, तर तोही मी अतिशय छान रित्या पूर्ण केला, आणि आता रिसेंटली मी कैलास मानसरोवरची परिक्रमा करून आले.
1: वा, ते तर मी आता तिकडे येणारच आहे, पण त्यापूर्वी मला असं विचारावं असं वाटतं की आपलं हे गड चढणं म्हणजे रायगड चढवणं किंवा सोनगड किंवा प्रतापगड ह्याहीपेक्षा मग

0: हिमालयीन ट्रेक किंवा तिकडे डोंगर चढणं नक्कीच अवघड असेल, काय फरक वाटतो?
1: नक्कीच, अगदी खरं सांगू का की गड किल्ले आणि हिमालयन ट्रेक म्हणजे एक स्प्रिंट पासून सुरुवात केलेली की मॅरेथॉन, म्हणजे गड किल्ले हे स्प्रिंट आणि मॅरेथॉन हिमालयन ट्रेक असं मला वाटतं. दोन्ही त्याच्या तरा बघितल्या ट्रेकिंगच्या तर ट्रेकच आहेत पण कम्प्लीट वेगळे आहेत. सो दोन्ही ट्रेक आहेत ते फिजिकल आणि मानसिक धैर्य तयार करण्याचं काम करतात असं मला वाटतं. सह्याद्रीमधले गड किल्ले साधारणपणे 1000-3000 फूट उंचीचे 2-3 तास किंवा 4-5 तासांचा पण हा ट्रेक असू शकतो. उंचीचा परिणाम फार काही होत नाही कारण एवढी काही उंची नसते, 1000 ते 3000 फूट 3000 फूट लाईन म्हणायचंय मला, मीटर म्हणायचंय. सो साधारणपणे 12,000 पर्यंत तुम्ही जाऊ शकता ह्याच्यामध्ये, पण उंचीचा परिणाम त्याच्यात होत नाही, आरामात चालता येतं किंवा पळता येतं. या उलट तुम्ही हिमालयन ट्रेक जर घेतलं तर 10,000 ते 15,000 फूट पासून सुरू होतात आणि रोजचं साधारणपणे 7-8 तास चालायचं असतं आणि हा 6 ते 7 दिवसाचा तरी मिनिमम ट्रेक असतो. जास्त उंचीमुळे म्हणजे ऑक्सिजन किंवा थंडीचा परिणाम होऊ शकतो किंवा हवामान क्षणात बदलून तुम्हाला पुढे जाता पण येऊ शकत नाही, असे रिस्क पण फॅक्टर इकडे खूप वाढतो. म्हणजे आता गड ट्रेक म्हणलं तर त्याला असा इतिहास आहे, हिस्ट्री आहे, एक झटपट ऍडव्हेंचर म्हणू शकतो, विकेंडला पण प्लॅन करू शकतो, पावसात जाऊ शकतो, त्याचेही ट्रेक असतात. पण हिमालय म्हटलं तर निसर्ग आहे तिथे किंवा तुमच्या सहनशक्तीची परिसीमा असं म्हणता येऊ शकेल आपल्याला. नंतर आयुष्य बदलवणारा अनुभव असं पण म्हणता येईल मला हिमालयन ट्रेक बघताना, कारण त्याचं एक रौद्र स्वरूप आहे ना हे वेगळंच आहे तुमच्या गड किल्ल्यांपेक्षा.
0: नक्कीच नक्कीच, निसर्ग क्षणात बदलतो आणि आपल्याला वेगवेगळी रूपं दाखवतो. मी आता कैलास परिक्रमा करे येते की तुम्हाला परिक्रमा का करावीशी वाटली, मग कशी तयारी केली आणि त्यातले अनुभव सांगा. मी तुम्हाला जास्त बोलायला संधी देणार आहे कारण हे सगळं ऐकायचं आहे आम्हाला श्रोतृवर्गांना.
1: नक्कीच नक्कीच, मला पण आवडेल. सो ट्रेकिंग हा विषय असा आहे ना की तुम्हाला एकदा त्याचं वेट लागलं ना तर तुम्हाला थांबताच येत नाही. काहीतरी असं ना सतत हा नाही तो करू तो नाही तो करू किंवा चॅलेंजिंग असं सारखं करावं असं वाटतं. तसं मला आता ऍक्च्युली कैलास किलिमांजारोला जायचं होतं, टांझानियाला आहे तो, तर त्या ट्रेकला मला जायचं. पण त्याची उंची आहे ती पण 18,000 फुटापेक्षा जास्ती आहे. सो तिथे ऑक्सिजनचा विरळपणा आणि त्याचा त्रासही मी ऐकलं होतं. तर जनरली लोक तिकडे जर जायचं असेल तर कैलास हा पहिला त्यांच्या डोक्यामध्ये येतो की कैलासाला पण 18,600 त्याची उंची आहे, फूट उंची आहे. तर त्यामुळे माझ्या डोक्यात कैलास आला आणि मला असं वाटतं की कैलासालाही ते कळालं की हिला यायची इच्छा आहे आणि हिला आपण नेऊया. कारण मला असं वाटतं की देवानी बोलवल्याशिवाय ना तुमची हे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पूर्ण होत नाहीत, एस्पेशली परिक्रमा ज्याला आपण खूपच पवित्र स्थान देतो ना. त्यामुळे मला असं वाटतं की त्यालाच वाटलं की हिला येऊ द्या, कारण त्याचं कारण मी नंतर सांगेन. पण कैलास परिक्रमेचं माझ्या डोक्यात आलं आणि चक्क 3 जणांनी मला 3 ग्रुपनी विचारलं की वैशाली कैलासला येतेस का म्हणून. आणि मला आश्चर्यच वाटलं की आपल्या मनात यायला आणि विचारायला. पण या 3 ट्रेकपैकी मी मुंबईचा एक ग्रुप आहे मैत्री ग्रुप म्हणून, तर त्यांनी हे आखलेलं होतं ज्याच्यामध्ये 3 दिवसाची परिक्रमा होती, बेसिकली ही यात्रा होती. तर त्यांच्या प्रेझेंटेशन होतं PYC मध्ये, त्यामुळे मी तिथे गेले, ते सगळं बघितलं आणि त्यांचा 35 वर्षाचा अनुभव आहे, तिथले जे सगळे कठोर परिश्रम आणि हे सगळं ऐकून मी ठरवलं की आपण यांच्या बरोबरच करायचं. आता तुम्ही म्हटलात की याची तुम्ही म्हणजे कसं काय ठरवतं, या दृष्टीने मी ठरवलं की चला यावर्षी 3-3 जणांची आपण जायचं. तर त्याप्रमाणे मी तयारीला लागले. तयारी अशी आहे की खरं तर तुम्ही कंटिन्युअसच तुमचं शरीर हे व्यायामाचं पाहिजे, तुम्हाला त्याची आवड पाहिजे, तुम्हाला स्ट्रेंथ स्टॅमिना हे सगळं लागतं, तुमची लंग्स कपॅसिटी चांगली लागते कारण ऑक्सिजन कमी असल्यामुळे आपल्याला लंग्सचीच कपॅसिटी वाढवायला लागते. त्यासाठी बरेच प्राणायामचे वगैरे प्रकार आहेत ते मी आता सांगत नाही, पण ते प्रकार तुम्ही कंटिन्युअस करणारे असायला पाहिजे. म्हणजे कैलासाला जायचं म्हणून मी लागले व्यायामाला तर असं होत नाही, तुमचं शरीर व्यायामाचंच पाहिजे, त्याला दिसतच सवय पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मी गड किल्ले लगेच सुरू केले. आम्ही साधारण मैत्रिणी आठवड्यातनं एकदा सिंहगडला जातो, सिंहगड चालायला, आणि वेगवेगळ्या ज्या आता पुण्यामध्ये टेकड्या आहेत त्या सुद्धा एकदा दोनदा उतरून परत चढून जायचं, पळून यायचं, फॅट पाठीवर ठेवायची असं मी करत होते. आणि बाकी व्यायाम चालूच होता, एवढीच तयारी केली मी.
0: म्हणजे तुमचं व्यायामाचं शरीर होतच आणि मनाने तयार होतात तुम्ही की नक्की जायचंय, आपल्याला बोलवलंय आणि त्यासाठी हे सगळं फिटनेस कसा येईल सगळ्यात जास्ती याचा आणखी सराव केला. आणि मग तिथे जाताना काय अनुभव आले?
1: जाताना म्हणजे असे की पहिले ह्या प्रेझेंटेशन मध्ये मी ऐकलं होतं की हे खूपच अवघड असं हा परिक्रमेचा पाठ आहे, तर त्यामुळे माझ्या मनात खरं तर अतिशय भीती होती. म्हणजे शेवटच्या क्षणाला असं झालं की जे दोन ग्रुपनी मला विचारलं, त्यातले एक ग्रुप आहे तो परत जाऊन आला, तर त्यांनी सांगितलं की 7 ते 8 जणांचं तिथे निधन झालं दुसऱ्या दिवशी कमी ऑक्सिजनमुळे. त्यामुळे मला ती एक थोडीशी खूप मनामध्ये भीती होती, पण मागचं एक मन मला सांगत होतं याच्याने इतकं केलंय, एवढा काही विचार करायची गरज नाही, पण तरी सुद्धा थोडीशी उदास होते. आणि आमचा प्रवास येतो सुरू झाला तो जनरल असा, काठमांडू पर्यंत फ्लाईट होती आणि काठमांडू वरून पुढे सॅब्रुबेसी, लांगतांग, नंतर तिमुरे, तिमुरेला चायना बॉर्डर क्रॉस करून मग केरुंग, म्हणजे चायनामध्ये गेल्यानंतर केरुंग, सागा आणि मग सागानंतर मानसरोवर, दार्चिन आणि मग परिक्रमेचे ते 3 दिवस आले. त्याच्यामध्ये केरुंगला जे आहे तर ते चायना बॉर्डर क्रॉस करताना ऍक्च्युली गव्हर्नमेंटची जे हे ट्रीप आहे, तर ही गव्हर्नमेंटची ट्रीप जी आहे ती एक जवळपास महिन्याभराची असते आणि त्याला सिलेक्टेड लोक तुमच्या फिटनेस टेस्ट झाल्याशिवाय घेत नाहीत. पण आता असं झालं की सगळ्यांच्यातच हे कैलासाचे दरवाजे उघडे झालेत आणि आपल्याला जाता येते, म्हणून इतकी गर्दी व्हायला लागली आहे की प्रायव्हेट कंपन्या त्यांनी याच्यामध्ये आपलं त्याच्यामध्ये व्यवसाय त्या आहेत आणि त्याप्रमाणे ते जास्तीचे पैसे घेऊन तुम्हाला यांनी मिळतात. तर ही माझी प्रायव्हेटच होती. तर त्या तऱ्हेने केरुंगला बॉर्डर क्रॉस करताना हे चायनीज लोक तुम्हाला बऱ्यापैकी मला त्रास वाटला, पण 7-8 तास विनाकारण उभं करून ठेवलं आणि सगळे फोटो चेक करून ते डिलीट करायला लागले वगैरे वगैरे. त्याचं कारण मला नंतर कळालं की ते म्हणजे त्यांनी तिबेट जो आहे तो न्यू चायनामध्ये कन्वर्ट केला आहे आणि दलाई लामा जे आहेत ते फुटीरतावादामुळे त्यांनी दलाई लामाची त्यांना फोटो अजिबात आवडत नाही, तसं जर दिसलं तर तुम्हाला ते बॉर्डर क्रॉस करू देत नाही, तिथूनच परत पाठवून देतात. हा एक पहिला अनुभव. सो तिथून तिमुरेवरून एकदा केरुंग, सागा, सागाला जे आहे ती 15,000 फुटावर तुम्ही पोहोचता, तिथे बऱ्यापैकी आमच्या ग्रुप मधल्यांना त्रास व्हायला लागला ऑक्सिजनचा आणि त्यामुळे वॉमिटिंग आणि नॉशिएटिक वगैरे वगैरे, डोकं दुखणे हे प्रकार सगळे सुरू झाले. पण तिथे 2 दिवस त्यांनी अक्लमटाईज झाल्यानंतर आम्ही पुढे मानसरोवर किंवा सागावरून मानसरोवर आणि दार्चिनच्या दिशेने निघालो, कारण तिथून आमची परिक्रमा सुरू होणार होती. सो दार्चिनला पोहोचताना मानसरोवर लागलं. मानसरोवर सांगेन की मानसरोवरला एक शेजारी राक्षसताल पण आहे. मानसरोवरचं पाणी गोड तर राक्षसतालचं पाणी खारट. मानसरोवरवर जीवित म्हणजे तुमचे जलचर सगळे जीवन आहे तिथे किंवा पक्षी येतात, पण राक्षसस्थलवर कोणी येत नाहीत, राक्षसस्थलला लाटा येतात. असं ही एक छोटीशी गोष्ट सांगते. आणि तिथून मग पुढे ह्याला यमद्वार, म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून आमचा ट्रेक सुरू झाला परिक्रमेचा. तो पहिला दिवसच होता तो यमद्वार. यमद्वाराला 3 चक्कर मारून तुम्ही आतमध्ये पुढे जायचं आणि मग ते तुम्हाला सांगतात मागचं सगळं निसरून जायचं आणि परिक्रमेला लागायचं. हा फारच एक म्हणजे भीतीदायक प्रकार म्हटला मला, पण तिथून सुरुवात केली मी चालायला आणि त्यांनी सांगितलं होतं की पावलं इतकी जड पड होती ऑक्सिजनमुळे की श्वास फक्त जास्तीत जास्त घ्यायचा, त्यामुळे मी देवाला फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय एवढंच मनामने म्हणत मी चालायला सुरुवात केली. आणि देवदयेने माझा 5 ते 6 तासच पहिला दिवस संपला आणि मी धीराफुकला पोहोचले. धीराफुके ते साधारणपणे 14,500 ते 15,000 फुटापर्यंतच येतो चढून, वेडेवाकडे रस्ते, दगडधोंड्यातले रस्ते करून. धीराफुक नावाचं जे गाव आहे तिथून पुढे आम्हाला झुटुलफुकला जायचं होतं. दुसरा दिवस परिक्रमेचा खूप अवघड होता, जेव्हा आम्ही 18,600 फूट क्रॉस करून पुढे जाणार होतो. त्या दिवशी सुद्धा 4 पावलं काय 1 पाऊल टाकल्यावरच श्वास इतका जोरात लागत होता, दम लागत होता. पण हळूहळू हा परिक्रमेचा मार्ग जो आहे तो विरळ हवा, ऑक्सिजनची कमतरता, पाय उचलता न येणे, त्रास अति उंचीमुळे भूक, झोप कमी, त्यामुळे आलेले एनर्जी लो झालेली, असं करत करत त्या रस्त्याला लागले आणि समोर त्या कैलासाच्या दर्शनाने अक्षरशः भरून पावले. भव्य दिव्य असं कैलासाचं ते रूप. फक्त त्या डोंगरावरच बर्फ असतो किंवा स्नो असतो, बाकीचे सगळे मडी डोंगर आहेत त्यामुळे त्याच्यावर स्नो नसतो. ते बघून अतिशय मन भरून आलं आणि तेच डोळ्यामध्ये साठवत मी पुढे पुढे गेले. गंमत म्हणजे ह्या डोंगरावर तुम्हाला तुम्ही जसं बघता तसं गणपतीचं रूप दिसतं, तिसरा डोळा दिसतो. चक्क आता मी फोटो दाखवू शकते, पण तिसरा डोळा दिसतो, तुम्हाला आशीर्वाद देणारे हात दिसतात, जसे काही डोंगरात कोरलेच कोणीतरी, पण ऍक्च्युली डोंगराचंच स्वरूप तसं आहे. असं काही काही वेगवेगळं बघत बघत मी म्हणजे अक्षरशः डोळे पाणावलेले होते, हात कायम जोडलेले होते. अशा अवस्थेमध्ये जुटून फुकला, जुटून फुक वरून सॉरी दिरा फुक वरून जुटून फुकला पोहोचले. आणि त्याच्या आधी दोलमा पास म्हणून लागतो जो 18,600 फुटावर आहे. तर तिथे ते तुम्हाला थांबूच देत नाहीत कारण तिथे हवा विरळ ऑक्सिजन देत. तिथून तुम्ही डायरेक्ट 9 किलोमीटर डायरेक्ट उतारावरून पळतच सुटायचंय कारण हळू चालताच येत नाही त्या ह्याच्यात जरी दम लागला तरी. आणि मग पुढे 15 किलोमीटर आणतो. सो पहिला दिवस आहे तो 15 किलोमीटरचा होता, दुसरा दिवस आहे तो 25 किलोमीटरचा होता. डोलमा पास वरून गौरीकुंड पण दिसतो, जे पार्वतीची अंघोळ आणि गणपती या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की त्या मळाचा गणपती केला, त्याचा जीव ओतला आणि शंकराचा आणि गणपतीचा ते मान आणि हत्ती वगैरे. सो ते बघितलं तेव्हा पण त्या गोष्टी आठवत मी पुढे गेले आणि कधी मी याला पोहोचले जुटून फुकला मलाच कळालं नाही. तिथून तिसरा दिवस म्हणजे मी अतिशय खुश होते की देवा मी पूर्ण करू शकलेली आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी मी लिटरली पळत गेले कारण तो फक्त 7 किलोमीटरचा होता. एरवी मी इथे एक्सरसाइज जो करते तर मी एआरएआयच्या टेकडीवर थँक्यू 10 किलोमीटर मी पळत जाऊन खाली येते. त्यामुळे खूप कमी होतं,
0: खूप छान
1: फक्त परत सुटले.
0: खूप छान सांगितलं म्हणजे 15 मिनिटांमध्ये आमच्या सगळ्यांना तुम्ही ट्रेक वरती नेलत आणि कैलास मानचं दर्शन करून परत आणलं. खूप छान आपल्याजवळ
1: स्वतःला भाग्यवान समजतो की अगदीच अशा उंच धोकादायक भूप्रदेश, अनिश्चित हवामान, जोरदार गार वारे असून सुद्धा मी महादेवाच्या कृपेने ही परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण करू शकले.
0: वा वा थँक्यू. रेडी विश्वास तर्फे तुमचे खरोखर धन्यवाद आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि पुन्हा तुमची एक मुलाखत घ्यायचीच आहे मला. रेडी विश्वास तर्फे तुमचे खरोखर धन्यवाद आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि पुन्हा तुमची एक मुलाखत घ्यायचीच आहे मला. फायनान्शियल फायनान्स आणि प्लॅनर
1: नक्की आवडेल मला.
0: चालेल चालेल.
1: पण मला याच्यामध्ये अजून एक छोटस मला एक सांगावंसं वाटतंय की माझ्यासारख्या ज्या सगळ्या महिला आहेत त्या बऱ्यापैकी आपण महिला घरकामामध्ये स्वतःला झोकून देतो, स्वतःची आवड निवड सगळं विसरून जातो. पण मला असं वाटतं की साधारण जबाबदाऱ्या आपल्याला जमायला झाल्या म्हणजे जबाबदारीतनं पार पडलो, मुलं मोठी झाली की आपण आहे ना आपले छंद आवड जपली पाहिजे आणि वेळात वेळ त्याच्यामध्ये आपल्याला काढता आला पाहिजे. ते करताना तुमची तब्येत, मानसिक आरोग्य हे सुद्धा तितकंच महत्व आहे. त्याला महत्व द्या, काळजी घ्या, योग्य तो व्यायाम आहार विहार करा. तुम्ही आनंदी राहा तरच घरातील सर्व कुटुंब सुद्धा आनंदी राहील.
0: वा खूप छान संदेश दिला, खूप छान. मनापासून रेडिओ विश्वास तर्फे धन्यवाद. ऐकत रहा रेडिओ विश्वास.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुदेश भोसले यांनी गायलेलं अकेला या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणी पैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद असीस आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांची ही गीतरचना ऐकूया अंबा या चित्रपटामधली. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अनावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अनावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नितीन मुकेश आणि आशा भोसले यांच्या स्वरामध्ये बलमा या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार नदीम श्रवण.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत. बेटा ह्या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऐकूया SP बालसुब्रमण्यम आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरामध्ये योगेश गौंड यांचं गीत. संगीत दिलं आहे निखिल विनय यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चोर और चांद या चित्रपटामधलं.

दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राईड, जेल रोड, वॉटर टँक जवळ.

0: नगर नाशिक. वेळ सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457.
1: अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं ऐकूया. समीर यांची गीतरचना, संगीतकार आनंद मिलिंद.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. आणि आज तर आपल्याकडे एक खास व्यक्ती पाहुणी म्हणून आलेली आहे, ज्यांच्याशी आपण अगदी दिलखुलास गप्पा मारणार आहोत. ते म्हणजे नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी माननीय नामदार श्री आयुष प्रसाद सर. त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत, एकूणच त्यांच्या आयुष्याबद्दल आणि आगामी काही कामांबद्दल त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. खूप मनापासून स्वागत सर तुमचं.
1: नमस्कार, थँक्यू श्रद्धाजी.
0: आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, त्याबद्दल तुमचे विशेष आभार.
1: आपण मला आमंत्रित केलं, रेडिओ विश्वास वर मला बोलवलं, त्याच्यासाठी आपला विशेष आभार.
0: सरांविषयी सांगायचं म्हणजे सर आयएएस ऑफिसर आहेत, 2015 साली त्यांची नियुक्ती झाली आणि आता सध्या ते 2025 पासून नाशिकचा कार्यभार खूप छान उत्तम रित्या सांभाळत आहेत आणि आपण एकूणच त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. तर सर, थोडंसं तुम्हाला बालपणात घेऊन जायला आवडेल की एकतर आयएएस ऑफिसर होण्याचं मोटिव्हेशन नेमकं कुठून मिळालं?
1: आयएएस ऑफिसर होण्याचं मोटिव्हेशन, ऍक्च्युली आयएएस एक असं करिअर आहे की तुमच्याकडे फार मोठा कॅनव्हस आहे आणि ज्यावेळेला आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करतो, आपले करिअरचे डेव्हलपमेंट आपल्याला स्वतः करावं लागतो. कुठली कंपनीत काम करायचंय, कुठले अनुभव घ्यायचे, कसं त्याला आपल्याला म्हणजे एक करिअर डेव्हलप करायचं, ते आपल्याला स्वतः विचार करावा लागतो आणि त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस आहे. आयएएस मध्ये ऑलमोस्ट ये जो आयएएसचा जो इतिहास आहे तो भारतीय स्वतंत्रता नंतरची आहे, परंतु सिव्हिल सर्व्हिसेसचा जो इतिहास आहे, त्यांची जो एक स्पर्धा परीक्षेतून निवडचा जो इतिहास आहे, ते फार मोठा आणि जुना आहे. आणि या गोष्टीबद्दल जो एक कॅनव्हस जो मोठा आहे, आपण औद्योगिक क्षेत्रात काम करू शकतो, आपण सामान्य प्रशासन क्षेत्रात काम करू शकतो, आपण एक दंडाधिकारी म्हणून काम करू शकतात, त्याच्यामध्ये सामाजिक विकासाचं काम करू शकतो, काही संस्थान आपण डेव्हलप करू शकतो, या सगळ्या गोष्टी करण्याचा एक स्कोप भारतीय प्रशासकीय सेवा आपल्याला देतोय आणि करिअर डेव्हलपमेंट ऑटोमॅटिकली होऊन जातो, शासनच आपल्याला करून देतात. तर त्यामुळे मला वाटलं की या ठिकाणी आपण येऊ शकतो. UPSC लिहिण्याची प्रेरणा माझे रूममेटनी मला दिली. ते लिहत होते, त्यांनी म्हटलं 100 रुपयाचा फॉर्म आहे, तुम्ही पण भरून घ्या. मी पण भरलो, प्रिलिम्स लिहिला, पास झालो. आणि त्याच्यानंतर मेनसाठी अभ्यास करावा लागला, खूप मेहनत केली. पहिल्यांदा कमी रँक आला, दुसऱ्यांदा दिली, त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक 24 आली आणि मी भारतीय प्रशासकीय सेवा आणि महाराष्ट्र काडरसाठी माझी निवड झाली. पहिली पोस्टिंग माझी धाराशिवला होती. धाराशिवला मी प्रोबेशनर म्हणून होतो, 11 महिने होतो. तिथे तुळजा भवानी मातेंच्या सेवा करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी उमरगामध्ये गट विकास अधिकारी म्हणून मी काम केलं.

0: त्याच्यानंतर धाराशिव झाल्यानंतर मी पुणेमध्ये प्रांत म्हणून होतो, राजगुरुनगर खेडला. त्याच्यानंतर परत अकोलाला होतो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदला. त्याच्यानंतर परत पुणेला होतो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद. असं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि प्रशासक जिल्हा परिषदच्या कदाचित महाराष्ट्र राज्याचा सर्वात मोठा कार्यकाळ माझा असेल. 4.5 वर्षाची सेवा तिथे दिली. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी जळगाव म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अबाउट 2.5 वर्ष तिथे काम केलं आणि जवळपास 10 महिन्यापासून मी आता नाशिकला सेवा देतोय.
1: नाशिक कसं वाटलं सर?
0: नाशिक खूप आनंदी ठिकाण आहे, मला खूप आवडलं. चॅलेंजिंग जिल्हा आहे बिकॉज डायव्हर्स जिल्हा आहे. कुंभमेळा येणार आहे, ते मेजर इन्फ्रास्ट्रक्चरचा पुश नाशिक जिल्ह्याला मिळालेला आहे. खूप चॅलेंजिंग आहे. गावकरी पासून म्हणजे दुर्गम भागचे नागरिक पासून शहरी भागाचे नागरिक पर्यंत प्रत्येकांशी संवाद साधण्याची या ठिकाणी संधी मिळाली. काय गोष्टीमध्ये प्रश्न, काय लोकांचे सुटले, काय अजून सुटत आहे, प्रयत्न चालू आहे. परंतु नाशिक खूप आवडला. नाशिकचं वातावरण असेल, नाशिकचे शहर असेल, नाशिक जिल्हेभराचे जो नागरिक असेल, या भागाचे जो काही म्हणजे किचकट प्रश्न असेल, ते सगळे एक चॅलेंज घेऊन त्याला सोडवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय.
1: नक्कीच. कुंभमेळ्यासाठी आपण काम करत असताना सगळ्यात मोठं चॅलेंज हे तुम्हाला काय वाटलं?
0: कुंभमेळ्यामध्ये लोकांना जोडून घेणं हे सर्वात मोठी चॅलेंज आहे. आता आपण लक्षात घ्या, माझ्याकडे जो कुंभमेळ्यामध्ये एकमेव जबाबदारी जो आजच्या डेटमध्ये आहे ते आहे भूसंपादन. त्याच्यामध्ये लोकांना तयार करणे की तुम्ही जो विकास काम होत आहे त्याच्यामध्ये आपली जमीन द्या. आता जमीन वडिलोपार्जित असते, लोक शेतकरी असतो, त्यांची म्हणजे कुठल्याही व्यक्तीला सांगा की आपलं एक जो जीवनमान आहे, तुमचं जो एक जीवन जगण्याचा जो एक प्रकार आहे, तुमचं जो पूर्ण ज्या जमिनीवर तुमचा पूर्ण परिवार आजपर्यंत जगलेला आहे, त्याला तुम्हाला विकास कामासाठी, पूर्ण समाजासाठी, देशासाठी आपल्याला द्यावं लागणार आहे. या गोष्टीसाठी लोकांना तयार करणे ही सर्वात मोठी चॅलेंज आहे. आणि लोकांचा जो जुडाव असतो ते म्हणजे कुंभमेळ्यामध्ये विभिन्न लोक विभिन्न रीतीमध्ये जुळणार आहे. काय लोक तिथे सेवा देणार आहे, काय लोक तिथे स्वयंसेवक म्हणून काम करणार आहे, काही जण एक आपला उद्योग तयार करणार आहे, त्या ठिकाणी अगरबत्ती पासून जेवणाच्या पदार्थ विकणार आहे. परंतु सर्वात मोठी त्याग, सर्वात मोठ्या कुंभमेळ्यासाठी जो त्यांचं सहकार्य आहे, ते जो जमीन देणारे लोक आहे. मी इकडे जॉईन झाल्यानंतर रेल्वे असेल, रस्ते असेल, आपलं म्हणजे काही ठिकाणी अधिग्रहणच्या गोष्टी असेल, पार्किंग करण्यासाठी पॉवर स्टेशन्स असेल, पॉवर डिस्ट्रीब्युशन सेंटर्स असेल, या सगळ्या गोष्टीसाठी जमीन मोठ्या प्रमाणात लागत आहे. नाशिक जिल्ह्याच्या म्हणजे सगळ्या दिशेंनी मोठ्या प्रमाणात विकास होत आहे आणि त्या विकासाला लोकांकडून जो सहकारी आपण घेण्याचा प्रयत्न करतोय आणि योग्य मोबदला, योग्य न्याय ते देऊन आपण घेण्याचा प्रयत्न करतोय आणि एक पारदर्शक रीती करण्याचा प्रयत्न करतोय, ते सर्वात मोठा काम आहे. आणि ते काम आजच्या डेटमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये विभिन्न अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालू आहे. माझ्या देखरेखमध्ये चालू आहे, परंतु त्यांच्या माध्यमातून चालू आहे.
1: वा, त्यासोबतच तुम्हाला इतर तुम्ही जी कामं करत असतात ती तर उल्लेखनीय आहेतच, पण अनेक सामाजिक संस्थांचे कामांची सुद्धा तुम्ही दखल घेताना आम्हाला दिसतात. काही अपील तुम्ही जे नागरिकांना करताय ते पोहोचतंय. तर एकूणच समाजातली जी परिस्थिती आहे अगदीच सगळ्या स्तरावरची, तर तिथे जेव्हा आपण बघतो तेव्हा तुम्हाला काही अनुचित घटना घडताना दिसतात, मग त्यासाठी तुम्ही निर्बंध म्हणून त्यांच्यावरती काय करत असता?
0: जिल्हा दंडाधिकारींचं सर्वात मोठं काम आहे की आपल्याला जो काम करायचं ते लोकप्रिय नसतो, ते आपल्याला जो योग्य आहे ते करावं लागतं. आणि ते काम करताना कधी कधी लोकांच्या विरोधात, जो लोकांची भूमिका असेल, भावना असेल, त्याच्या विरोधात पण काम करावं लागतं. भारत देश जो आहे ते एक डेमोक्रॅटिक रिपब्लिक आहे. आपण म्हणतो की लोकतांत्रिक पद्धत, परंतु लोकतांत्रिक पद्धत कायदा तयार करण्यापुरतं आहे. कायद्याची अंमलबजावणी, कायद्याचे जो नियम आहे त्या नियमानुसारच काम होणार आहे आणि त्याला आपण म्हणतो रूल ऑफ द लॉ. आणि त्या पद्धतीमध्ये काम करताना जिल्हा दंडाधिकारींच्या फार मोठा जबाबदारी येऊन जातो की कधी कधी आपल्याला जो पब्लिक ओपिनियन मध्ये पण त्यांचे रीतीने चांगली गोष्टी आहे, परंतु कधी कधी नियमानुसार काम करताना जो गरजेची गोष्टी आहे ते करावं लागतं.
1: मस्तच. हिंसाचाराला विरोध असेल किंवा त्याला आळा घालणं असेल आणि त्याच्या अगदी विरोधात आपण सकारात्मक काम म्हणूया, उदाहरणार्थ आर्थिक साक्षरता असेल, तर अशा दोन्ही पातळ्यांवरती प्रशासनाच्या माध्यमातून काय कारवाई केली जाते?
0: आर्थिक साक्षरता अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी आहे आणि याच्यामध्ये आपण विभिन्न पद्धतीमध्ये आपण काम करतोय. सर्वात मोठा काम जो आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून चालतो. बचत करून घेण्याची एक पद्धत ते निर्माण करण्यामध्ये बचत गटांची फार मोठं काम मागचे जवळपास 32 वर्षात झालेलं आहे. या 32 वर्षाच्या कालावधीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये 1000 बचत गट आहे. त्यांनी पहिले 1 रुपये, फिर 10 रुपये, फिर 50 रुपये, आता 100 रुपये प्रतिदिन बचत करून त्यांनी एक पूर्ण साम्राज्य उभं केलं. त्याच्यामध्ये विभिन्न प्रकारचे उद्योग सुरू झाले, त्याच्यामधून उत्पन्न वाढले आणि त्याच्या माध्यमातून भरपूर घर त्या निधीमध्ये चालत आहे. आणि त्याच्या साक्षरता करून घेण्यासाठी, म्हणजे आर्थिक साक्षरता कसा असावा ते महिलांना एक मूलस्तंभ धरून आपण त्या आर्थिक साक्षरता केलं. त्याच्या सर्वात मोठं उदाहरण जो आहे ते आपल्याकडे जो असलेले लाडकी बहीण योजना आहे. 1500 रुपये महिलांकडे गेले. लोकांचे मत होते की ते पैसे वया जातील, त्या गोष्टी व्यवस्थित वापर होत नाही. परंतु आता विभिन्न राज्यामध्ये, महाराष्ट्र सोडून 7-8 राज्यामध्ये हा योजना आहे. विभिन्न राज्यामध्ये यासारख्या योजनेचा ज्यावेळेस अभ्यास विशेषज्ञांनी केला त्याच्यामध्ये लक्षात आला की नवीन उद्योग स्थापन करण्यामध्ये याचे फार मोठा योगदान झालेलं आहे. लाडकी बहीण लखपती दीदीच्या मार्गामध्ये निघालेली, ते मोठं काम या ठिकाणी होतंय. त्याच्याशिवाय जो विभिन्न गावकरी आहे, विशेषतः आता भूसंपादन मध्ये कोटीवधी रुपये, लोकांकडे कोटीवधीची जमीन होती परंतु ते बुक व्हॅल्यू मध्ये होती, ते आता लिक्विड असेट मध्ये आली, म्हणजे रोख रकमाचे पद्धतीत आलेली. हजारो उदाहरण आपल्याला दिसतोय की हा पैसे जो आले त्याच्यामध्ये लोकांनी फॉर्च्युनर वाहन खरेदी केले, परंतु हा फॉर्च्युन म्हणजे निघून गेला, परिवाराला त्याच्या कुठल्याही प्रकारचे फायदा झाले नाही. या गोष्टी कशा पद्धतीमध्ये एक फायनान्शियल पोर्टफोलिओ तयार करता येईल या मार्गदर्शन करण्यासाठी RCTच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. तिसरी गोष्ट आहे की ग्रामीण भागमध्ये जो विभिन्न उद्योजक आहे, अति लहान उद्योजक आहे, मायक्रो ऑन्टरप्रेन्युअर जो आपण म्हणतो, त्यांच्या प्रशिक्षण पण आपण घेतोय. उदाहरण म्हणून सांगतो, 15 तारीख पासून त्र्यंबकेश्वर शहरमध्ये काही गाईड्स काम करत आहेत, त्यांचे एक अधिकृत प्रशिक्षण असावं, ते जो कहाणी सांगत आहे ते योग्य असावं, ते शास्त्राशी निगडीत असावं आणि त्यांच्याकडे एक व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंग असावं. या चार गोष्टीसाठी RCTच्या माध्यमातून 10 दिवसाच्या एक निवासी प्रशिक्षण आपण घेतोय. विभिन्न NGOs पण आपल्याला याच्यामध्ये सहकारी करताय. असं 3 उदाहरण घेऊन आर्थिक साक्षरताचं काम या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण करतोय.
1: वा, खूपच मस्त. आगामी काळासाठी नाशिकसाठी काही विजन आपल्या समोर आहे का?
0: नाशिक म्हणजे पूर्ण कायापलट होणार आहे. नाशिकमध्ये एवढे मोठे मोठे काम होतोय. प्रश्न आहे की या इन्फ्रास्ट्रक्चरला गो सिटीज तयार होणार की त्याचा वापर करून नाशिकची प्रगती होणार, नाशिककरांच्या स्वप्न पूर्ण होणार. ज्यावेळी मी नाशिककर म्हणतोय, नाशिक शहर पुरतं म्हणत नाही, नाशिक जिल्ह्याचा विचार करतोय. आपल्याकडे आज उद्योजक रांग लागलेले आहे, क्योंकि वाधवन सारखा एक JNPT आणि मुंबई पोर्ट पेक्षा मोठा आणि त्याच्यापेक्षा डीप असलेला बंधारा नाशिकचे डायरेक्ट कनेक्टिव्हिटी मध्ये येतोय. आपल्याकडे ड्राय पोर्ट निफाड मध्ये उपलब्ध आहे, ज्यांच्या माध्यमातून इंटरनल अँड एक्सटर्नल ट्रेड साठी मोठ्या प्रमाणात चालना या ठिकाणी मिळणार आहे. एक एक्सपोर्टर्स मीट आपण तयार केला होता मोठ्या संख्येमध्ये. आपली अपेक्षा होती 100-150 लोक येणार आहे, त्या ठिकाणी 500 पेक्षा जास्त निर्यात करणारे या निर्यात अपेक्षित करणारे लोक त्या ठिकाणी आले. मोठी संधी आपल्याकडे उपलब्ध आहे. एअरपोर्ट 3 पटीने वाढणार आहे. 1-2 रनवे असलेला, म्हणजे रनवे असलेली शहर मुंबई नंतर नाशिकच राहणार आहे महाराष्ट्रामध्ये. आपल्याकडे जो रिंग रोड आहे, नाशिक शहर आज जवळपास 260 स्क्वेअर किलोमीटरचे शहर आहे. या शहराला अगर रिंग रोड 65 किलोमीटरचे आहे, दोनों बाजूला 1-1 किलोमीटर अगर विकास झाले, डेव्हलपमेंट झाले, तर आपला शहर जो आहे ते 130 स्क्वेअर किलोमीटर, म्हणजे 50% डायरेक्ट वाढून जाणार एक प्रकल्पामुळे. या प्रकारचे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी सुरू आहे. आणि फक्त प्रश्न हे आहे की नाशिक शहर, नाशिक जिल्हा आणि आजूबाजूचे तालुके, म्हणजे सटाणा पासून सिन्नरपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये हा विकास लोक स्वीकारणार का, त्या विकासाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाची प्रगती होणार का आणि त्याच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याचा ओव्हरऑल विकास होणार का?
1: मस्तच. कार्यक्रमाच्या थोडं शेवटाकडे आलेलो आहोत, तर काही तुमची परमिशन असेल तर काही रॅपिड फायर प्रश्न
0: विचारून घ्या.
1: आपल्या पत्नी ह्या उच्च विद्या विभूषित आहेत, आम्ही त्यांच्याशी गप्पा मारलेल्या आहे आणि त्यांनी खूप छान सगळ्याच प्रश्नांची उत्तर दिली होती, त्याच्यातून त्यांचा अभ्यास लक्षात आला. तर घरामध्ये नेमकी सत्ता कोणाची चालते?
0: घरामध्ये आपली एक युती आहे आणि त्या ठिकाणी सत्ता कोणाची नसते, सत्ता दोनची असण्याचा आपण प्रयत्न करतो. तो परंतु हा सत्तेमध्ये खूप वाद पण खूप जास्त होतो. परंतु या सगळ्या गोष्टी असताना शेवटी कॉमन आयडियाज अँड डिनॉमिनेटर शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. तो अपर हँड मला वाटते माझी बायकोची आहे, परंतु मी पण सोडत नाही.
1: बरं, मॅडमची एखादी आवडणारी हॅबिट तुम्हाला?
0: मॅडमची डिटर्मिनेशन एक वेगळी लेवलची आहे. म्हणजे हॅबिट म्हणण्यापेक्षा त्यांचे नेचर जो आहे ते एवढे डिटर्मिंड व्यक्ती आहे आणि त्यांच्या जो मेहनत करण्याची क्षमता आहे ते म्हणजे एक अलग लेवलची ते मेहनत करून घेतात आणि ते हायली ड्रिव्हन आहेत. जेवढं गोष्टी ते आज करत आहे आणि मी आपलं सांगत नाही की काय काय गोष्टी गोष्टीचं ते शिक्षण घेत आहे आणि तेवढं डायव्हर्स फील्डमध्ये ते शिक्षण घेत आहे कंटिन्युअसली घेत आहे. तो मला वाटते की ते त्यांच्या जो मेहनत करण्याची क्षमता आहे ते अलग लेवलची आहे आणि ते म्हणजे सगळ्यांना इम्बाईब करायला पाहिजे.
1: तुम्हाला तुमचे बऱ्याच वेळेला दोघांचे व्हिडिओज बघितलेले, तुम्ही दोघे फूडी आहात असं त्याच्यावरून थोडस लक्षात आलं. तर मॅडमचा आवडता पदार्थ
0: एडमामी डम्पलिंग त्याला खूप आवडतो. ते चेंज होत असतो. आज के डेट मध्ये त्याला एडमामी डम्पलिंग आवडतो. इसलिए कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये म्हणजे ज्यावेळेला आपण गुगल वुगल करून तपासतो की रेस्टॉरंट मध्ये जायचं आहे की नाही, एडमामी डम्पलिंग आहे की नाही ते आपण तपासूनच आज के डेट मध्ये तिथे जाऊन राहिलो.
1: बरं, नाशिक मधला तुम्हाला आवडलेला पदार्थ कोणता?
0: नाशिकचं मिसळ मला खूप आवडलं. मला वाटत होतं की हे सगळेजण मिसळ करत असतो, परंतु नाशिकची मिसळ एक वेगळी प्रकारची मिसळ आहे. म्हणजे महाराष्ट्रभरात मी विभिन्न ठिकाणी मिसळ खाल्लोय, परंतु नाशिकच्या मिसळमध्ये एक वेगळी टँग आहे जो मला वाटते की ह्या मिसळ खूप फेवरेट होऊन जातो. दुसरी गोष्टी जो मला एक ट्रेंड वाटते, नाशिकमध्ये साऊथ इंडियन जेवणाचं ट्रेंड पण खूप जास्त आहे. सगळे टॉप कॅफेज अँड रेस्टॉरंट्समध्ये साऊथ इंडियन जेवण मिळतोय आणि विभिन्न टाईपचं मिळतोय, जो ऑथेंटिक जेवण तुम्हाला अगदी साऊथमध्ये आता मिळणार नाही. अगर असंच फूड रिसर्च चालू राहिला विभिन्न स्वयंपाक करणारे लोकांकडून, तो मला वाटते की नाशिक एक साऊथ इंडियन जेवणासाठी, आपण एनिवेज दक्षिण गंगा म्हणतो नाशिकला, तर दक्षिणच्या जेवणासाठी पण एक मोठा केंद्र नाशिक होऊन जाणार.
1: क्या बात आहे. एक शेवटचा प्रश्न की ह्या सगळ्या कामाच्या व्यापामध्ये एक अशी जी आवड आहे किंवा एक असा छंद आहे की जो जोपासायला तर आवडतो पण वेळेच्या अभावी जमत नाही, असं काय आहे?
0: मला ना खेळण्याची खूप आवड होता, आता मी हळूहळू लेझी झालेलो आहे आणि ते मला खूप दुःख वाटते त्या गोष्टीबद्दल. मला एक काळात खूप खेळण्यामध्ये आनंद असायचा, बट आता पता नाही ते एक माझी जेन्युइन रिग्रेट आहे. वेळेचा अभाव असं काही नाही आहे. म्हणजे मी असं, आपण अगर काम करत राहिलो तर आपण एक ना एक असा मूडमध्ये जातो की काम कधी करतोय ना आपण आनंद कधी घेतोय त्याच्या आपल्याला समजत नाही. तर अगर त्या गोष्टी अगर आपले सगळ्यांनी आपल्या आपल्या जीवनमध्ये घेतला तर वेळेचा काय विषय नाही आणि काही ना काही नवीन शिकायला पाहिजे. मी आता ना महाराष्ट्रात येऊन मला आता 10-11 वर्ष झाले, आता बघा मी मराठी बोलतोय, मराठी मी शिकलो, एक शब्द यायचा नाही, आज मराठी शिकलो. काही ना काही नवीन करायला पाहिजे आणि मला आनंद आहे की मला एक और गोष्टी शिकण्याची इच्छा आहे, परंतु कोणी मला व्यवस्थित शिकवत नाही. कोणीतरी नाशिकमध्ये भरपूर आदिवासी बोलीभाषा आपण बोलतोय ना, एक किमान एक आदिवासी बोलीभाषा काय प्रमाणात बोलता आला पाहिजे ही माझी इच्छा आहे. बिकॉज लँग्वेजेस आपण शिकत गेलो ना, आपली पूर्ण वोकॅबलरी आपल्याला हा एक फ्रेम ऑफ थिंकिंग डिफाईन करते, परंतु त्या गोष्टी आपल्याला एक्सपॅन्ड करण्याची गरज आहे.
1: वा, नक्कीच छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. पण जाता जाता नाशिककरांना काय आवाहन कराल रेडिओ विश्वासच्या माध्यमातून?
0: नाशिककरांना मी आवाहन करेल की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पर्यटनची वाव आहे, आपल्याकडे इको टुरिझम आहे, परंतु तीन इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स जो आपण या ठिकाणी घेतोय नाशिकमध्ये. मी ज्यावेळेस आलो तर लोकांनी मला नाशिकबद्दल सांगितलं की नाशिकमध्ये सगळे गोष्टी आहे परंतु एक समुद्र सारखा काही नाही. तो मी विभिन्न ठिकाणी फिरलो, त्या ठिकाणी मला मोठे मोठे बंधारे दिसले, म्हणजे रिझर्वॉइर्स दिसले. तर आपण एक गौतमी गोदावरी जो आपला धरण आहे त्या ठिकाणी बेट मिळाला आणि हा बेटचे एक वैशिष्ट्य काय की त्या ठिकाणी कुठलेही बर्डचे नेस्टिंग स्पॉट नव्हता, म्हणजे ते असंच म्हणजे रिकामी बेट सारखं होतं. तर त्या ठिकाणी असा आपण विचार करतोय की त्या ठिकाणी एक फार मोठा त्रिंबक राजा जो आपले एक कल्चरल आयकॉन आहे, म्हणजे एक स्पिरिच्युअल आयकॉन आहे, कल्चरल आयकॉन आहे, त्यांची एक मोठी प्रतिकृती त्या ठिकाणी आपण करूया आणि त्याला एक मोठा स्पिरिच्युअल टुरिझमच्या ठिकाण आपण डेव्हलप करू शकतो का, ते एक मोठा गोष्टी. दुसरा, भारतीय स्वतंत्रता संग्राम मध्ये नाशिकचं फार मोठा योगदान पण आहे, पण त्यामध्ये एक संस्थान ज्याच्यात फार मोठा योगदान आहे ते आहे अभिनव भारत मंदिर. आणि त्या अभिनव भारतची जो पूर्ण इतिहास आहे, मला लक्षात आलं की मेजॉरिटी नाशिककरला त्या गोष्टीबद्दल काय माहित नाही. नेमकी मी जर विचारलं की नेमकी कुठे आहे ते पण मेजॉरिटी नाशिककरला अजिबात माहित नाही. तर त्याच्यामध्ये डीपीडीसीच्या माध्यमातून आपण त्याला डेव्हलप करतोय आणि त्या ठिकाणी दुसरी गोष्टी जो घेतला, स्वतंत्र वीर सावरकर साहेबांनी मराठी भाषेमध्ये जो शब्दकोश वाढवण्यासाठी जो काम केलं, वोकॅबलरी वाढवण्यासाठी, त्याचा आपण एक पूर्ण भिंत घेतोय जेणेकरून आपण त्या ठिकाणी जाऊन जो नवीन नवीन शब्द आहे महापौर सारखे शब्द जो त्यांनी त्यांच्या योगदान आहे या मराठी भाषेला. बिकॉज भाषा कसा वाढतो ज्यावेळेला नवीन शब्द ऍड होतो, आणि भाषा वाढ कधी होतो ज्यावेळेला त्या भाषेची जो संलग्न असलेली संस्कृती आहे ते नवीन ठिकाणी जातो. तो हा एक मोठा काम या ठिकाणी आपण करतोय. आणि तिसरा आणि जो शेवटच्या गोष्टी आहे, आपण दरवेळी ऐकलं असेल की सिंहस्थ कुंभमेळा कधी सुरू होणार, ज्यावेळेला गुरु म्हणजे ज्युपिटर ते सिंह राशीच्या आतमध्ये जाणार. परंतु मला एक गोष्टी लक्षात आलं की नाशिककरांनी कधी असा होताना पाहिलेला नाही. एक बी माणूस मला नाशिकमध्ये, मी भरपूर लोकांना भेटलो, म्हणजे तुम्ही माझ्याकडे अगर आले ऑफिसला तर एक मोठे डॉक्टरांची ओपीडी सारखं माझ्याकडे गर्दी असते आणि मी त्यांच्याशी सगळ्या गोष्टीबद्दल गप्पा मारतो, त्यांचे काम आणि त्याचे काम शिवाय पण असं जनरल चर्चा पण करतो. एकही व्यक्तीने सांगितलं की मी ऍक्च्युली पाहिलेलं नाही. मोठे जो संत आहे महात्मा आहे त्यांनी पाहिलं असेल, परंतु जो स्थानिक नाशिक आहे त्यांनी पाहिलेलं नाही. तो ॲस्ट्रो टुरिझम जो आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू आहे, आज लद्दाखमध्ये काय प्रयोग चालू आहे, परंतु आपल्याकडे एक असं ठिकाण मिळाला, उदमल नावाचं गाव आहे सुरगाणा तालुक्यामध्ये, ज्या ठिकाणी आज के डेट मध्ये हाईट वर असल्यामुळे आणि तिथे लाईट फार कमी असल्यामुळे, म्हणजे जंगलाच्या मध्यमध्ये असल्यामुळे ॲस्ट्रो टुरिझमची एक मोठी संधी आहे. 31 ऑक्टोबर दुपारी 12:02 ज्यावेळेला गुरु प्रवेश करणार, तो 30 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबरच्या रात्री आपण जाऊन त्या ठिकाणी बघू शकणार. म्हणजे की कसं दिसतो, आपला टेलिस्कोप नक्की घेऊन या, परंतु आपण स्वतः बघू शकणार की कसं दिसतोय. आणि हे जो डार्क स्पॉट आहे आणि ते लाईट पोल्युशनवर एक मेसेज देण्याचा पण प्रयत्न आहे. आपण दरवेळी जल प्रदूषण म्हणतो, आपण जलवेळी साऊंड पोल्युशन म्हणतो, परंतु लाईट प्रदूषण. तो नाशिकची टुरिझमला डायव्हर्सिफाय कसा करता येईल, त्याचे हे तीन प्रयोग आहे. ते एक एक्साइटिंग तीन प्रयोग आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय. यशस्वी करून घेण्यासाठी मी सर्व नाशिक जिल्ह्याचे नागरिकांना आवाहन करतो.
1: खूपच छान, आपला नाशिक बद्दलचा कळवळा लक्षात आला, आपला अभ्यास लक्षात आला आणि एकूणच नाशिकसाठी आपण किती धडपड करत आहात हे सुद्धा जाणवलं. आणि छान वाटलं सर, आणि ऐकणाऱ्यांनाही सगळ्यांना छान वाटलं असेल की आपल्याला एक खूप उत्तम असे अधिकारी नाशिकच्या विकासासाठी लाभलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. तर धन्यवाद, आज आपण इथे आलात, आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या आणि इतका वेळ दिला, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार.
0: आपला खूप खूप आभार की मला आज या ठिकाणी आपण बोलवलं.
1: तर असे कहो, आज आपण गप्पा मारल्या नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय नामदार श्री आयुष प्रसाद सर यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
2: ढोलक की थाप दूर दराज के महलों तक सुनाई दी, जब उसे खबर मिली तो वो भी पहुंचा. खिड़कियों दरवाजों से झांक झांक कर उसकी नजर पकड़ने की कोशिश करता रहा. मेहंदी सजी दुल्हन तक पहुंचना मुमकिन नहीं था. एक सहेली दुल्हन के लिए चाय की प्याली लेकर आई, उसने तो मांगी नहीं थी. सहेली की आंख ने झपक कर कहा, पी लो, कप में पैगाम भी है. कप की तह में उसने अंगूठी रखकर भेजी थी. अंगूठी होंठों से पी ली और उंगली में पहन ली. सहेली की मेहंदी लगी हथेली पर उसने लिखकर भेज दिया, उसी सनसेट पर मिलना जो पुल पर मिला था. संदेशा पहुंचाने वो जा चुका था। पल भर में सब बदल गया और कुछ भी नहीं बदला, जो बदला था वो तो गुजर गया।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: घ्या. हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज. रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष.
0: भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2088.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
0: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
8: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
7: विश्वास नाशिककरांचा।
8: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
9: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत संत कबीर यांची रचना पंडित कुमार गंधर्व यांच्या आवाजात।

0: दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रसाद सावकार यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं पद, संगीत वसंत देसाई यांचं, आणि हे पद ऐकूयात जय जय गौरी शंकर या नाटकातलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत कबीर यांची रचना, पंडित कुमार गंधर्व आणि विदुषी वसुंधरा कोमकली यांच्या आवाजात.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380016512.
2: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग बिलावल.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत दिवाना मुझसा नही या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आनंद बक्षी यांची गीतरचना आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. अन्नू मलिक यांचं संगीत आहे आणि हे गीत आहे चमत्कार या चित्रपटामधलं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबर.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
2: स्मृती भाग 21. समग्र भारतवर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. व्यास महर्षी वा महर्षी व्यास असाच उल्लेख कुठेही वाचावयास मिळतो. मग प्रश्न असा पडतो की ऋषी व महर्षीत फरक काय? शब्द कल्पद्रुम नावाचे ग्रंथात ऋषी शब्दाची व्याख्या पुढील प्रमाणे आहे. ऋषती प्राप्नोती सर्वान मंत्रान, ज्ञानेन पश्यती संसार पारं वा स ऋषी. जे कष्ट करतात, सर्व मंत्र मिळवतात, मानव मात्रांचे कल्याणासाठी, केवळ विशिष्ट जातीवर्गासाठी वा धर्मवर्गासाठी नाही हे समजून घ्या. आणि स्वतःचे ज्ञानाने संसाराच्या पलीकडील म्हणजे भविष्यातील संभाव्य घटनांचा वेध घेऊ शकतात ते ऋषी. अशा ऋषींचे ऋषी चार्वाक वालखिल्य इत्यादी. 2. महर्षी वेदव्यास अत्री भारद्वाज जमदग्नी इत्यादी. 3. राजर्षी विदेही जनक महाराज सीतेचे वडील. 4. देवर्षी नारद इत्यादी. आणि 5. ब्रह्मर्षी प्रथम वसिष्ठ नंतर विश्वामित्र असे 5 प्रकार आहेत व हे उत्तरोत्तर श्रेष्ठत्व धारण करतात. योगेश्वर कृष्णाने अर्जुनास निमित्त करून समग्र जगतास जे सांगितले ते पुढील प्रमाणे: ऋषिभिर बहुधा गीतम, छंदोभिर विविधैहि पृथक, ब्रह्मसूत्र पदश्चैव हेतुमद्भिर विनिश्चितैहि. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्व ऋषींनी पुष्कळ वेळा सांगितले आहे, निरनिराळ्या वेदमंत्रातूनही विभागपूर्वक सांगितले आहे. तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तिसंगत ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे. असे ऋषी वर्णन जेव्हा प्रत्यक्ष योगेश्वर गातो तेव्हा ऋषी किती मोठे ही कल्पनाच केलेली बरी. आणि अशा मोठ्या ऋषींना खोटे ठरवण्याची ताकद तीही दुसऱ्या संस्कृतीचे लोकांनी कान भरल्यावर आम्ही ठेवतो व चुकीचे वागतो तर आम्ही ऋषींपेक्षा खरंच मोठे आहोत ना? आणि मग एखादा कोरोनाचा गुगली तो टाकतो आणि नररूपातील पशूंचा भार एकदम कमी करतो. सांगणे एवढेच की ऋषी खरंच मोठे आहेत, त्यांचं ऐकावं. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. हे जे सर्व उपनिषद रूपी गायीचे दोहन करून श्रीकृष्णाने जे गीतारूपी सार वत्स पार्थास पाजले ती उपनिषदे ही ऋषींचीच देणगी. पण ती वाचल्यावर पैका थोडीच मिळतो. आधी भौतिकवाद वा विज्ञान शरीराचे चोचले पुरवते आणि अध्यात्म मन नावाचे इंद्रियास पुष्ट करते, भावजीवन पुष्ट करते, मनास सुदृढ करते, मनाचे रंजन करते, मनावर बुद्धीचे नियंत्रण ठेवण्यास मदत करते, मन अविचल बनवते आणि समर्पणाची विचारधारा पल्लवित करते. हे कधी समजावे माझ्या देवबांधव वा देशबांधवांना? विनंती इतकीच, व्यासस्मृती व इतरही स्मृती वाचनीय आहेत, वाचाल ना? उद्या काही श्लोक पाहू. इत्यलं, धन्यवाद.
1: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत आहे जीवन एक संघर्ष या चित्रपटामधलं. गीत रचना जावेद अख्तर यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत अमित कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: डॉन या चित्रपटामधले गीत आता आपण ऐकणार आहोत. अंजान यांची गीतरचना, कल्याणजी आनंदजी यांचं संगीत, गायक स्वर आहे किशोर कुमार.
3: अरे भंग का रंग जमा हो चका चक, फिर लो पान चबाए. आहा,

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: चांगली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: घट तो जरा ओढ़ो हो, अरे मानो कहा अब तुम हो जवां, मेरी जान धड़कपन छोड़ो।
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या

आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ईवेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
3: गाणे

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम।
8: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी। यासाठी
7: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक। परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे। उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा। नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी। नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल। प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल। या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील।
8: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
7: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016. ऋषिराज रिव्हिएरा, स्पेशियस अँड लक्झरियस फ्लॅट, 2380 स्क्वेअर फीट, प्रशस्त लिव्हिंग रूम, मॉडर्न इंटिरियर, उत्तम व्हेंटिलेशन, मॉड्युलर किचन, सुरक्षित आणि शांत परिसर. संपर्क प्रताप शिंदे 9921661944.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नो कॅश नो टेन्शन, कारण आय एम पी एस आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. आय एम पी एस सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8:30 आपण ऐकू शकणार आहात रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते रोटरी क्लब नाशिक. सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. 6:10 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत. 6:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश आयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
8: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू.
7: विश्वास नाशिककरांचा.
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: करता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी व शर्ती लागू.

श्रोतेहो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन समर्थ भक्त सुजाताताई लेले यांनी केले आहे. त्यांच्या वतीने त्याचे वाचन मी करीत आहे. श्रोतेहो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 177.

राम। श्रुति हो, आदित्य, रुद्र, इंद्रादी, नश्वर देवतांनाही मुख्य देवाचा शोध लागत नाही असे मागील श्लोकात सांगितले आहेच. या शाश्वत देवाचे स्वरूप जोपर्यंत माणसाच्या अंगात अहंकार आहे, मीपणा आहे, तोवर अनुभवास येत नाही असे या श्लोकात समर्थ आपल्याला सांगतात. श्रुति हो, हा देवातील धुरंधर देव कधी तुटत नाही, फुटत नाही, चालत नाही, हालत नाही, चर्मचक्षूंना तो कधीही कळतही नाही, देहाला त्याचे अस्तित्व भासतच नाही. सच्चिदानंद स्वरूप हा देव सर्वसमर्थ असल्यामुळे आणि पूर्णत्वामुळे दैन्य हा शब्द त्याच्या ठिकाणी उत्पन्नच होत नाही. देव म्हणजे केवळ अस्तित्व आहे, देव म्हणजे दिव्यतेचा अनुभव आहे. श्रीमद भगवत गीतेत देवाचे वर्णन ज्याला शरीर नाही, तसेच अच्छेद्य म्हणजे ज्याला छेद देता येत नाही, ज्याला आकार नाही ते फुटणारच नाही असे वर्णन केले आहे. श्रुति हो, हा श्लोक परमेश्वराच्या निर्गुण, निराकार आणि अविनाशी स्वरूपाचे वर्णन करतो बर का. सर्वसामान्य मनुष्य मूर्तीची पूजा करतो, त्या मूर्ती दगडाच्या किंवा धातूच्या असतात, त्या मूर्ती झिजतात किंवा खंडित होतात. परंतु मूळ परमेश्वर हा कोणीही भौतिक मूर्ती नसून तो एक चैतन्यमयी आहे. तो कधीही नष्ट होत नाही, तुटत नाही, फुटत नाही. संसारी माणसांसारखे संकट आले तरीही परमेश्वर सर्वसाक्षी, अचल आणि पूर्ण सामर्थ्यवान असल्यामुळे दैन्यावस्थेत जातच नाही. श्रुति हो, जितका अहंकार जास्त तितके दैन्य जास्त. शरीर, बुद्धी, परिस्थिती अशा अहंकाराच्या जागा आहेत, त्याच दैन्याच्याही जागा असत. अहंता गुणे कल्पिता ही कळेना असे वर्णन मनाचे श्लोक क्रमांक 171 मध्ये आले आहेच. परमेश्वराचे स्वरूप ज्ञानेंद्रियांना कधीच कळत नाही. मीपणाचे म्हणजे देह बुद्धीचे पांघरूण कल्पनेने धारण करून जोपर्यंत मनुष्य अज्ञानाच्या अंधकारात वावरतो तोपर्यंत त्याला मुख्य देवाचे आकलन होणारच नाही. विवेकाने हे पांघरूण जर दूर केले तर देवाची ओळख पटते आणि आपल्याला समजते की देव आणि आपण एकच आहोत. आपण कल्पिले मीपण, मीपण शोधिता नुरे जाण, मीपण गेलिया निर्गुण आत्मा स्वयं श्रीराम असे दासबोधात समर्थ म्हणतात. देवाचे अस्तित्व लक्षात आल्यावर मीपणा बाहेर पडून देव पाहण्यास आत उतरावे लागते. ज्या माणसाच्या मनात अहंकार आहे, मी करता हा भाव असतो, त्याच्या चित्तात देव कधी वसत नाही. अहंकार गळाल्याशिवाय ईश्वराची अनुभूती होतच नाही. गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, तो अदृश्य, अचिंत्य आणि विकाररहित आहे. नाही ना.

श्रुतीहो गोंदलेकर महाराजही म्हणतात, जेथे नाम तेथे मी। जिथे माणसाचा मीपणा गळून पडतो आणि केवळ रामाचे नाम उरते, तिथे तो न तुटणारा न फुटणारा देव स्वतःहून प्रकट होतो। ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात यामध्ये आत्म्याचे अमरत्व आणि जीवनविषयक तत्वज्ञान स्पष्ट केले आहे। जय जय।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
7: यानंतरचं गीत ऐकूयात. मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात. आओ प्यार करे या चित्रपटामधलं. संगीतकार उषा खन्ना.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळे पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणी पैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

आशा भोसले आणि मन्नाळे यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात बूट पॉलिश या चित्रपटामधलं. संगीतकार शंकर जयकिशन.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं प्रेमनगर या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांची शब्दरचना. संगीतकार सचिन देवबर्मन.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: ऐकूया SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांच्या स्वरामध्ये मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार तुषार भाटिया आणि हे गीत आहे अंदाज अपना अपना या चित्रपटामधलं.

पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.

0: रसिका हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिका हो रोटरी सेवा कनेक्ट ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आज आपण गप्पा मारणार आहोत बिलीफ या संस्थेच्या संस्थापक मुक्ता नावरेकर यांच्याशी. एकूणच ही संस्था कशी सुरू झाली आणि संस्थेच्या अंतर्गत कोणकोणते उपक्रम राबवले जातात या सगळ्याच विषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर सुरुवातीला मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद.
0: बरं, बिलीफ हा शब्द ऐकूनच छान वाटतं खरं तर हे नाव कसं सुचलं? आणि त्याही आधी मी असं विचारेन की संस्था सुरू करावी असं

0: का आणि कधी वाटलं?
1: बिलीव्हची सुरुवात जेव्हा झाली 2018 तर काही मी एकटीने संस्था सुरू नाही केली. माझ्यासोबत एक 6-7 जणांचा ग्रुप होता, माझा नवरा अतुल गायकवाड आणि आमचे काही मित्रमैत्रिणी होते. हे सगळे समविचारी मंडळी होती आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आधीपासून कामही करत होती. थोडं मागे जायचं म्हटलं तर माझ्या आई वडिलांची पण एक संस्था आहे, निर्मल ग्राम निर्माण केंद्र, जी नाशिक मध्येच काम करते. सो मी लहानपणापासून संस्थेच्या वातावरणातच वाढले आणि त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून काहीतरी छान काम करता येतं हे नक्की माहिती होतं. आणि मग जेव्हा 2018-17 आम्ही सगळेजण एकत्र बोलायला लागलो आणि सगळ्यांना असं वाटलं की आपल्या सगळ्यांना मिळून काहीतरी छान काम करता येऊ शकतं, त्याच्यामध्ये संस्था स्वतःची असेल तर एक स्वातंत्र्य असतं, आपले विचार आणि आपली कृती ह्यांना पुढे नेण्यासाठीच एक स्वातंत्र्य असतं, एक विश्वास असतो की आपण काहीतरी छान काम करू शकतो. तर त्याच्यातूनच बिलीफची सुरुवात झाली, आम्ही सगळ्यांनी मिळून ही संस्था सुरू केली. आणि बिलीफ नावाबद्दल सांगायचं झालं तर आमच्या सगळ्यांचा हा विश्वास आहे की आपण काहीतरी चांगलं काम करू शकतो आणि आपल्या शिक्षणाचा, आपल्यातल्या स्किल्सचा समाजासाठी काहीतरी छान उपयोग होऊ शकतो, या विश्वासातून बिलीफ सुरू झाले.
0: वा, बरं. सुरुवातीचा अजेंडा नेमका काय होता? सोशल वर्क तर आलंच, पण त्यामध्ये कुठला असा मुख्य क्रायटेरिया होता का की ह्या वर्गासाठी आपल्याला काम करायचंय असं काही ठरलं होतं?
1: जेव्हा सुरुवात झाली तेव्हा शिक्षण हा विषय आमच्या डोळ्यासमोर होता आणि आरोग्य विषय पण होता. आरोग्यातही आम्ही काम केलं पण शिक्षण विषयातलं काम जास्त पुढे गेलं. एक आमचा फोकस होता की सिस्टम सोबत काम करायचं, म्हणजे शिक्षणाचा जर मुद्दा म्हटला तर जी मुलं सरकारी शाळांवरती अवलंबून आहेत त्या शाळांसाठी जर आपण काम केलं तर एक खूप मोठ्या वर्गासोबत आपलं काम पोहोचू शकतं. म्हणून मग आम्ही अंगणवाड्यांची निवड केली की अंगणवाड्यांमध्ये अशीच मुलं येतात ज्यांना प्रायव्हेट शाळांची फी परवडत नाही. किंवा आदिवासी भागामध्ये तर प्रायव्हेट शाळा नाहीच आहेत, तिकडे अंगणवाडी सोडून दुसरा कुठलाच पर्याय नाही प्रीस्कूल एज्युकेशनला. त्यामुळे आपण ह्या मुलांसाठी काम करावं जी मोठ्या प्रमाणावरती सरकारी यंत्रणेवरती अवलंबून आहेत आणि सरकारी यंत्रणा ऑलरेडी खूप आतपर्यंत पोहोचलेली आहे आणि खूप चांगलं काम करतायत. सो त्यांना सपोर्ट केला तर आपल्याला अजून जास्त चांगलं काम करता येईल, हा आमचा मुख्य हेतू होता. दुसरा हेतू आमचा हा होता की अशी मुलं जी सरकारी व्यवस्थेच्या परिघातच आहेत, ज्यांच्यासाठी खूप खूप मोठी व्यवस्था नाही आहे, म्हणजे मग अनाथ मुलं असतील जी अनाथालयात राहतात, किंवा निरीक्षण गृहांमध्ये राहणारी मुलं असतील, किंवा गुन्ह्यामध्ये अडकलेली मुलं असतील ज्यांच्यावर खूप रिस्ट्रिक्शन आहेत, जे आम समाजामध्ये वावरू शकत नाहीत, ते एका सिस्टीमचा भाग नाहीयेत, त्यांच्यासाठी वेगळी सिस्टीम आहे. किंवा आपल्या गोदावरी घाटावरती अशी मुलं आहेत जी शाळेत तर एनरोल आहेत पण शाळेत पूर्ण वेळ जातातच असं काही नाही, त्यांच्या घरातलं वातावरणही शिक्षणाला पोषक नाही आहे. तर म्हणजे व्यवस्थेच्या बाहेर पण नाहीयेत पण व्यवस्थेत पण नाहीयेत अशी जी परिघावरची मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही काम करावं आमच्या डोक्यात होतं आणि म्हणून आमचा किताब घर नावाचा उपक्रम आम्ही खास या मुलांसाठी सुरू केला.
0: अर्थातच त्याच्यावरून लक्षात येतं की पुस्तकांशी संदर्भात काहीतरी हा प्रोजेक्ट आहे, तर थोडं त्याच्याबद्दल थोडं सविस्तर सांगा.
1: येस, नक्कीच. पुस्तक हा आमच्या सगळ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि खास करून बालवाङ्मय लहान मुलांची पुस्तकं आणि अशी पुस्तकं जी लहान मुलांना खूप मजा देतील. फक्तच तात्पर्य सांगतील किंवा फक्तच काहीतरी शिकवण देतील असं नाही, तर नकळत शिकवण घडेल पण मुख्य उद्देश हा पुस्तकांशी कनेक्ट करणं, वाङ्मयाशी कनेक्ट करणं आणि स्वतःला त्यातून मजा येईल, स्वतःचा शोध घेता येईल अशा प्रकारची पुस्तकं आम्ही मुलांसोबत वापरतो आणि त्याचाच आमचा हा कार्यक्रम आहे किताबघर. याच्यामध्ये फक्त पुस्तकच मुलांना देतो असं नाही, तर पुस्तकांवर आधारित काही उपक्रम सुद्धा घेतो. म्हणजे नुसतंच पुस्तक वाचून दाखवलं तर त्या पुस्तकाचा तेवढा थोडाफार परिणाम नक्कीच होतो, पण त्या पुस्तकाला जोडून जर काही उपक्रम घेतले तर मुलं त्याच्यामध्ये अजून रमतात, अजून नवीन नवीन गोष्टी शोधतात, स्वतःला शोधतात, जगाला शोधतात. आणि त्यामुळेच पुस्तकांवर आधारित उपक्रम घेणारं किताबघर हा आमचा मुख्य कार्यक्रम आहे. मग उदाहरण द्यायचं झालं तर उडणारा मासा नावाचं एक पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये माशाचं स्वप्न असतं की मला उडायचंय आणि त्याची जबाबदारी असते की त्याला इतर माशांचं रक्षण करायचंय, मग हे दोन्ही तो कसं साध्य करेल अशी ती गोष्ट आहे. ही गोष्ट वाचली की हा मजेशीर गोष्ट आहे. ही गोष्ट वाचून दाखवल्यावर आम्ही मुलांसोबत त्यांच्या स्वप्नांविषयी बोलतो, मग तुमच्या इच्छा काय आहे, तुमच्या आकांक्षा काय आहेत, तुम्हाला काय बनायचंय, कसं बनायचंय. मग ती स्वप्न अगदीच मी फक्त डॉक्टर इंजिनियर बनेल इतकी मर्यादित नसतात, मुलं खूप काय काय लिहितात, बोलतात, व्यक्त होतात आणि त्याच्यातून आमचा उपक्रम पुढे जातो. अशा उपक्रमांचा समावेश किताबघरमध्ये असतो आणि अगदी 2 वर्षापासून 18 वर्षापर्यंत मुलांसोबत आम्ही पुस्तकांना घेऊन काम करतो.
0: हे झालं शिक्षणाविषयी, पण तुम्ही म्हटलं की त्याच्या जोडीला आरोग्यावरती सुद्धा तुम्ही फोकस केला होता, मग आरोग्याविषयीची काय काय कामं आतापर्यंत आपल्याकडे झाली आहेत?
1: आरोग्याविषयीचा फोकस आमचा खूप तात्कालिक होता. खरं तर जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये पुण्यामध्ये कुठेच आरोग्य सुविधांवरती खूप ताण होता आणि हेल्थ केअर मिळत नव्हतं ज्या वस्त्यांमध्ये आम्ही पुण्यात काम करत होतो अंगणवाड्यांमध्ये, तिथून आम्हाला खूप मागणी यायला लागली की आम्हाला हेल्थ केअर मिळत नाही आहे, गेलं कुठे तर आमचा कंटेनमेंट झोन आहे. मग त्यावेळेस आम्ही तात्पुरतं म्हणून आरोग्यासाठीचं काम केलं होतं. आमचेच एक संस्थापक आहेत डॉक्टर अमोल गायकवाड, त्यांनीच तिथे त्या वस्तीमध्येच क्लिनिक सुरू केलं होतं आणि अगदी अफोर्डेबल एकदमच कमी किमतीमध्ये लोकांना आरोग्य सुविधा आम्ही त्या काळात प्रोव्हाइड केल्या होत्या. त्यासोबतच कोरोनामध्ये इतरही काही कामं केली, जसं की मजुरांना हेल्थ केअर आणि न्यूट्रिशनच्या गोष्टी देणं, कारण मजूर खूप प्रवास करत होते, त्यांना अन्न देणं, त्यांना रेशन पुरवणं असे पण आम्ही काम केलं. पण हे सगळं कोरोनापुरतं होतं. एकदा सगळं परत ओपन झाल्यावरती मग आम्ही आमच्या मूळ शिक्षण ह्या विषयावरतीच परत फोकस केला.
0: सध्या आपल्याकडे कोणकोणते प्रोजेक्ट चालू आहेत आणि कुठल्या भागामध्ये काम सध्या सुरू आहे?
1: सध्या आमचं काम पुणे आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये आहे. आणि प्रोजेक्ट म्हणाल तर आमचा शक्ती नावाचा एक प्रोजेक्ट आहे जो अंगणवाडी सक्षमीकरण कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये नाशिकमध्ये सध्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या 38 अंगणवाड्यांमध्ये आम्ही काम करतो. ह्या अंगणवाड्याच्या ज्या अंगणवाडी सेविका असतात त्यांना बालशिक्षणाचं प्रशिक्षण देणं, म्हणजे अगदी 3 ते 6 वर्षाच्या मुलांना काय शिकवायचं, कसं शिकवायचं, किती शिकवायचं, ह्या सगळ्याचं आम्ही तांत्रिक प्रशिक्षण त्यांना देतो. आणि अंगणवाडीच्या ज्या मदतनीस असतात, हेल्पर असतात, त्यांनाही आम्ही प्रशिक्षण देतो. आणि प्रत्यक्ष अंगणवाडीत जेव्हा त्या मुलांसोबत काम करतात तेव्हा पण आमची टीम तिथे जाऊन त्यांना काही सपोर्ट करते, त्यांचं काम बघून त्यांना काही फीडबॅक देते, असं अंगणवाडी सेविकांसोबतचं काम आहे. आणि ह्याच मुलांच्या पालकांसोबत आम्ही घरोघरी बाल विकास नावाचा एक उपक्रम राबवतो.
0: अच्छा.
1: आमचा असा ठाम विश्वास आहे की घरात पण मूल खूप शिकत असतं आणि पालकांना पण मुलाला मुलाच्या शिक्षणामध्ये सहभाग घेण्याची इच्छा असते, पण नेमकं मुलांसोबत काय करायचं हे माहीत नसतं. तर म्हणून आम्ही घरोघरी बालविकास नावाचं एक पुस्तक बनवलंय जे खास पालकांसाठी आहे, अत्यंत सोप्या भाषेमध्ये, कमी शब्दात, जास्त चित्रांमध्ये मुलांसोबत पालकांनी घरी करण्याचे उपक्रम त्याच्यामध्ये आहे.
0: बरं.
1: तर ते पुस्तक पालकांना आम्ही ह्याच अंगणवाड्यांच्या पालकांना ते पुस्तक देतो, त्यांनाही त्याचं प्रशिक्षण देतो की मुलांसोबत घरी कसं काम करा, घरातल्याच वस्तू वापरून मुलांना कसं शिकवा, असा आमचा तो उपक्रम आहे.
0: वा, फ्युचर काय प्लॅन्स आहेत बिलीव्हचे?
1: फ्युचर आमच्या मनात तर खूप कल्पना आहेत. मुख्यतः जो किताबघर उपक्रम आहे जो नाशिकमध्ये आणि पुण्यामध्ये चालतो, तर तो सगळा चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट सोबत चालतो आणि अशा अनेक चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट आजही आहेत ज्यांना ह्या कामाची गरज आहे. सो त्या सगळ्यांसोबत हे काम कंटिन्यू करावं, किताबघरचे अजून सेंटर्स तयार व्हावी, असं आमचा एक मनीषा आहे आमच्या मनातली. दुसरं असं की अशी बरीच मुलं आहेत जे रस्त्यावर राहतात किंवा वस्तीत राहतात, त्यांना किताबघरचा ऍक्सेस कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणं, कदाचित भविष्यामध्ये एखादं फिरतं वाचनालय असेल जे त्यांच्यापर्यंत पुस्तकं पोहोचवेल आणि त्यांच्यासोबत काम करणं सोपं जाईल, असे काही उपक्रम आम्हाला भविष्यात करायची इच्छा आहे.
0: बरं. थोडं बॅकग्राऊंड तुम्ही सांगितलं होतं की घरात पण संस्था ऑलरेडी होती, मग पॅरेंट्सचं काही मार्गदर्शन मिळत असतं का?
1: खूप जास्त मिळतं. कठीण परिस्थितीमध्ये संस्था कशी चालवायची हे सगळं मी आईबाबांकडनं शिकले.
0: बरं, ह्या सगळ्या डोलारा सांभाळण्यासाठी बऱ्याच वेळेला आर्थिक सहाय्य खूप महत्वाचं असतं.
1: बरोबर.
0: मग त्यासाठी कशी मदत मिळत असते?
1: अगदी खरा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, कारण सामाजिक संस्थांना आर्थिक सपोर्ट शिवाय काम करणं खूप अशक्यच असतं. तर आमच्या संस्थेला बिलीफला CSR माध्यमातून काही संस्था, काही CSR कंपन्यांनी मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये विप्रो फाउंडेशन आहे, नाशिकचं बॉश इंडिया फाउंडेशन आहे, पुण्याचं प्राज फाउंडेशन आहे, सुमती ट्रस्ट आहे, असे काही संस्थाच आहेत जे इतर संस्थांना मदत करतात. दुसरं मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं की जो किताबघर हा उपक्रम आहे याला आतापर्यंत कुठल्याही CSR फंडिंग मिळालेलं नाही, मात्र नाशिकमधले काही सरुदय इंडस्ट्रियलिस्ट आहेत ज्यांनी एकत्र येऊन दरवर्षी ते किताबघरला सपोर्ट करतात आणि त्यांच्या वैयक्तिक देणग्यांमधूनच किताबघर हा उपक्रम आतापर्यंत गेली 2.5 वर्ष चालू आहे.
0: खूपच छान. जाता जाता काही सल्ला द्यावा असा वाटतो का?
1: सल्ला माहित नाही मी किती देऊ शकेन, पण मला आव्हान जरूर करावं असं वाटतंय. खूप लोकांना काहीतरी काम करायची इच्छा असते आणि खूप मनापासून ती इच्छा असते, पण नेमकं काय करायचं माहित नसतं.
0: बरोबर.
1: सो सगळ्यांचं स्वागत आहे किताबघरमध्ये. ज्यांना ज्यांना असं काही वेगळं काम करायचं आहे किंवा काही कामाला सपोर्ट करायचं आहे, ते सगळ्यांनी जरूर किताबघरशी कनेक्ट व्हावं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आमच्याकडे खूप पुस्तकं आहेत, आमची लायब्ररी सगळ्यांसाठी फ्री आहे, सो कोणी येऊन कधीही पुस्तक वाचू शकतं.
0: वा. तर तुमची मदत घ्यायची असेल किंवा तुम्हाला मदत करायची असेल तर त्यासाठी पत्ता आणि फोन नंबर हे आपल्या श्रोत्यांना तुम्ही सांगा.
1: बरं. आमचा किताबघरचा पत्ता आहे फ्लॅट नंबर 6, पंचम सोसायटी, गंगापूर रोड, नाशिक. आणि फोन नंबर आहे 94 05 17 71 06.
0: छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. आणि जी भावी पिढी ज्याला आपण म्हणतो की जी लहान मुलं आहेत देशाचं भविष्य, त्यांच्यावरती तुम्ही काम करत आहात आणि एक वेगळा दृष्टिकोन त्यांना तुम्ही देत आहात आणि ज्यांच्यापर्यंत मदत पोहोचत नाही अशांपर्यंत तुम्ही पोहोचताय. खरंच खूप छान काम आहे. संस्थेचं कार्य असंच उत्तरोत्तर वाढत राहू अशा सदिच्छा देते. आणि आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
1: मी पण आभार मानायला हवेत. मला हा उपक्रम खूप छान वाटला, रोटरी सेवा कनेक्ट. वेगवेगळ्या संस्थांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या दृष्टीनं सो रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि रेडिओ विश्वास या दोघांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि अशा अनेक संस्थांना तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवावं ही शुभेच्छा.
0: नक्कीच. तर मंडळी, आज आपण गप्पा मारल्या रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमामध्ये बिलीफ या संस्थेच्या संस्थापक मुक्ता नावरेकर यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. ही शब्दरचना आहे कैफे आझमी यांची आणि गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि हे गीत ऐकूयात एक हसीना दो दीवाने या चित्रपटामधलं गीत.
2: कुछ लड़के

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं मैं आवारा हूँ या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार सचिन देवबर्मन. चित्रपट बंबई का बाबू.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत फरार या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: अहो पैसे पाठवायचे ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: कैदी या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं, गीतकार इंदिवर आणि संगीतकार बप्पी लहरी।

कार्यक्रमात आता ऐकूया दुल्हन या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत गीतकार कवी प्रदीप यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात गेहरी चाल या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात चोरों का चोर या चित्रपटामधलं गीत, फारुख कैसर यांची शब्दरचना. गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि श्यामा हेमाडे यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी.

0: हमखास भेट वस्तू
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता हे गीत ऐकूयात माया गोविंद यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे गलियों का बादशाह या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिले कल्याणजी आनंदजी यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात हसरत जयपुरी यांचं गीत सलाखे या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सोल्जर दिलेर सिंग या चित्रपटामधलं. हे गीत आहे आजीज काश्मीरी यांचं. संगीत दिलं आहे सोनी कोमी यांनी. आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. असद भोपाली यांची शब्दरचना. या गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी आणि हे गीत आहे एक नन्ही मुन्नी लडकी थी या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेटवस्तू।
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात एक पहेली या चित्रपटामधलं असद भूपाले यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी।

0: शशिराज रिव्हिएरा, स्पेशियस अँड लक्झरियस फ्लॅट, 2380 स्क्वेअर फीट, प्रशस्त लिव्हिंग रूम, मॉडर्न इंटिरियर, उत्तम व्हेंटिलेशन, मॉड्युलर किचन, सुरक्षित आणि शांत परिसर. संपर्क प्रताप शिंदे 9921661955 किंवा 8668912445. तुमच्या स्वप्नातील घर आजच स्वतःचे करा.
1: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे.

आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: कार्यक्रमात आता ऐकूया रिक्षावाला या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: लड़ी चीट।
1: नमस्कार, मी अजित बुरे, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, रेडिओ विश्वास।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि उषा खन्ना यांनी गायलेलं अंजान यांचं गीत। हे गीत आहे कब क्यू और कहा या चित्रपटामधलं। संगीतकार कल्याणजी आनंदजी,

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300.
2: एहसान रिझवी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत मुकेश आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये. बेकसूर या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे अनिल विश्व.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. हे गीत ऐकूया दुसरी सीता या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन,

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हेमलता आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे असद भोपाली यांचं. संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी आणि चित्रपट हम सब चोर है.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत इंडिवर यांचं गीत लता मंगेशकर आणि यसुदास यांच्या आवाजात. हे गीत आहे हत्या या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे पप्पी लहरी यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे माय लव्ह या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं. ऐकूया मुकेश यांच्या आवाजात.

आणि आता कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत पुष्पांजली या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: दादी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं रक्षा या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राईड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं मर्यादा या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: देव कोहली यांची गीतरचना आपण ऐकणार आहोत एक बार कहो या चित्रपटामधली. हे गीत गायलं आहे सुलक्षणा पंडित आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

1961 संजो प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित, ज्यात प्रदीप कुमार आणि तो गुहा होते. यात राजेंद्र कुमार यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. संगीतकार मदन मोहन यांचं होतं.

चंद्रलाल शहा आणि गोहर मामांजी वाला निर्मित आणि नंदलाल जसवंतलाल द्वारा दिग्दर्शित अकेली मत जय्यो यात राजेंद्र कुमार, मीना कुमारी, आगा संगीत मदन मोहन यांचं होतं.

या सिनेमात राजकुमारला बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचं आणि उत्कृष्ट संवाद करता अर्जुन देव रक्षक यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. बाकी राजेंद्र कुमार, मीना कुमारी आणि शंकर दे किशन, श्रीधर यांना फक्त नॉमिनेशन होतं.

ओपी रघुवन द्वारा निर्मित व दिग्दर्शित सिनेमा होता गहरा दाग, यात राजेंद्र कुमार माला सिन्हा, संगीतकार रवी। कमाईच्या बाबतीत हा सिनेमा 9व्या नंबरवर होता त्या वर्षी। तुम्ही

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
3: सोनी गिफ्ट्स, एक्सक्लूसिव रेंज ऑफ क्रॉकरी अप्लायन्सेस अँड प्रेझेंटेशन आर्टिकल्स, सोनी गिफ्ट्स शालिमार।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: का तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: दूर होते होते वो आवाज डूब गई, सुनने के लिए सिर्फ यादें रह गईं. चंदन चला गया और इतनी दूर चला गया कि आरती के लिए वो फासले तय करना नामुमकिन हो गया. मुड़ के जब भी देखा चंदन का चेहरा नजर नहीं आया. गूंजते हुए माजी से सिर्फ इतना ही सुनाई दिया, नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है गरिया.

व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: વાસ ટાઈમ ચેક ટાઈમ ચેક
1: રાત્રીચા 1 વાજલાય
2: આણી તુમી આઇકતાય રેડિયો વિશ્વાસ તુમચા જગણા તુમચા આવાજ.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: है तुझको अगर दुनिया का डर छुप जा मेरी आंखों में,
1: मेरी आंखों में।

तुझको अगर दुनिया का डर, तुझ जा मेरी आंखों में।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना। साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161608। विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार।

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेक आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रात्री असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
7: अभंग रसिक हो सप्रेम वंदन. भागवत संप्रदायाच्या अभिरी वाटेवरील चिरंतन जागृत वीणा म्हणजे संत तुकयांची वाणी. सत दृष्टीपुढे पांडुरंगा तूच असावास ही एकच आस घेऊन आळवणी करणारे हे शब्द, अहो शब्द कसले, शब्द ब्रह्म.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना.
2: निरंतर एकांतवासातून परखड अंतरशोध घेणार निस्पृह मन रामदासांना लाभलं. या मनाच्या सहाय्यानेच मनाच्या सर्व विकारी पदरांचा त्यांनी वेध घेतला, अगदी लक्षवेधी रामबाणानं. अहंभावाच्या कोशात अडकलेला मनाचा पाय असो की शब्दांच्या व्यर्थ मोहजालात विद्वत्तेचा टेंभा मिरवणारं मन असो, सगुण निर्गुणाच्या चर्चेत जिंकण्याच्या आभासात हरलेलं दमलेलं मन असो, रामदास स्वामी जानकी जीवनाकडे शिणून दीन होऊन साकडं घालतात. वेगी माझ्या मना पालटावे, कारण तोच या मनव्यथेचा उपाय आहे. मन पालटण्यातच दासांचा राम आहे.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी

11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8300016512. आपली आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर। विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेत.